शुभ सुप्रभात. एफएम बँडच्या 102.9 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे बीड केंद्र आहे. आज बुधवार, भारतीय सर्वजनांक 10 आषाढ 1948 अर्थात 1 जुलै 2026. श्रोते, आमच्या आजच्या प्रसारण सभेत आपल्या सर्वांचं स्वागत. आजच्या प्रसारण सभेला सुरुवात करूयात मंगलध्वनीनं.

आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. शतव सकाळचे ठीक 6:05 झाले आहेत. प्रसारित आहोत मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात अपर्णा नेने आणि सहकाऱ्यांनी गायलेलं नारायण स्तुती स्तोत्र.

Això tot depèn. नारायण स्तुति स्तोत्र आपण ऐकलेत. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात पंडित कुमार गंधर्व बाणे जयराम आणि सहकाऱ्यांच्या सुरातील भूपाळी. रचना आहे बाळ कोल्हटकर यांची, तर संगीत आहे वसंत देसाई यांचं.

श्रीदत्तदमन पंडित कुमार गंधर्व आणि जयराम आणि सहकाऱ्यांच्या सुरातील भुवळी आपण ऐकलीत. रचना होती बाळ कोल्हटकर यांची, तर संगीत होतं वसंत देसाई यांचं. श्रीतो मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकतात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीतनियोजनात लता मंगेशकर यांनी गायली संत ज्ञानेश्वर महाराजांची भक्तिगीत रचना.

श्रोत्यातजपन अजित कळकळे यांच्या स्वरास्मिता म्हात्रे यांची भक्तिगीत रचना आपण ऐकलीत. संगीत निजन होतं अजित कळकळे यांचंच. मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकताच आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून शतव कार्यक्रमात या अंतर ऐकव्या. श्रीनिवास खळे यांच्या संगीत निजनात लता मंगेशकर यांनी गायलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग

श्रोतो, आता आपण अनुराधा पौडवाल आणि सहकाऱ्यांच्या स्वरात दत्ता पाटील यांची भक्तिगीत रचना आपण ऐकलीत. मंगल प्रभात या भक्तिगीतांच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूयात लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची देशभक्तीपर गीत रचना. संगीत नियोजन आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: शोधू आता आपण लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या सुरात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची देशभक्तीपर गीतरचना ऐकलीत. संगीत नियोजन होतं पंडित तृजनाथ मंगेशकर यांचं. शेतो या देशभक्तीपर गीतरचनेबरोबरच आजचा मंगलप्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम संपला. मंगलप्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 6:40 झाली आहेत. ऐकूयात कृषीवाणी या दैनंदिन सूचनापत्राच्या कार्यक्रमात जीवाणू खतांचा वापर आणि त्याचं महत्व याविषयी कल्याण शेळके यांची संकलित माहिती.
1: राम राम शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, जीवाणू खत म्हणजे उपयुक्त अशा जिवंत किंवा सुप्त अवस्थेतील जीवाणूंचे निर्जंतुक वाहकामध्ये केलेले मिश्रण. पालास विरघळणारे आणि वहन करणारे जीवाणू खत पालासा मातीत स्थिर स्वरूपात असल्यामुळे पिकांना उपलब्ध होत नाही. अशा स्थिर स्वरूपात असलेल्या पालासला हे जीवाणू जैवरासायनिक क्रियाद्वारे मुक्त करतात आणि पिकास उपलब्ध करून देतात. पालास या मूलद्रव्याचे वहन होत नाही. हे जीवाणू या पालाची वहन क्रिया सक्रिय करतात. यानंतर गंधक विरघळविणारे जीवाणू खत जमिनीतील अविद्राव्य स्वरूपातील गंधकाचे रूपांतर करून सल्फेट या स्वरूपात रूपांतरित करण्याचे काम थायोबसिलस, थायोऑक्सिडस आणि थायोपरस या जीवाणूद्वारे होते. हे जीवाणू सल्फ्युरिक आम्ल आपल्या शरीरात तयार करून बाहेर सोडतात. या सल्फ्युरिक आम्लामुळे गंधकाचे रूपांतर होऊन पिकास उपलब्ध स्वरूपात सल्फेटचा पुरवठा होतो. यानंतर जस्त सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढविणारे जीवाणू खत रासायनिक खताद्वारे दिलेले जस्त हा जवळजवळ 75% मातीवर स्थिर होऊन पाण्यात न विरघळणाऱ्या अविद्राव्य स्वरूपात रूपांतरित होतो. अशा स्थिर किंवा अविद्राव्य स्वरूपातील जस्त हा जस्त विरघळणाऱ्या जीवाणूंचा वापर करून मातीच्या कणावर स्थिर होणाऱ्या जस्ताचे प्रमाण कमी करून त्याची उपलब्धता वाढविता येते. जस्त विरघळविणारे सूक्ष्मजीव यामध्ये प्रामुख्याने बॅसिलस, मेगाटेरियम आणि सोडोमोनोस या जीवाणूंचा आणि ट्रायकोडर्मा व्हिरिडी या बुरशीचा समावेश होतो. हे सूक्ष्मजीवाणू वेगवेगळ्या प्रकारची सेंद्रिय आणि असेंद्रिय आम्लं स्रवतात. जसे सल्फ्युरिक आम्लं, नायट्रिक आम्लं, कार्बोरिक आम्लं या वेगवेगळ्या आम्लामुळे अविद्राव्य स्वरूपातील जस्त हा विद्राव्य स्वरूपात होऊन पिकास उपलब्ध होतो. जीवाणू खत वापरण्याच्या पद्धती अशा आहेत. जीवाणू खताचे बियाण्यास अंतरक्षीकरण करणे ही सोपी, जास्त परिणामकारक, फायदेशीर आणि कमी खर्चाची पद्धत आहे. जीवाणू खताचा लेप सर्व बियावर सारख्या प्रमाणात लागेल याची काळजी घ्यावी. पेरणीपूर्वी बियाणे थोडा वेळ सावलीत वाळवावे. बियाण्यास 2 किंवा जास्त जीवाणू खताचे अंतरक्षीकरण करता येते. त्याचे कोणतेही विपरीत परिणाम होत नाहीत. नत्र स्थिर करणारे आणि PSB जीवाणू प्रत्येकी 100 मिली प्रति 10 किलो बियाण्यास सारख्या प्रमाणात लावून लगेच पेरणी करावी. सोयाबीन आणि भुईमूग यासारख्या बियावर पातळ आवरण असलेल्या पिकासाठी प्रत्येकी 50 मिली प्रति 10 किलो बियाण्यास वापरावे. 1 एकरसाठी नत्र स्थिर करणारे आणि PSB जीवाणू प्रत्येकी 1 लिटर 400 किलो बारीक चाळलेले शेणखत किंवा कंपोस्ट खतामध्ये मिसळून पेरणीपूर्वी किंवा पेरणी करतेवेळी दुचाळी पाभरीतून पेरावे. रोपांच्या मुळावर प्रक्रिया 100 मिली जीवाणू खत 10 लिटर पाण्यात मिसळून द्रावण करावे आणि लागवड करण्याअगोदर अर्धा तास रोपांची मुळं द्रावणात बुडवून ठेवावीत. बेणे किंवा कंद प्रक्रिया 1 एकर ऊस, हळद, केळी बेण्यासाठी नत्र स्थिर करणारे आणि PSV जीवाणू प्रत्येकी 1 लिटर 100 लिटर पाण्यात मिसळून द्रावण करावे.
0: शेतो आता आपण कृषीवाणी या सदरामध्ये जीवाणू खताचं महत्व आणि

चा वापर याविषयी कल्याण शेळके यांची संकलित माहिती आपण ऐकलीत. याबरोबरच आजचा कृषीवाणी हा कार्यक्रम संपला. कृषीवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 6:45 होत आहेत. सहक्षित करत आहोत आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आणि त्यानंतर 6:50 परिसर हा कार्यक्रम. श्रोतेहो, हे दोन्ही कार्यक्रम आम्ही आता क्रमशः सहक्षित करत आहोत आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सुरुवात ऐकूया ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत लहान मुलांमधील शस्त्रक्रिया. याविषयी डॉक्टर भालचंद्र जयकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला.
1: नमस्कार श्रोते हो. आजच्या काळात मुलांमध्ये शस्त्रक्रिया पूर्वीपेक्षा खूपच सामान्य आणि सुरक्षित झाली आहे. अंदाजे प्रत्येक 10 ते 15 मुलांपैकी एक मुलाला बालपणात कधीतरी शस्त्रक्रियेची गरज भासू शकते. यामध्ये जन्मजात विकार, हर्निया, अंडकोशाचे विकार, अपेंडिसायटिस, इजा, गाठी तसेच अनेक शस्त्रक्रियात्मक आजारांचा समावेश होतो. जन्मतः होणाऱ्या विकारांमध्ये सुमारे प्रत्येक 33 बाळांपैकी एक बाळ एकदा जन्मजात विकारासह जन्माला येते. यापैकी काही विकारांना उपचार वैद्यकीय करता येतात आणि उरलेल्या विकारांसाठी शस्त्रक्रियेची आवश्यकता भासू शकते. गर्भावस्थेत अनेक विकारांचे निदान आज शक्य झाले आहे. अनेक शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे करता येतात. नवजात बालांपासून किशोरवयीन मुलांपर्यंत सुरक्षित भूल आणि अतिदक्षता सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे बहुतांश मुलांमध्ये उपचारानंतर पूर्णपणे सामान्य जीवन जगणे हे शक्य झालं आहे. आज आपण गर्भावस्थेत निदान होणाऱ्या काही आजारांबद्दल, त्यांना कसं काय तोंड द्यायचं ह्याबद्दल चर्चा करूया. तर गर्भावस्थेत सोनोग्राफी ही प्रत्येक स्त्री आणि तिच्या बाळाच्या आरोग्याच्या तपासणीसाठी, बाळाची वाढ कशी होते त्यासाठी, बाळाचा विकास कसा आहे त्यासाठी आपण नियमितपणे करत असतो. पण ह्या सोनोग्राफींपैकी गर्भधारणेच्या 18 ते 22 आठवड्यांदरम्यान जी महत्त्वाची सोनोग्राफी आहे, ज्याला सविस्तर अनॉमली स्कॅन असं म्हणतात, ती खूपच महत्त्वाची आहे. या तपासणीमध्ये बाळाचं सर्व प्रमुख अवयवांची सविस्तर तपासणी करून जन्मजात विकृती असल्यास त्या वेळेवर ओळखण्याचा प्रयत्न केला जातो. ही तपासणी अशा विकृती ओळखण्याचा विशेष अनुभव असलेल्या तज्ज्ञ सोनोलॉजिस्ट किंवा फिटल मेडिसिन तज्ज्ञांकडून करून घेणे अधिक योग्य आहे. त्यामुळे निदान अधिक अचूक होते आणि पुढील उपचारांचे योग्य नियोजन करता येते. अशी बातमी ऐकणं कोणत्याही कुटुंबासाठी चिंतेचं आणि तणावाचं असू शकते. पण हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की प्रत्येक विकृती गंभीर असतेच असं नाही आणि अनेक विकारांवर जन्मानंतर यशस्वी उपचार करता येतो. जन्मजात विकृती विविध कारणांमुळे होऊ शकते. काही विकृती इतक्या गंभीर असतात की त्याचा बाळाच्या जगण्यावर परिणाम होऊ शकतो. काही विकृतींमुळे जन्मानंतर मुलाच्या आरोग्यावर, वाढीवर, जीवनमानावर परिणाम होऊ शकतो. तर काही विकृती सौम्य असतात आणि त्यांच्या बाळाच्या आयुष्यावर फारसा परिणाम होत नाही. समुपदेशनामध्ये साधारणपणे ज्या बाबींचा समावेश असतो त्यात बाळामध्ये नक्की कोणती विकृती आहे, निदान कितपत निश्चित आहे, आणखी सोनोग्राफी, MRI किंवा जनुकीय तपासणींची आवश्यकता आहे का, त्या विकृतींचा बाळाच्या आरोग्यावर आणि विकासावर काय परिणाम होऊ शकतो, जन्मानंतर उपलब्ध असलेले उपचार आणि शस्त्रक्रियेची आवश्यकता, उपचारानंतर अपेक्षित परिणाम आणि मुलाच्या दीर्घकालीन जीवनाविषयी माहिती देणे, हे ह्यात आम्ही डिस्कस करतो. ज्या बाळांमध्ये जन्मानंतर लगेच तज्ज्ञ उपचार किंवा शस्त्रक्रियेची आवश्यकता असण्याची शक्यता असते, अशावेळी प्रसूतीचे नियोजन अत्यंत महत्त्वाचे ठरते. अशा बाळाचा जन्म नवजात अतिदक्षता विभाग म्हणजे NICU, बालशल्य विशारद म्हणजे पेडियाट्रिक सर्जन, बालरोगतज्ञ, भूलतज्ञ आणि आवश्यक शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध असलेल्या रुग्णालयात जर झाली तर त्याचा रिझल्ट हा नेहमीच चांगला होतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, अनॉमली स्कॅनमध्ये एखादी विकृती दिसली म्हणजे लगेच ती गंभीर आहे किंवा त्यावर उपचार होणार नाहीत असा निष्कर्ष कधीही काढू नये. अनेक वेळा पुढील तपासण्या केल्यानंतर निदान अधिक स्पष्ट होते आणि

0: विकारांवर जन्मानंतर उत्कृष्ट उपचार उपलब्ध असतो. गर्भावस्थेत विकृतीचे निदान होणे म्हणजे केवळ सोनोग्राफीवरील एक रिपोर्ट नसतो, ती समजून घेण्याची, योग्य नियोजन करण्याची आणि बाळासाठी सर्वोत्तम उपचारांची सुरुवात असते. योग्य समुपदेशनामुळे पालकांच्या मनातील अनिश्चितता कमी होते, त्यांना आत्मविश्वास मिळतो आणि प्रत्येक बाळाच्या आयुष्याची सर्वोत्तम सुरुवात मिळण्यास मदत होते. श्रोते हो, उद्याच्या भागात आपण किडनीच्या विकारांबद्दल चर्चा करूया.
1: श्रोते हो, आताच आपण लहान मुलांमधील शस्त्रक्रिया याविषयी डॉक्टर बालचंद्र जयकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला ऐकलात. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग दुसरा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव हो।

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, सांडपाणी आणि कारखान्यांचे प्रदूषित पाणी थेट नद्यांमध्ये सोडल्यामुळे आपल्या नद्या आज प्रदूषणाच्या विळख्यात अडकल्या आहेत. अशा वेळी केवळ कृत्रिम आणि रासायनिक प्रक्रिया करून चालणार नाही, तर आपल्याला पुन्हा निसर्गाच्याच कुशीत जाऊन निसर्गाधारित उपायांचा शोध घेणं गरजेचं आहे. आणि नेमका हाच धागा पकडून गेल्या अनेक वर्षांपासून जलसंधारण असेल, सांडपाणी व्यवस्थापन असेल किंवा मग नद्यांचं पुनरुज्जीवन कार्य असेल, या कार्यांमध्ये अत्यंत मोलाचे काम करणाऱ्या एक ख्यातनाम तज्ज्ञ डॉक्टर स्नेहल दोंडे आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहे. चला तर मग स्वागत करूया आपल्या आजच्या पाहुण्यांचे. मॅडम, आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपले खूप खूप स्वागत.
1: नमस्कार, खूप खूप धन्यवाद बोलवल्याबद्दल.
0: मॅडम, तुम्ही सांडपाणी प्रक्रिया आणि नदी संवर्धनासाठी निसर्गाधारित पर्यायांवर भर देतात. सध्याच्या काळात रासायनिक किंवा इतर यांत्रिक पद्धतींपेक्षा ही निसर्ग आधारित पद्धत कशी प्रभावी ठरते आणि पर्यावरण पूरक कशी ठरते?
1: आता आपण जेव्हा म्हणतो निसर्ग, निसर्ग म्हणजे काय, आपल्याला खूप गरजेचं आहे की आपल्याला आपल्या नदी, आपल्या जे माती, ह्या सगळ्याचा जो आहे ना आपल्याला समजची खूप गरज आहे. आज ते कुठेतरी आपण कमी पडतोय. नदीला काय पाहिजे आपण ते विचार करत नाही, मातीला काय पाहिजे ते विचार करत नाही, हे नैसर्गिक आहे. तर जर आपल्याला आज जो सांडपाणी जे सोडलं जातोय त्याचा जो ज्या पद्धतीनी नदींवर आज परिणाम होतोय त्याच्यासाठी आज खूप गरजेचं आहे की आपल्याला नदीवर काम करताना उगम ते संगम हा जो नदीचा जो प्रवास आहे ते समजणं खूप गरजेचं आहे. आणि उगमपासून आपण जेव्हा काही करतो म्हणजे त्याला झिरो ऑर्डर स्ट्रीम ऑर्डर म्हणतात, म्हणजे एक छोटी छोटी ओढे नाले करून एक छोटीशी नदी बनते आणि मग ती छोटी नदी मोठी नदीत प्रवाहित होते. म्हणजे असं करून हा जो नदीचा प्रवास आहे ते समजणं गरजेचं आहे. म्हणून जो झिरो ऑर्डर म्हणजे सुरुवातीला जिथून उगम होते तिथून आपल्याला नदी कशी वाहते आणि आजूबाजूला म्हणजे नदीच्या आजूबाजूची जी रायपेरियन झोन ज्याला आपण म्हणतो ते आज खतम होत चाललंय. कारण सगळं जो आहे नदीच्या मध्येच सगळं काही काम होतंय. म्हणजे ती जी ब्लू लाईन, ह्याची ब्लू लाईन, येलो लाईन, रेड लाईन हे समजणं खूप गरजेचं आहे. माती आणि नदीचा जो संबंध ते सगळं जो आहे त्यांच्यामध्ये स्वतःमध्ये पूर्ण कॅपॅसिटी आहे जो हा काही जर प्रदूषणचा असेल त्याला पूर्ण समावून घ्यायचं. ते कसं, आता नदीमध्ये आणि आपल्या मातीमध्ये जे सूक्ष्म जीव असतात तेच ॲक्च्युली आपले बायोलॉजिकल सिस्टम जे आपण म्हणतो आणि त्या थ्रू ट्रीटमेंट म्हणजे मातीत असणारा जो सूक्ष्मजीव आणि पाणीत असणारा सूक्ष्मजीव जेव्हा त्यांच्यामध्ये सिम्फनी होते त्यातनं म्हणजे सगळं डिग्रेडेशन होतं. म्हणजे ते केमिकल असू द्या की आपला सिवेजच्या असू द्या त्या सूक्ष्मजीवमध्ये क्षमता असते. आणि जो झाडं म्हणजे आपण जेव्हा म्हणतो आता शेती वगैरे आणि झाडं, झाडंच आपण ह्याच्यात कसं रोल आहे की झाडाचे जे रूट्स असतात रूट सिस्टममध्ये खूप सारे म्हणजे माती आणि रूट सिस्टममध्ये ते सूक्ष्मजीवचा परत एक संबंध, त्यातनं जो उपचार होते या सूक्ष्मजीवचा जो उपचार होतो नदी आणि माती थ्रू तेव्हाच हे आपल्याला जो सांडपाणी किंवा हे व्यवस्थित ट्रीट होतात. जेव्हापर्यंत आपण एक समज ठेवणार

0: नाही की आपला हे जे सगळं म्हणजे जे काही आपला प्रदूषणचा जो कण आहे त्याला जर न्यूट्रलाइज करायचा ती क्षमता फक्त आपल्या सूक्ष्मजीवमध्ये आहे. तर हा जो आपण नेचर बेस्ड पद्धती म्हणतो म्हणजे आपण एकतर मी जसं म्हटलं उगम ते संगमपर्यंत नदीची प्रवाह कशी असते त्याला बघणं खूप गरजेचं आहे. त्याच्या आजूबाजूचा ब्लू लाईन रेड लाईन फ्लड लाईन हे समजणं गरजेचं आहे. ते रायपेरियन झोन्सचं काय इम्पॉर्टन्स आहे ते समजणं गरजेचं आहे. आपल्या नॅचरल रिसोर्सेसमध्ये क्षमता आहे, सेल्फ रेग्युलेटरी मेकॅनिझम.
1: परिसर कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. 6:55 होत आहेत आता.
2: आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. श्रोत्या सकाळचे ठीक 6:55 झाले आहेत. ऐकूयात आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा, पण तत्पूर्वी जाहिरात संदेश.
3: दादाचं असो वा ताईचं लग्न, खरी मजा नात्यातल्या प्रेमाची. नटून मुरडून मिरवलेल्या दागिन्यांची मग चर्चा रंगते ती सुवर्णम ज्वेल्सच्या डिझाईन्सची. मनपसंत दागिने विश्वासाने खरेदी करा सुवर्णम ज्वेल्स मध्ये. पारंपरिक दागिन्यांपासून ते ट्रेंडी डिझाईन्स मध्ये सोन्या चांदीचे दागिने, वस्तू खरेदीसाठीच बीड मधलं भव्य सुवर्ण दालन सुवर्णम ज्वेल्स, साठे चौक, जालना रोड, बीड.
4: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाऊट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95-95-24-25-59.
5: सिंदफणा पब्लिक स्कूल, मराठवाड्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील विश्वसनीय नाव. सिंदफणा पब्लिक स्कूल, सीबीएसई ऍक्टिव्हिटी हॉस्टेल, स्पोर्ट्स, रोबोटिक्स अँड कोडिंग, एनआयओएस स्टडी सेंटर. नर्सरी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा परिपूर्ण शैक्षणिक विकास आणि विश्वास म्हणजे सिंदफणा पब्लिक स्कूल, गडी रोड, माजलगाव, जिल्हा बीड. ऍडमिशन ओपन. कॉल 87-88-79-36-91. सिंदफणा पब्लिक स्कूल, ऍडमिशन ओपन.
6: काका तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का
7: हो? मग
6: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
7: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
6: का बरं?
7: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीनं केलं बरं का?
6: पण कुठे?
7: मॅक केअर हॉस्पिटल, सांधे रोपण विभाग, सावेडी, अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथं आहे.
6: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98-23-852-852.
8: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही आवड होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरता?
9: कॅमल सुपर फाईन साबुदाणा, स्वच्छ, शुभ्र, निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
8: कॅमल सुपर फाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपर फाईन साबुदाणा.
2: श्रोता ऐकूया तुमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेला ठीक 7:00 नमस्कार बीड हा कार्यक्रम. 7:10 प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. 7:25 माहिती आणि जनसंपर्क विभागाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. 7:40 भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. ठीक 8:00 समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून, 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. तसंच 8:40 महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आम्ही सहक्षीकृत आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. ठीक 9:00 विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम. 10:00 हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. 10:30 प्रासंगिक या मालिकेअंतर्गत कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धेमध्ये यशस्वी झाल्याबद्दल प्राध्यापक शरद खिल्लारे यांची गोपाळ ठाकूर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. सकाळी 11:00 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम. 11:45 मिश्र संहिचा कार्यक्रम. दुपारी ठीक 12:00 महिला भगिनी मंडळाचा कार्यक्रम वनिता मंडळ आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारी 1:00 विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षीकृत. सायंकाळी ठीक पाच वर्ष

30 मिनिट आणि आमच्या युवक मित्रांसाठीचा कार्यक्रम युवावाणी आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून 7 वाजता प्रादेशिक बातमीपत्र, 7:15 विधिमंडळाच्या आजच्या कामकाजाचं समालोचन, तसंच 7:30 कृषीविषयक कार्यक्रम माझा वर माझा शिवार आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही क्रमशः सहक्षित करू. रात्री 8:45 समाचार संध्या, ठीक 9 वाजता News@9 आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून, 9:15 विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही सहक्षित करू. शतरात्री 11 वाजता हिंदीतून बातमीपत्र, तसंच 11:05 इंग्रजीतून बातमीपत्र, हे दोन्ही बातमीपत्र आम्ही क्रमशः सहक्षित करू आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून. तर शेवटी आत्ताच आपण आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत. आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 7 वाजलेत. ऐकूयात नमस्कार बीड हा कार्यक्रम.

आकाशवाणी बीडच्या नमस्कार बीड या विशेष कार्यक्रमामध्ये मी गोपाल ठाकूर आपलं स्वागत करत आहे. सुरुवातीला ऐकूयात आजच्या ठळक घडामोडी. पावसानं सरासरीची 100 टप्पा ओलांडला. जिल्ह्यातील पेरणीला वेग. शेतकऱ्यांची तिपणीवर मूठ. वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या सुधारित प्रशासकीय मान्यता. आजपासून HSRP नसलेल्या जुन्या वाहनांना कारवाई. आषाढी वारीसाठी प्रशासन सज्ज. नोडल ऑफिसरची नियुक्ती. आता घडामोडी विस्तारानं. शोधव, बीड जिल्ह्यामध्ये जून अखेर पावसानं हजेरी लावली आहे. उशिरा का होईना पण पाऊस पडल्यानं सुरुवात झालेली असून पावसाची सरासरी 100 मिलीमीटर पेक्षा जास्त नोंदवली गेली आहे. यावर्षी एल निनोच्या प्रभावामुळे पावसाचं क्रम प्रमाण कमी असणार आहे असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे. त्या तुलनेमध्ये जून महिन्यामध्ये पावसानं सुरुवातीला दडी मारल्यानं शेतकरी चिंतेत पडला होता. जिल्ह्याची पावसाची सरासरी ही 566 मिलीमीटर आहे. त्या तुलनेमध्ये आतापर्यंत सरासरी 103 मिलीमीटर पाऊस पडला आहे. यावर्षी पावसानं सरासरी 100 मिलीमीटर टप्पा ओलांडला आहे. आतापर्यंत सर्वाधिक पाऊस 185 मिलीमीटर केज तालुक्यात, तर पाटोदा तालुक्यामध्ये 141 मिलीमीटर, तर सर्वात कमी धारूर तालुक्यामध्ये 65 मिलीमीटर पाऊस झाला आहे. शेतात बीड जिल्ह्यामध्ये जून महिन्याच्या शेवटी पावसानं हजेरी लावल्यानं पेरणीपूर्व मशागती उरकून शेतकऱ्यांनी पेरणीस सुरुवात केली आहे. जिल्ह्यामध्ये 8 लाख हेक्टरच्या जवळपास खरीपांचे क्षेत्र आहे. यामध्ये प्रामुख्यानं सोयाबीन, कापूस, मूग, उडीद, तूर, बाजरी आदी पिकं खरीपामध्ये घेतली जातात. 2 दिवसापासून पेरणीस वेग आला असून या आठवड्यामध्ये बहुतांश पेरणी होण्याची शक्यता आहे. यंदा पावसानं उशीर केल्यानं सोयाबीन क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. बीड जिल्ह्यातील परळी वैद्यनाथ येथील पंचम ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या सुधारित 301 कोटी रुपयाच्या एकूण 63 कामांना राज्य सरकारनं प्रशासकीय मान्यता प्रदान केली असून याबाबतचा शासन निर्णय नियोजन विभागानं निर्गमित केला आहे. सुधारित आराखड्यास नव्यानं प्रशासकीय मान्यता दिल्याबद्दल माजी मंत्री तथा परळीचे आमदार माननीय धनंजय मुंडे यांनी याबाबत राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माननीय उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनीताताई अजितदादा पवार तसंच पर्यावरण आणि वातावरण बदल मंत्री माननीय पंकजादाई मुंडे यांचे आभार मानले आहेत. प्रत्यक्षात परळी वैद्यनाथ इथे मंदिर आणि परिसरामध्ये या विकास आराखड्यास भव्य दर्शन मंडप, दगडी पायऱ्या, प्रवेशद्वार, त्याचबरोबर भव्य असं भक्तनिवास अशी अनेक कामं प्रगतीपथावर असून काही कामं आता अंतिम टप्प्यात आहेत. या सुधारित आराखड्याच्या माध्यमातून भक्तनिवास, दर्शन मंडप, शौचालय, विद्युतीकरण, पादचारी मार्ग, पार्किंग अशा विविध स्वरूपांची 63 कामं करण्यात येत आहेत. शतो केंद्रीय मोटार वाहन नियम मधील नियम तसंच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांवर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट म्हणजेच HSRP बसवणं अनिवार्य करण्यात आलं आहे. 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या आणि HSRP नंबर प्लेट न बसवलेल्या वाहनांवर वाहतूक पथकाकडून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातून जाणाऱ्या पालखी सोहळ्यास सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी अशा सूचना माननीय जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिल्या. पालखी मार्गावरील समन्वयासाठी जिल्ह्यामध्ये 1 नोडल ऑफिसरची नियुक्ती करण्यात आली आहे. पालखी दिंडीच्या मुक्कामाच्या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांनी स्वतः भेट देऊन

पाहणी करावी आणि तेथील स्थानिक अडचणी तातडीने दूर कराव्यात. दिंडीमध्ये येणाऱ्या एकाही वारकऱ्याची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देश माननीय जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिले आहेत. आणि आता आजचे ठळक दिनविशेष. श्रोतेहो, आज 1 जुलै, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा आज जन्मदिन. माननीय वसंतराव नाईक एक प्रगतशील शेतकरी आणि कुशल राजनीतिज्ञ होते. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी ते सर्वाधिक काळ म्हणजे 11 वर्ष त्यांनी मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळली. माननीय वसंतराव नाईक महाराष्ट्रातील हरित क्रांती, पंचायत राज तसंच श्वेतक्रांती आणि रोजगार हमी योजनेचे जनक समजले जातात. राज्यामध्ये दरवर्षी 1 जुलै रोजी म्हणजेच आज महाराष्ट्र कृषी दिन साजरा केला जातो. या निमित्तानं 1 जुलै ते 7 जुलै या आठवड्याभराच्या काळामध्ये कृषी सप्ताह साजरा केला जातो. 1909 मध्ये कर्नल विल्यम कर्झन वायली यांची क्रांतिकारक मदनलाल धिंगरा यांनी इम्पिरियल इन्स्टिट्यूटच्या जहांगीर हाऊसमध्ये इंडियन नॅशनल असोसिएशनच्या सभेच्या वेळी गोळ्या घालून हत्या केली. 1 जुलै 2015 मध्ये डिजिटल इंडिया प्रकल्पाचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. 1 जुलै 2017 रोजी आपल्या देशातील पूर्वीची कर प्रणाली बदलून नवीन कर प्रणाली अर्थात GST आपल्या देशातील केंद्र सरकारच्या वतीने 1 जुलै 2017 रोजी लागू करण्यात आली. या माहितीबरोबरच आजचा नमस्कार भीड हा कार्यक्रम आम्ही इथे संपवतो. नमस्कार. लेखन सौजन्य अतुल कुलकर्णी आणि नमस्कार भीड या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते योगीराज बच्चे. नमस्कार.

0: श्रोत्या जबर नमस्कार. बीड हा कार्यक्रम ऐकलात. आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 7:06 झाले आहेत. ऐकूयात एक जाहिरात संदेश.
1: वेळेवर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री.
2: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार. बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
1: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय.
2: सर, हे एनपीएस संचय काय?
1: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धापकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच एनपीएस संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार एनपीएस संचय सोबत.
0: FM प्रसारण सेवा वाहिनीचं हे बीड केंद्र आहे. श्रोता यानंतर ऐकूया ठीक 7:10 प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.

0: मुलगा जर असेल वंशाचा दिवा तर मुलगी असते पणती. दिवा नाही मी पणती, दाराजवळची मिणमिणती. मी प्रकाशित करणार दोन रस्ते, घरातला आणि बाहेरचा, माहेरचा आणि सासरचा.
1: मातृत्व आणि मातेला विश्वासाचा आधार देण्यासाठी पुण्यात कोथरूड मध्ये उच्च व तंत्रशिक्षण मंत्री माननीय श्री चंद्रकांत

0: दादा पाटील यांनी मोठ्या जिव्हाळ्याने सखी सुखदा ही संस्था उभारली. या संस्थेच्या संचालिका स्मिता पाटील यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत. दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पहा.
1: लढण्याची जिंकण्याची आरंभाची अंताची टाकलेल्या पावला.
2: गुरुवार दिनांक 2 जुलै रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 3 जुलै रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. विधान परिषद उपसभापती पदाचा आज निर्णय. महाविकास आघाडीकडून जेएम अभ्यंकर तर महायुतीकडून सचिन अहिर यांना उमेदवारी. बाल गुन्हेगारांसाठीची वयोमर्यादा 16 वर्षे करण्याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात येईल, मुख्यमंत्र्यांची माहिती. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेण्याचं सरकारचं आश्वासन. ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन. आणि राज्याच्या अनेक भागात आजपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता. आता सविस्तर बातम्या. विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी आज निवडणूक होणार आहे. महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ञ जे एम अभ्यंकर यांनी तर महायुतीकडून सचिन अहिर यांनी काल अर्ज दाखल केला. अहिर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेकडून अर्ज भरला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यावेळी उपस्थित होते. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत सचिन अहिर यांचं पक्षात स्वागत केलं. आमदार आदित्य ठाकरे यांनी मात्र पक्ष सोडून जाणाऱ्या नेत्यांवर कठोर टीका केली आहे. जे लोक पक्षाचे सर्वात जवळचे होते आणि ज्यांना पक्षानं सर्व काही दिलं ते लोक पक्ष सोडून जात असल्याचं सांगत त्यांनी खेद व्यक्त केला. गुन्हेगारीसाठी अल्पवयीन बालकांचा वापर करणाऱ्यांच्या शिक्षेत वाढ करून कठोर शिक्षेची तरतूद करण्यासाठी कायद्यात सुधारणा केली जाईल, तसंच बाल गुन्हेगारांसाठीची वयोमर्यादा 18 वर्षांवरून 16 वर्षे करण्याबाबत केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. काल विधानसभेत आमदार अर्जुन खोतकर यांनी जालना जिल्ह्यात अल्पवयीन मुलांना लक्ष्य करून त्यांच्याकडून गुन्हेगारी कृत्य करवून घेतल्यासंदर्भातला मुद्दा उपस्थित केला होता. या संदर्भात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: आज आवश्यकता ही आहे की हे कायदे अधिक कडक करण्याची गरज आहे. जे लोक बालकांना गुन्हेगारीला प्रवृत्त करतील अशा लोकांना जी काही शिक्षा आहे त्या शिक्षेतही वाढ करण्यात येईल आणि त्यात जर टोळी सदृश काही आढळलं तर त्यांच्यावर संघटित गुन्हेगारीचेच कलम लावून त्यांच्यावरती कारवाई करण्याच्या संदर्भातला अमेंडमेंट आला. तर काही केसेसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर 16 वर्षाच्या वरची जी मुलं आहेत त्यांना संज्ञान समजण्यात यावं असं कोर्टाला अर्ज करता येतो. तथापि ज्यावेळेस आता आमची माननीय गृहमंत्र्यांसोबत गृहमंत्र्यांची जी बैठक होईल त्यात हा मुद्दा मी निश्चित मांडेल.
0: अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत कोणताही कायदा सरकारनं या अधिवेशनात आणलेला नाही, मात्र यासंदर्भात नेमलेल्या बदर समितीच्या अहवालावर सूचना हरकती विचारात घेऊन व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेऊ अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी काल विधानसभेत दिली. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. या विषयावर अधिक चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी केली, मात्र अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ती फेटाळल्यानंतर विरोधकांनी सभात्याग केला. महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमात सुधारणा विधेयक काल विधानसभेत सादर झालं. विकास करार रद्द, निरस्त किंवा समाप्त झाला तर मुद्रांक शुल्काचा परतावा किंवा सवलत दिली जाणार नाही अशी तरतूद या विधेयकात आहे. राज्य लोकसेवा आयोगामार्फत होणारी भरती प्रक्रिया अधिक जलद, पारदर्शक आणि कार्यक्षम व्हावी यासाठी या परीक्षांसाठी संगणक आधारित परीक्षा अर्थात सीबीटी पद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सामान्य प्रशासन विभाग मंत्री आशिष शेलार यांनी काल विधान परिषदेत दिली. या परीक्षांचं खासगीकरण होणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. बनावट औषध विक्री करणाऱ्यांवर मकोका लावला जाईल अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी काल विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. अशा आरोपींवर सध्या लावलेली कलम सुधारित करून सध्या जामिनावर सुटलेल्या आरोपींना पुन्हा अटक करण्यासाठी कारवाई करू असंही त्यांनी सांगितलं.

0: ई या नावानं प्रेमळपणे ओळखल्या जाणाऱ्या चित्रपट आणि नाट्यक्षेत्रातलं प्रख्यात व्यक्तिमत्व विजया मेहता यांचं काल मुंबईत निधन झालं, त्या 92 वर्षांच्या होत्या. विजया मेहता या प्रायोगिक मराठी रंगभूमीच्या प्रणेत्यांपैकी एक होत्या. रंगायन या नाट्यसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी मराठी रंगभूमीला एक नवी नाट्यभाषा, नाविन्यपूर्ण दृष्टिकोन आणि जागतिक दर्जाची समज मिळवून दिली. बॅरिस्टर, सखाराम बाइंडर, हमीदाबाईची कोठी, महानिर्वाण, पुरुष आणि वाडा चिरेबंदी यासारख्या त्यांच्या गाजलेल्या नाटकांनी आधुनिक भारतीय रंगभूमीची व्याप्ती वाढवण्यास मोलाची मदत केली. रंगभूमीकडे विजया मेहता यांनी रावसाहेब, पेस्तनजी, शकुंतलम आणि स्मृतीचित्रे यासारख्या कलाकृतींद्वारे चित्रपट आणि दूरदर्शन क्षेत्रातही आपला महत्वपूर्ण ठसा उमटवला. विजया मेहता यांना 1975 संगीत नाटक अकादमी पुरस्कार, 1986 रावसाहेब चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार, पार्टी चित्रपटासाठी आशिया पॅसिफिक फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार आणि 2012 कलाक्षेत्रातल्या त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल संगीत नाटक अकादमी टागोर रत्न या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी विजया मेहता यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला कालपासून सुरुवात झाली. बीड जिल्ह्यात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विवेक जॉन्सन यांनी बीड शहरातल्या मतदारांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन या मोहिमेला प्रारंभ केला. नागरिकांना गणना प्रपत्राचं महत्व समजावून सांगत त्यांनी घरोघरी अर्ज वितरण आणि पडताळणी प्रक्रियेचा आढावा घेतल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. नांदेड जिल्ह्यातल्या 27,77,000 मतदारांच्या विशेष सखोल पुनरीक्षणास कालपासून प्रत्यक्ष सुरुवात झाली. या मोहिमेसाठी आपल्या घरी येणाऱ्या बीएलओंना सहकार्य करावं असं आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केलं आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत हिंगोली जिल्ह्यातल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे जवळपास 1,000 शेतकरी खातेधारक पात्र आहेत. राष्ट्रीयकृत तसंच इतर बँकांमधल्या पात्र शेतकऱ्यांची यादी अद्ययावत करण्याचं काम वेगानं सुरू आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी अॅग्रीस्टॅक नोंदणी करणं अनिवार्य असून संबंधितांनी तातडीनं नोंदणी करावी असं आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केलं आहे. ते म्हणाले,
1: आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो की कर्जमाफीची जी योजना आहे त्या कर्जमाफीची योजनेमध्ये आपल्याला अॅग्रीस्टॅक करणं अनिवार्य आहे. मी संबंधित शेतकऱ्यांना हेच अनुरोध करतो की आपली ही जी यादी आहे तो आम्ही आपली वेबसाईटवरती लावलेली आहे, त्या वेबसाईटवरती जाऊन आपलं नाव जे आहे त्याच्यामध्ये एकदा बघून घ्यावं आणि आपल्या समजा अॅग्रीस्टॅक मध्ये नोंदणी झाली नसतील, म्हणजे फार्मर आयडी मध्ये आपली नोंदणी झाली असतील, मग ते आपण जे आहे ते ताबडतोब जवळच्या सेतू केंद्रामध्ये जाऊन आपलं अॅग्रीस्टॅक जे आहे ते कम्प्लीट करावं. धन्यवाद.
0: जालना इथल्या मृदा आणि जलसंधारण विभागातल्या एका कनिष्ठ लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं काल 3,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडलं. रमेश खरे असं त्याचं नाव असून कार्यालयातूनच सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याच्या अर्जित रजेच्या फरकाचं बिल काढण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती. अन्य एका कारवाईत जिल्हा परिषदेतला उपविभागीय जलसंधारण अधिकारी संदीप राऊत याला 1,300 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आलं. ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत पूर्ण झालेल्या विहिरीचं अकुशल मस्टर मंजूर करून देण्यासाठी त्यानं ही लाचेची मागणी केली होती. नांदेड इथल्या सचखंड गुरुद्वाराच्या प्रशासकीय व्यवस्थेबाबत 1956 जुन्या कायद्यात प्रस्तावित सुधारणांविषयी शीख समाजात असलेल्या भावना लक्षात घेऊन राज्य सरकारनं हा कायदा तूर्तास स्थगित केला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. एका उच्चस्तरीय समितीच्या माध्यमातून शीख समाजाचं मत ऐकून घेतल्यानंतरच पुढील दिशा ठरवली जाईल असं बावनकुळे यांनी सांगितलं. शीख धर्माचे 6वे गुरु गुरु हरगोविंद सिंह यांच्या जयंतीनिमित्त काल छत्रपती संभाजीनगर इथं विविध कार्यक्रम घेण्यात आले. पहाटेपासून शहरातल्या विविध गुरुद्वारांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. कीर्तन, अखंड पाठ अशा विविध धार्मिक कार्यक्रमांमधून शीख बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात सर्व प्रकल्पग्रस्त लाभार्थींना नोकर भरतीमध्ये पात्र ठरवण्यात यावं असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. यासंदर्भात विभागीय आयुक्तांनी प्रस्ताव पाठवला होता. छत्रपती संभाजीनगर इथं नियोजित अतिरिक्त वाळूज औद्योगिक वसाहत क्षेत्रात जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागण्या शासनाकडे पाठवण्यात येतील असं आश्वासन

जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांनी दिला आहे। काल यासंदर्भातल्या बैठकीत ते बोलत होते। या नियोजित औद्योगिक क्षेत्रासाठी गंगापूर तालुक्यातल्या आरापूर सुलतानाबाद आणि गवळी शिवरा या गावातली सुमारे 762 हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे। हवामान। राज्याच्या अनेक भागात आजपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। मराठवाड्यात बीड, धाराशिव, लातूर

0: मर्यादा 16 वर्षे करण्याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात येईल मुख्यमंत्र्यांची माहिती आणि ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे छत्रपती
2: आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 7:20 झाले आहेत. श्रोता ऐकूयात काय जाहिरात संदेश.
3: वा वहिनी वा, आजच्या नाश्त्याची चवच काही आवड होती. काहो खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
4: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार. सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार.
3: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध. कॅमल सुपरफाईन साबुदाणा.
5: काका तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का?
6: हो मग.
5: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
6: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
5: का बरं?
6: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीने केलं बरं का?
5: पण कुठे?
6: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथे आहे.
5: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 98 23 852 852.
7: सिंदफणा पब्लिक स्कूल, मराठवाड्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील विश्वसनीय नाव. सिंदफणा पब्लिक स्कूल, CBSE ऍक्टिव्हिटी, हॉस्टेल, स्पोर्ट्स, रोबोटिक्स अँड कोडिंग, NIOS स्टडी सेंटर. नर्सरी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा परिपूर्ण शैक्षणिक विकास आणि विश्वास म्हणजे सिंदफणा पब्लिक स्कूल, गडी रोड, माजलगाव, जिल्हा बीड. ऍडमिशन्स ओपन. कॉल 87 88 79 36 91. सिंदफणा पब्लिक स्कूल, ऍडमिशन्स ओपन.
8: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, साइटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, AVN, गाऊट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
9: आपल्या बीड मध्ये पहिल्यांदाच इतक्या मोठ्या ऑफर्स सह सुरू झाला आहे सुवर्णम ज्वेल्स प्रायव्हेट लिमिटेड चा भव्य रजत महोत्सव. 22 कॅरेट सोन्यावर प्रति 10 ग्रॅम मागे तब्बल 4000 चा कॅशबॅक आणि चांदीच्या पायल घडणावळीवर 100% सूट. ऑफर 5 जून पर्यंत. विश्वासाची परंपरा, आकर्षक डिझाईन. सुवर्णम ज्वेल्स प्रायव्हेट लिमिटेड, साठे चौक, जालना रोड, बीड.
10: शास्त्रीय संगीताचा अस्सल देशी गुलाब. सुमधुर संगीताचा सुरेल केवडा.
11: केतकी गुलाब जुही चंपक बन फुले.
10: सकारात्मक विचारांची जाई जुई आणि नितांत सुंदर कार्यक्रमांचा सोन चाफा.
12: दादाचा असो वा ताईचं लग्न, खरी मजा नात्यातल्या प्रेमाची. नटून बुडून मिरवलेल्या दागिन्यांची मग चर्चा रंगते ती सुवर्णम ज्वेल्सच्या डिझाईन्सची. मनपसंत दागिने विश्वासाने खरेदी करा सुवर्णम ज्वेल्स मध्ये. पारंपरिक दागिन्यांपासून ते ट्रेंडी डिझाईन्स मध्ये सोन्या चांदीचे दागिने, वस्तू खरेदीसाठीचं बीड मधलं भव्य सुवर्ण दालन सुवर्णम ज्वेल्स, साठे चौक, जालना रोड, बीड.
2: आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 7:25 होत आहेत. सहक्षित करत आहोत माहिती आणि जनसंपर्क विभागाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मागील भागात आपण महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या 50 वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेतला. आजच्या भागात आपण महाराष्ट्रातील पर्यटन क्षेत्रातील राबवण्यात येणाऱ्या विविध योजना, ग्रामीण व इको टुरिझमला दिले जाणारे प्रोत्साहन, सार्वजनिक व खासगी भागीदारीचे उपक्रम, शाश्वत पर्यटनाची संकल्पना, तसेच भविष्यातील पर्यटन विकासाच्या संधी या सगळ्यांविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत. पर्यटन हे केवळ प्रवासाचं माध्यम नसून रोजगार निर्मिती, स्थानिक अर्थव्यवस्थेची वाढ आणि सांस्कृतिक वारशाचं जतन या सगळ्यांचं प्रभावी साधन आहे. त्यामुळे महाराष्ट्राला जागतिक पर्यटनाचे आकर्षण केंद्र बनवण्यासाठी MTDC कोणती पावलं उचलत आहे हे जाणून घेणं महत्वाचं ठरतं. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आजही आपल्या सोबत आहेत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री निलेश गटने सर. नमस्कार सर.
1: नमस्ते.
0: कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: आता खूप स्पर्धा निर्माण झालेल्या आहेत, तर याच्यामध्ये आपण म्हणतो की एक डिजिटल प्लॅटफॉर्म किंवा ऑनलाईन बुकिंग, तर या माध्यमाचा MTDC कसा वापर करते?
1: आता आपण पाहावं की जी वेबसाईट, जे संकेतस्थळ आहे MTDC, ते आम्ही अतिशय सुंदर पद्धतीने विकसित केलेलं आहे. www.mtdc.co.in या नावाचं ते संकेतस्थळ आहे. त्यावरती आम्ही अत्यंत साध्या सहज पद्धतीने कुणालाही, म्हणजे ज्याला युजर फ्रेंडली म्हणू, अशा प्रकारची एक वेबसाईट तयार केलेली आहे की ज्यामध्ये तुम्हाला कुठला तुम्हाला प्रकार हवा आहे, म्हणजे तुम्हाला हेरिटेज टुरिझम करायचं आहे की नेचर टुरिझम करायचं आहे, ॲग्रो टुरिझम करायचं आहे, त्या त्या क्षेत्राशी संबंधित प्लॅटफॉर्म निर्माण केलेले आहेत आणि ते निरनिराळे ऑप्शन्स आम्ही उपलब्ध करून दिलेले आहेत आणि त्याचा आधार घेऊन बुकिंग करावं असं अपेक्षित आहे. तर डिजिटली त्या व्यतिरिक्त आम्ही ज्या आमच्या जलपर्यटनाच्या नवीन सुविधा निर्माण झालेल्या आहेत, नाशिकचा बोट क्लब हा अतिशय सुप्रसिद्ध झालेला आहे की जिथे आम्हाला साधारणपणे वर्षाला 2 कोटी रुपयापर्यंत फायदा मिळतो, म्हणजे हे लोकांना ऐकून आश्चर्य वाटेल. त्याचप्रमाणे कोयना धरणावरती जे आमचं जलपर्यटन केंद्र सुरू झालेलं आहे ते सुद्धा अतिशय सुंदर आहे. पण ही आपल्या माध्यमातून ही बाब जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाणं गरजेचं आहे. गोसीखुर्द हा नागपूर विभागातला सुद्धा जो एक मोठा प्रकल्प नजीकच्या काळात कार्यान्वित होत आहे, तर हे जे जलपर्यटन आहे त्यामध्ये आम्ही खूप सुरक्षितरित्या आणि उत्तमरित्या लोकांना सुविधा निर्माण करून दिलेली आहे. तर त्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म, तत्सम प्रकारचे जे प्लॅटफॉर्म आहेत त्या प्लॅटफॉर्मवरती सुद्धा आम्ही ह्या सगळ्या सुविधा आता आणत आहोत. आणि आज मी तिला आमचं 100% ऑनलाईन बुकिंग हे आमचं अचीव झालेलं आहे. म्हणजे जरी एखादा पर्यटक वॉक इन पद्धतीने जरी एखाद्या रिसॉर्टला किंवा या ॲक्वॅटिक टुरिझमच्या जागी गेला तरी सुद्धा त्याला तिथे ऑनलाईन पद्धतीनेच फिजिकली का होईना आम्ही तिथे अनिवार्य करतो आणि त्यामुळे आमचा उत्पन्नाचा भाग सुद्धा खूप वाढलेला आहे. मला सांगायला आनंद वाटेल की जी शासकीय महामंडळ आहेत त्यामध्ये आम्ही खूप अग्रणी जरी नसलो तरी सुद्धा गेल्या वर्षीचा आमचा प्रॉफिट जो आहे तो साधारणपणे 4.80 कोटी रुपयापर्यंत आहे, पण हे 5-1 कोटी रुपयापर्यंत जो उत्पन्न मिळू शकलेलं आहे.
0: नक्कीच. पुन्हा एकदा सगळ्या पायाभूत सुविधा किंवा सगळ्या प्रकारचं ज्या सुविधा आपण पर्यटकांसाठी देत आहोत, ऑनलाईन बुकिंग अवेलेबल आहेत. सर, याच्यामध्ये ह्या सगळ्या याच्यामध्ये अशी कुठली आव्हानं आहेत का की ज्याला सामोरं जावं लागतं?
1: आव्हानं जर आपण म्हणू तर तसं हे खेळीमेळीची स्पर्धा या दृष्टीने मी ह्या गोष्टीकडे बघतो. म्हणजे जे ब्रँडेड हॉटेल्स आहेत, आपल्याला सगळ्यांना ह्या चेन्स माहिती आहेत, ताज ग्रुप असेल, ओबेरॉय असेल, लीला ग्रुप असेल, तर ह्यांचं जे व्यवस्थापन आणि जी प्रोफिशियन्सी असते

0: त्या स्तरावरची प्रोफिशियन्सी आमच्याकडे नसते. त्यामुळे एक जाणीवपूर्वक आम्ही हा जो निर्णय घेतलेला आहे की 2020 साली आम्ही सार्वजनिक भागीदारीचं धोरण स्वीकारलेलं आहे आणि त्या अंतर्गत 5 ठिकाणच्या आमच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या आम्ही खासगी भागीदारांकडे निविदेच्या प्रक्रियेद्वारे सोपवलेल्या आहेत. यामुळे यामध्ये महाबळेश्वर, माथेरान, ताडोबा ही मुख्य स्थळं मी सांगू शकेल, सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं मिडभाव हे सुद्धा ठिकाण यामध्ये समाविष्ट आहे. तर यात अपेक्षित हेच आहे की जे असे प्रोफिशियंट ऑपरेशनल पार्टनर्स आहेत त्यांना निवडणं आणि त्यांच्याकडून व्यवस्थापन करणं हे आमच्यासाठी एक मोठं आव्हान आहे. आणि ही महाराष्ट्र आपल्याला माहिती आहे की भारतातल्या अनेक राज्यांपेक्षा बहुतेक बाबींमध्ये आपण आघाडीवरती असतो, तर हा प्रयोगसुद्धा आम्ही आघाडीवरती आहोत. आणि हा प्रयोग करतेवेळी आम्हाला अनेक आव्हानं स्वीकारावी लागली की जसं की त्या मोठमोठ्या ज्या जागा आहेत 75 सालाच्या दरम्यान आमच्याकडे आलेल्या, त्या जागांमधले आमचे ताबे, वहिवाटी, त्या ठिकाणचं विकास आराखड्यामधलं आरक्षण, त्या ठिकाणची अनुज्ञेयता, त्यानंतर त्या ठिकाणची दळणवळणाची साधनं, तिथले पाणी पुरवठ्याची साधनं, विद्युत पुरवठ्याची साधनं, ह्या सर्व बाबी आणि तिथल्या स्थानिक नागरिकांचा सहभाग, म्हणजे त्यांना हे आपलं ठिकाण वाटलं पाहिजे असा आमच्यासाठी एक मोठा आव्हानाचा भाग होता. पण मला खूप आनंद वाटतोय की जिथे जिथे आमचं MTDC रिसॉर्ट बांधलं गेलेलं आहे किंवा एखादं पर्यटन स्थळ विकसित केलेलं आहे, तर स्थानिक नागरिक हे कायम आमच्याकडे आदराने आणि सहकार्याच्या भावनेने बघतात. कारण MTDC ह्या सुविधेमुळं आम्हाला सुद्धा रोजगार मिळतोय आणि आमचंही पर्यटन छोट्या प्रमाणात आम्ही होमस्टे करू शकतोय, आम्ही निवास न्याहारीच्या योजना करू शकतोय, अशा प्रकारचे लोकांची भावना आहे. तर आव्हानांमध्ये पायाभूत सुविधा विकसित करतेवेळीची जी आव्हानं आहेत ती नियमित आव्हानं तर आहेतच, पण बिझनेसची पण आव्हानं आहेत की दिवसेंदिवस आपण बघतोय मध्यम वर्ग किंवा उच्च मध्यम वर्ग हा भारताबाहेर पर्यटनाला जास्त उत्सुक आहे. आणि महाराष्ट्रात आपण जर बघू तर भारतातला जर आपण तुलनात्मक अभ्यास केला तर आपला नंबर 7वा आहे. उत्तर प्रदेशचा नंबर डोमेस्टिक टुरिझममध्ये पहिला आहे. आपण फॉरेन टुरिझममध्ये पहिले आहोत पण डोमेस्टिकमध्ये आपण 7वे आहोत. तर 7वा असण्याचं कारण आता उत्तर प्रदेशमध्ये आपण बघतोय की राम मंदिर विकसित झालेलं आहे, कुंभमेळ्याच्या निमित्ताने त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात केलं आणि आग्रा मुख्य म्हणजे ताजमहल हे त्यांचं मोठं ठिकाण आहे. आता आपण पाहत असाल की सध्या जी पर्यटनाची जी आम्ही ॲडव्हर्टाईजमेंट कॅम्पेन जे राबवलं ते कॅम्पेनसुद्धा अगदी न्यूयॉर्कच्या सर्कलमध्ये त्या स्क्वेअरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात दाखवलं जात आहे आणि सगळ्या लोकांनी खूप ॲप्रिशिएट केलं. आज बसेसवरती सुद्धा किंवा अन्य ठिकाणी सुद्धा आपण बघत असाल मोठ्या प्रमाणात आम्ही पर्यटनाचा आराखडा लोकांसमोर मांडतो आहोत आणि हा आराखडा देतेवेळीच त्यांना चांगल्या सुविधा द्यायला पाहिजेत. आमचे रिसॉर्ट हे उत्तम असले पाहिजेत आणि ते अगदी आम्हाला 5-स्टार लेवलला जरी नेता नाही आले तरी आम्ही ते किमान 3-स्टार स्तरावरती तरी न्यायला पाहिजेत. हे मोठं आव्हान आमच्यासमोर आहे आणि ते आव्हान आम्ही सर्वांच्या मार्गदर्शनाने आणि सहभागाने पेलतो आहोत.
1: नक्की सर, खरंच खूप स्वागतार्ह ही गोष्ट आहे की एवढ्या याच्यामध्ये सुद्धा की काय त्रुटी आहेत आणि काय केलं पाहिजेत याच्याविषयी सुद्धा आपण विचार करत आहात. सर, याच्यामध्ये आता पुढील भविष्यासाठी सर कुठले मोठे उपक्रम आहेत का की ज्याच्याविषयी तुम्हाला सांगावंसं वाटतं या प्लॅटफॉर्मवरून आपल्या?
0: आता सर्वप्रथम तर MTDC आमचं जे कार्यालय आहे ते आम्ही हुतात्मा चौकामध्ये एका हेरिटेज इमारतीमध्ये हलवत आहोत. LIC ही जागा आम्हाला अतिशय अल्प भाडेदारामध्ये प्राप्त झालेली आहे आणि त्या जागेमध्ये आम्ही स्थिरावत आहोत. खूप सुंदर अशी ती इमारत आहे. ते म्हणजे ते एक आमचं ऑफिस हेच एक मोठं आकर्षण असणार आहे. हा पहिला भाग झाला, म्हणजे जो मुंबईत मनुष्य येईल त्याला तिथे आपल्याला स्थिरावायला मदत होईल. त्यानंतर मुंबई जिल्हाधिकाऱ्यांच्या मदतीने आम्ही मुंबई शहराचं एक पर्यटन हब म्हणून विकसित करण्याचं प्रयोजन केलेलं आहे आणि एलिफंटासह हा सगळा जो मुंबई शहराच्या पर्यटनाचा अनुभूती चांगली येईल यामध्ये गोराई येथे आमची मोठी जागा आहे. 130 एकर जागा आहे. त्या ठिकाणी अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावरचं एक पर्यटन केंद्र विकसित होत आहे. त्यानंतर मला सांगायला खूप आवडेल की आपल्या भारतातला पहिलाच आपण म्हणू आणि आशिया खंडातला सुद्धा एक 4-5 प्रकल्पांनंतरचा पहिला प्रकल्प असेल की जो आम्ही करतो आहोत. आम्हाला भारतीय नौसेनेने INS गुलदार हे जहाज आम्हाला दिलं. सेवानिवृत्त झालेलं

0: युद्धनौका आहे ती ती आम्हाला दिली. ती आम्ही कारवारवरनं महाराष्ट्रात आणली, विजयदुर्ग बंदरामध्ये ती पार्क करून ठेवली होती. आणि आम्ही 18 मे रोजी ती जहाज न्यूती रॉक म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात तारकर्लीच्या समोर ही जहाज समुद्र तळावरती 7 नॉटिकल मैल अंतरावरती आम्ही ती समुद्र स्थळावर स्थापित केली, म्हणजे 22 मीटर खोल ती बुडवली. आणि त्याच्या मागचं प्रयोजन असं आहे की तिथे हार्ड सरफेस मिळाल्यानंतर आजूबाजूला जे कोरल्स आहेत, प्रवाळ आहेत, ते प्रवाळ तिथे 1 ते 1.5 वर्षामध्ये विकसित होतील. आणि ते विकसित झाले की आम्ही काय करणार आहोत, आमची निवती, तारकर्ली आणि वेंगुर्ला ह्या 3 ठिकाणी ज्या जेटीज आहेत त्या जेटीवरून आम्ही पर्यटकांना स्पीडबोटनी त्या 7 नॉटिकल मैल म्हणजे सुमारे 12 ते 13 किलोमीटर अंतरावरती नेणार लोकांना अर्धा तासाचा समुद्रात प्रवास करून त्या ठिकाणी एक बार्ज असेल, बार्ज म्हणजे मोठी जागा असेल की जिथे रेस्टॉरंट असेल आणि ती रिसिव्हिंग जागा असेल, त्या जागेवरती लोकांना आम्ही तिथे नेणार. आणि तिथून जे लोक खूप साहसी आहेत त्यांना स्कुबानी त्या खाली बोटी जिथं बोट बुडवलेली आहे तिथे नेणार आणि ते कोरल्स बघणार, बोटीचा अनुभव घेणार. आणि जे लोक कमी साहस करू इच्छितात त्यांच्यासाठी एक सबमरीन आम्ही माझगाव डॉकच्या मदतीने बांधत आहोत. आणि ती 112 कोटी रुपयाची सबमरीन बांधणीचं काम सुरू झालेलं आहे. नजीकच्या वर्षभरामध्ये ती सबमरीन अस्तित्वात येईल, बोटिंग अस्तित्वात येईल. आणि हा पावसाळा संपल्याबरोबरच जे पर्यटक स्कुबा करायला उत्सुक आहेत त्यांच्यासाठी ही सुविधा तयार झालेली दिसते.
1: नक्की सर, हे अजून ऐकायचं आहे. खरं तर हे ऐकल्यावर असं वाटतं की आत्ताच पर्यटनाला बुकिंग करून आपण सुरुवात केली पाहिजे. पण याच बरोबरीने खूप महत्वाचं असं आहे सर की जेव्हा आपण पर्यटनाला जातो तो निसर्ग त्याची काळजी घेणं ही एका म्हणजे पर्यटकाची सुद्धा जबाबदारी आहे. तर त्याविषयी तुम्हाला काय सांगावं असं वाटतं?
0: रिस्पॉन्सिबल टुरिझम आणि सस्टेनेबल टुरिझम असे आता खूप महत्वाचे विषय आहेत की ज्यामध्ये माझं सगळ्यांना आवाहन असेल की आपण पर्यटन करतोय तर त्याचा आनंद आपण घ्यावा, पण दुसऱ्याला त्याची गैरसोय होऊ नये हा फार महत्वाचा भाग आहे. आपण बघतो की खास करून पर्यटन स्थळांच्या जागी पार्किंगची कमी व्यवस्था असते किंवा जे विक्रेते आहेत त्यांच्याकडून प्लॅस्टिकचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. तर सगळ्यांना आव्हान असेल की आपण या गोष्टींपासून पार्किंग जबाबदारीने करावं, ज्या काही जागा उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्या ठिकाणीच करावं, प्लॅस्टिक आपण प्रतिबंधित करावं. आणि जी विद्युत व्यवस्था असते तर पर्यटकांना तेही आव्हान राहील की आपण कुठल्या तरी रिसॉर्टला राहतोय, कुठल्या तरी हॉटेलला राहतोय, तर मी पैसे दिलेले आहेत तर मी तिथला गिझर चालू ठेवेल, मी तिथे लाईट पण चालू ठेवेल, बाहेर पडताना मी दुर्लक्ष करेल, अशा प्रकारची भावना खरं म्हणजे टाळणं गरजेचं आहे. आणि सर्वांनी आपल्या सोबत येणाऱ्यांना, आपल्या पाठीमागून येणाऱ्या लोकांना, आपल्या पुढच्या पिढ्यांना हा वारसा द्यायचा आहे. त्या ठिकाणचं जे वृक्ष आहेत, त्या ठिकाणची जी फ्लोरा आणि फौना ज्याला आपण म्हणतो, जी झाडी आहेत, पशुपक्षी आहेत, ह्या सगळ्या कुणालाही त्रास होणार नाही. आणि आपलं निसर्गाचा आनंद आपणही घेऊ आणि सर्वांना देऊ. आणि तिथले जे स्थानिक मंडळी आहेत आणि त्यांच्या ज्या स्थानिक कलाकृती आहेत त्या आपण खरेदी करून त्यांच्याबरोबर जेवण करून त्यांच्या तिथल्या व्यवस्थेमध्ये सहभागी होऊन त्यांना आपण दिलासा द्यायला पाहिजे. तिथल्या सुविधा आपण जास्तीत जास्त वापरायला पाहिजे आणि हे पर्यावरणपूरक आणि लांब टिकणारं असं पर्यटन विकसित करायला पाहिजे.
1: अगदी खरं आहे सर. अगदी एका वाक्यात जर आपला एखाद्या पर्यटकाला तुम्हाला एखादा संदेश द्यायचा असेल तर काय सांगाल?
0: जबाबदार पर्यटक.
1: वा, खूप छान सर. आता इथे तुम्ही आलात आणि ज्या पद्धतीने खरं तर ह्या पायाभूत सुविधा कशा असतात हा 50 वर्षांचा प्रदीर्घ आढावा सांगितला, उपक्रम सांगितले, वेगवेगळी आव्हानं सांगितली आणि एक जबाबदार पर्यटक कसा असावा याविषयी आम्हाला माहिती दिली, त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद. तुमचे खूप आभार मनापासून.
0: धन्यवाद
2: श्रोते हो. तेव्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात एक नवीन विषय व एक नवीन मान्यवरांसह. तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. श्रोता, सकाळचे ठीक 7:40 झाले आहेत. प्रसारित होत भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम. पण तत्पूर्वी जाहिरात संदेश.
2: दादाचा असो वा ताईचं लग्न, खरी मजा नात्यातल्या प्रेमाची. नटून बुडून मिरवलेल्या दागिन्यांची, मग चर्चा रंगते ती सुवर्णम ज्वेल्सच्या डिझाईन्सची. मनपसंत दागिने विश्वासाने खरेदी करा सुवर्णम ज्वेल्स मध्ये. पारंपरिक दागिन्यांपासून ते ट्रेंडी डिझाईन्स मध्ये सोन्या चांदीचे दागिने वस्तू खरेदीसाठीच बीड मधलं भव्य सुवर्ण दालन सुवर्णम ज्वेल्स, साठे चौक, जालना रोड, बीड.
3: गुडघेदुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायपिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाऊट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
1: श्रोत्या, भावधारा या सुगम गीतांच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात कवयित्री शांताबाई शेळके यांची गीतरचना. संगीत नियोजन आहे श्रीधर फडके यांचं.

0: आजच्या नाश्त्याची चवच काही आवड होती का? खिचडीसाठी साबुदाणा कुठला वापरतात?
1: कॅमल सुपरफाईन साबुदाणा, स्वच्छ शुभ्र निवडक आणि दाणेदार। सकाळचा नाश्ता असू द्या नाहीतर उपवास असू द्या, कॅमल साबुदाणा एकदम चवदार।
2: कॅमल सुपरफाईन साबुदाणा 1 किलो आणि 1/2 किलोच्या पॅक मध्ये सर्व किराणा दुकानात उपलब्ध। कॅमल सुपरफाईन साबुदाणा।
3: श्रोत्या भावधारा या सुगम गीतांच्या कार्यक्रमात ऐकूयात अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात शांताराम नांदगावकर यांची गीतरचना, संगीत नियोजन आहे अरुण पौडवाल यांचं।

0: കോളേജ് ക്യാമ്പസ് കോളേജ് അഖ ക്യാമ്പസ് തരുണൈ സഹിത ത്യാഞ്ചാ ജല്ലോഷാസഹ ആകാശവാണി ബീഡ് ചാ കോളേജ് ക്യാമ്പസ് യാ കാര്യക്രമാത്. तरुणाईच्या आवडी निवडी करिअरच्या दिशा करिअरच्या संधी.
1: Now you can do it like this, take it to the left, you can do it like that, shake it to the right.
0: सध्याची आव्हानं नंतर येणारी आव्हानं आणि आपली तयारी अशा सगळ्या विषयांवर गप्पा चर्चा आणि मार्गदर्शन आपल्या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात.
2: Feel the heat, feel the kick, feel the power.
0: तेव्हा अवश्य ऐका कॉलेज कॅम्पस दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत आपल्या आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून.

0: काका तुमच्या गुडघ्याचं ऑपरेशन झालं का हो?
1: हो मग
0: पूर्ण गुडघा बदलावा लागला?
1: मुळीच नाही, जेवढा सांधा बदलायची गरज होती तेवढाच बदलला.
0: का बरं?
1: कारण त्यामुळे लवकर रिकव्हरी झाली आणि मांडी

0: घालून बसता यायला लागलं मला. ऑपरेशन ऍडव्हान्स रोबोटिक पद्धतीनं केलं बरं का?
1: पण कुठे?
0: मॅक केअर हॉस्पिटल सांधे रोपण विभाग सावेडी अहिल्यानगर इथं. आणि हो, या ऑपरेशन साठी सर्व शासकीय योजना आणि हेल्थ इन्शुरन्स सुद्धा तिथं आहे.
1: व्हॉट्सअप किंवा कॉल करा 9893852852.
2: शुद्ध भावधारा या सुगम गीतांच्या कार्यक्रमाशी ऐकूयात लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या सुरात मंगेश पाडगावकर यांची गीतरचना. संगीत आहे पंडित रुजनाथ मंगेशकर यांचं.

श्रीतोत्तर आपण लता मंगेशकर यांच्यासह लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील मंगेश पाडगावकर यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत निजन होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. श्रोत्यांनो, या गीतरचनेबरोबर आजचा भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम संपला. भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 8 वाजता आहेत. सहक्षित करत आहोत समाचार प्रभात 8:15 मॉर्निंग न्यूज आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून. आणि त्यानंतर ठीक 8:30 आपण ऐकू शकाल मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. तसंच 8:40 महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त विशेष समन्वित कार्यक्रम आम्ही सहक्षित करू आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. 9 वाजता आपण ऐकू शकाल विविध भारती राष्ट्रीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम. तर श्रोतेवस्तुस ऐकूया ठीक 8 वाजता समाचार प्रभात आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.

आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण कायदा आजपासून देशाच्या ग्रामीण भागात लागू होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेसेशकियान यांच्यात दूरध्वनीवरून चर्चा. व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 183 रुपयांची घट. ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन. आणि भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या 5 सामन्यांच्या T20 क्रिकेट मालिकेला आजपासून सुरुवात. आता सविस्तर बातम्या. रोजगाराची हमी देणारा विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण कायदा 2025 म्हणजेच VBG रामजी कायदा आजपासून देशाच्या ग्रामीण भागात लागू होत आहे. प्रत्येक आर्थिक वर्षात 125 दिवसांच्या वेतनासह रोजगाराची हमी देणारा हा कायदा ग्रामीण भारताला सक्षम करेल असा विश्वास ग्रामविकास मंत्रालयानं व्यक्त केला आहे. याच्या अंमलबजावणीसाठी यंदाच्या आर्थिक वर्षात 95,692 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विहित मुदतीत काम न मिळाल्यास बेरोजगारी भत्ता देण्याची तरतूद नव्या कायद्यात आहे. हा कायदा जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेणार आहे. पात्र कामगारांना दररोज रोजगार मिळावा हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या समन्वयातून सर्व तयारी पूर्ण केली आहे असं केंद्रीय ग्राम विकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल वेगवेगळ्या मंत्रालयांच्या सचिवांशी संवाद साधला. हा संवाद मुख्यत्वे व्यवसाय सुलभता आणि जीवन सुलभतेसाठीच्या सुधारणा आणि आत्मनिर्भरतेला चालना देण्याच्या मुख्य विषय सूत्रावर आधारित होता. संपूर्ण सरकार दृष्टिकोन आणि विविध विभागांदरम्यान समन्वयातील अडथळे दूर करण्यावर पंतप्रधानांनी या बैठकीत भर दिला. विभागांमधील परस्पर समन्वयन आणि निर्णय प्रक्रियेसाठी पीएम गतिशक्ती या मंचाचा प्रभावी आणि व्यापक उपयोग करून घेण्याचं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल इराणचे राष्ट्राध्यक्ष डॉ मसूद पेझेशकियान यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. राष्ट्राध्यक्ष पेझेशकियान यांनी पंतप्रधान मोदींना पश्चिम आशियातील अलीकडील घडामोडींची माहिती दिली. पश्चिम आशियामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांचं पंतप्रधानांनी स्वागत केलं. या संदर्भातील सर्व मुद्दे संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून सोडवले जावेत या भारताच्या भूमिकेचा मोदी यांनी पुनरुच्चार केला. पश्चिम आशियात शाश्वत शांतता आणि स्थैर्य तसंच सुरक्षित नौवहन आणि व्यापार सुनिश्चित करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची गरज असल्याचंही त्यांनी नमूद केलं. जपानच्या पंतप्रधान सानाई ताकाईची आजपासून 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर येणार आहेत. ताकाईची यांची ही पहिलीच अधिकृत भेट असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह त्या उद्या 16व्या भारत जपान वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होतील. केंद्रीय वाणिज्य उद्योग मंत्री पियुष गोयल ग्रीसच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी काल ग्रीसचे अर्थमंत्री किरियाकोस पिएराकाकीस यांच्यासमवेत चर्चा केली. आर्थिक सेवा फिनटेक डिजिटल पेमेंट्स आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान या क्षेत्रातील सहकार्य वाढवून भारत आणि ग्रीस यांच्यातील आर्थिक संबंध अधिक दृढ करण्याबाबत यावेळी चर्चा झाली. व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत घट झाली आहे. तेल कंपन्यांकडून 19 किलोग्राम वजनाच्या सिलेंडरच्या किमतीत 183 रुपयांची दर कपात करण्यात आली आहे. ही दर कपात आजपासून लागू होईल. आज देशभरात डॉक्टर्स दिन आणि सनदी लेखापाल दिवस साजरा होत आहे. उत्तम आरोग्य आणि जीवनशैलीबाबत जागरूकता निर्माण करणाऱ्या डॉक्टरांप्रती कृतज्ञता यानिमित्तानं व्यक्त केली जाते. तर सनदी लेखापाल आर्थिक कार्यक्षमता आणि कायदेशीर नियमांचं पालन करण्याची क्षमता सातत्यानं वाढवून देशाच्या आर्थिक विकासात योगदान देतात. त्यांच्या या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आजचा दिवस साजरा केला जातो. जनरल धीरज सेठ यांनी काल 31वे लष्कर प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. मावळते लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी हे 4 दशकांहून अधिक काळाच्या उल्लेखनीय सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. जनरल सेठ हे पुण्यातल्या राष्ट्रीय संरक्षण अकादमी म्हणजेच एनडीएचे माजी विद्यार्थी असून डिसेंबर 1986 ते लष्करात अधिकारी म्हणून रुजू झाले होते. जयपूरमध्ये आजपासून 29व्या राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषदेला सुरुवात होत आहे. 2 दिवसांच्या या परिषदेचं विशेष सूत्र विकसित भारत 2047 AI डेटा आधारित आणि सुरक्षित डिजिटल प्रशासन असं आहे. परिषदेच्या दुसऱ्या दिवशी ई गव्हर्नर पुरस्कार दिले जाणार आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं जन्माच्या

0: आधारे मिळणारं नागरिकत्व रद्द करण्याचा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा आदेश रद्द ठरवला आहे. यामुळे अमेरिकेत जन्माला आलेल्या जवळपास प्रत्येक व्यक्तीला आपोआप अमेरिकेचं नागरिकत्व देणाऱ्या या कायद्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. ट्रम्प विरुद्ध बारबरा या खटल्यात न्यायालयानं 6-3 अशा बहुमतानं हा कार्यकारी आदेश बेकायदेशीर ठरवला आहे. हा आदेश अमेरिकेच्या संविधानातील 14 घटनादुरुस्तीचं उल्लंघन करत असल्याचा निष्कर्ष सरन्यायाधीशांसह इतर 4 न्यायाधीशांनी नोंदवला. भारतानं 26 अधिक देशांची स्थलांतर आणि गतिशीलता भागीदारी करारांवर स्वाक्षरी केली आहे. इतर देशांसोबत अनेक करारांवर सध्या वाटाघाटी सुरू आहेत. सुरक्षित, सुव्यवस्थित आणि कायदेशीर स्थलांतर सुनिश्चित करण्यासाठी द्विपक्षीय सहकार्याची गरज आहे, असं मत परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी व्यक्त केलं. ते काल नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मानव संसाधन मंचाच्या कार्यक्रमात बोलत होते. महाराष्ट्रात गुन्हेगारी आणि अंमली पदार्थांच्या वितरणासाठी लहान मुलांचा वापर करणाऱ्यांविरोधात अधिक कठोर कारवाई करता यावी यासाठी कायद्यात आवश्यक बदल करणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत दिली. बाल गुन्हेगारांसाठीची वयोमर्यादा 18 वर्षांवरून 16 वर्ष करण्याबाबत केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवणार असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं. जम्मू आणि काश्मीरमध्ये अमरनाथ यात्रेसाठी सर्व आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली आहे. भाविकांची पहिली तुकडी उद्या भगवती नगर इथल्या बेस कॅम्प इथून रवाना होईल. नायब राज्यपाल आणि अमरनाथ श्राईन बोर्डाचे अध्यक्ष मनोज सिन्हा पहाटे 4 या पहिल्या तुकडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील. 57 दिवस चालणारी ही यात्रा पारंपरिक नुनवान पहलगाम मार्ग आणि गांदरबल जिल्ह्यातील बालताल मार्गावरून सुरू होईल. पेट्रोल, डिझेल आणि विमानसाठीच्या इंधनाच्या निर्यातीवर आजपासून सुरू होणाऱ्या 15 निर्यात शुल्काच्या दरांमध्ये सुधारणा केली आहे. अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या अधिसूचनेनुसार पेट्रोलवर 4 प्रतिलिटर शुल्क आकारलं जाईल. डिझेलवरील शुल्क 14 कमी करून 8.5 करण्यात आलं आहे. तर हवाई उड्डाणांसाठीच्या इंधनाच्या निर्यातीवर विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क 7.5 कमी करण्यात आलं आहे. आखाती देशातील संघर्षामुळे महत्वाच्या पेट्रोकेमिकल उत्पादनांवरील सीमा शुल्कातील सवलत 15 जुलैपर्यंत वाढवली आहे. देशांतर्गत बाजारपेठेत पेट्रोकेमिकल्सची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी ही सवलत देण्यात आली होती. सध्या परिस्थिती सामान्य होत आहे, मात्र या निर्णयामुळे संबंधित क्षेत्रासाठी सुरळीत कामकाज सुनिश्चित होणार आहे. नाट्यसृष्टीतील दिग्गज व्यक्तिमत्व ज्येष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता यांचं काल मुंबईत राहत्या घरी वृद्धापकाळानं निधन झालं. त्या 92 होत्या. प्रायोगिक मराठी रंगभूमीच्या प्रणेत्यांपैकी त्या एक होत. रंगायन या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी मराठी रंगभूमीला नवी दिशा, नवा दृष्टिकोन आणि जागतिक दर्जा मिळवून दिला. बॅरिस्टर सखाराम बाइंडर, हमीदाबाईची कोठी, महानिर्वाण पुरुष, हैवदन आणि वाडा चिरेबंदी ही त्यांची गाजलेली नाटकं आहेत. त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कारासह अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयनं या वर्षाच्या शेवटी जपानमध्ये होणाऱ्या 2026 आशियाई खेळांसाठी 15 महिला संघाची घोषणा केली आहे. भारत आणि इंग्लंड दरम्यान होणाऱ्या 5 T20 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होईल. चेस्टरली स्ट्रीट इथल्या रिव्हरसाइड ग्राउंड इथं पहिला सामना खेळला जाईल. भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 10 सामना सुरू होईल. या मालिकेनंतर भारत इंग्लंड विरुद्ध 3 एकदिवसीय मालिकाही खेळणार आहे. हवामान. नैऋत्य मोसमी पावसाची देशभरात आगेकूच सुरू आहे. पुढील 2 दिल्ली, हरियाणा, चंदीगड आणि पंजाबमध्ये तो पुढे सरकण्याची शक्यता आहे. आज राज्यातील विविध भागात तसंच गोवा, कर्नाटक, केरळ, ओडिशामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण कायदा आजपासून देशाच्या ग्रामीण भागात लागू होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझिश्कियान यांच्या दूरध्वनीवरून चर्चा. व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 183 रुपयांनी घट. ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन. आणि भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या 5 T20 क्रिकेट मालिकेला आजपासून सुरुवात. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी, 8:40 झाली आहेत. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी
2: प्रसारित करीत आहोत महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त समन्वित रूपक आधुनिक शेती समृद्ध महाराष्ट्र निवेदन वैशाली वांगीकर आणि

0: शीतल निमजे सादर करते सदानंद कामडी निर्मिति आकाशवाणी परभणी केंद्र.
1: श्रोते हो, आज 1 जुलै महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, हरित क्रांतीचे प्रणेते, आधुनिक कृषी विकासाला नवी दिशा देणारे वसंतराव नाईक यांची आज जयंती. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ महाराष्ट्रात हा दिवस कृषी दिन म्हणून साजरा केला जातो.
2: शेती हा केवळ व्यवसाय नाही, ती संस्कृती आहे, परंपरा आहे आणि जीवनाचा आधार आहे. विदर्भापासून कोकणापर्यंत, मराठवाड्यापासून पश्चिम महाराष्ट्रापर्यंत प्रत्येक प्रदेशाची शेती वेगळी, पण कष्ट एकच.
1: पाऊस वेळेवर पडला तर आनंद, उशीर झाला तर चिंता, पण शेतकरी आशा सोडत नाही. काळ्या मातीतून सोनं पिकविण्याचा विश्वास त्याला पुढे चालवत असतो.
2: आजची शेती विज्ञानाशी जोडली गेली आहे. हवामान बदल, पाण्याची कमतरता आणि वाढता उत्पादन खर्च या आव्हानावर आधुनिक तंत्रज्ञान उत्तर देत आहे.
1: चला तर मग श्रोते हो, खास कृषी दिनानिमित्त ऐकूयात आधुनिक शेती समृद्ध महाराष्ट्र हा विशेष कार्यक्रम.

0: सीआरए यात कृषीतज्ञ शेताचा जीपीएस नकाशा तयार करतात. मातीचे नमुने घेतले जातात. उपग्रहाद्वारे शेताचे छायाचित्र काढले जातात. हा नकाशा ट्रॅक्टरमध्ये लोड केला जातो. ट्रॅक्टर ज्या भागावर जाईल त्या भागाची गरज ओळखून यंत्रणा आपोआप खताचे प्रमाण कमी जास्त करते. दुसरा प्रकार सेन्सर आधारित व्हीआरए. या ट्रॅक्टरवर किंवा फवारणी यंत्रावर छोटेसे सेन्सर बसवलेले असतात. हे सेन्सर जमिनीवरून जाताना तात्काळ माती किंवा पिकाची तपासणी करतात आणि लगेच फवारणीचे प्रमाण ठरवतात. व्हीआरएचे विविध उपयोग आहेत. व्हीआरए केवळ खतापुरते मर्यादित नाही. याचे चार महत्वाचे उपयोग आहेत. बियाणे पेरणीत व्हीआरए वापरला जातो. सुपीक जमिनीत बियाण्यांची संख्या जास्त ठेवतात. नापीक किंवा दुष्काळग्रस्त भागात कमी खत वापरण्यात व्हीआरएचा उपयोग केला जातो. मातीचे विश्लेषण करून जिथे ते पोषण कमी आहे तिथेच ते दिले जाते. तिसरा प्रकार सिंचनात व्हीआरएचा उपयोग केला जातो. जमिनीची पाणी धरण्याची क्षमता वेगळी असते. यंत्रणा पाण्याचे प्रमाण आपोआप ठरवते. कीटकनाशक तणनाशक व्हीआरए संपूर्ण शेतावर फवारणी न करता फक्त जिथे कीड किंवा तण आहे तिथेच फवारणी केली जाते. या व्हीआरए साठी तीन गोष्टी लागतात. जीपीएस यंत्रणा शेताचे अचूक स्थान ठरवण्यासाठी. आजकाल स्मार्टफोनवरही जीपीएस असते. नियंत्रक यंत्रणा ट्रॅक्टर किंवा फवारणी यंत्रावर बसवायचे उपकरण जे खत किंवा पाण्याचे प्रमाण आपोआप नियंत्रित करते. जीआयएस सॉफ्टवेअर ज्यालाच आपण जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम सॉफ्टवेअर शेताचे नकाशे तयार करण्यासाठी आणि डेटाचे विश्लेषण करण्यासाठी वापरण्यात येते. आपल्या शेताची काळजी आपणच घेणार कारण शेतकरी सुखी तर देश सुखी.
1: श्रोते हो, शेतात उदंड पीक घेणं ही तर पहिली पायरी आहे, पण त्या पिकाचं खऱ्या अर्थाने सोनं करणं म्हणजेच अन्न प्रक्रिया आणि मूल्यवर्धन. आज शेतमाल जशाचा तसा विकण्यापेक्षा त्यावर प्रक्रिया करून जर विकला तर शेतकऱ्यांना दुप्पट तिप्पट नफा मिळतो. ग्रामीण भागात छोटा किंवा मोठा अन्न प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी नेमकी कोणती यंत्रे आवश्यक आहेत, ही यंत्रे कशी चालवावीत आणि त्यावर केलेला खर्च कसा वसूल करावा, या साऱ्या प्रश्नाविषयी आज आपल्याला सविस्तर मार्गदर्शन करतील अन्न प्रक्रिया क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर अश्विनी गावंडे.
2: मित्रांनो, आपल्याला माहित आहे की आपल्या शेतात आपण भरपूर उत्पादन घेतो, पण काढणीनंतर त्यावर योग्य प्रक्रिया आणि साठवणूक न झाल्यामुळे भारतात मोठ्या प्रमाणावर फळ आणि भाज्यांचे नुकसान होते. आज आपण अशाच काही महत्वाच्या तंत्रज्ञानाविषयी जाणून घेऊयात. सर्वप्रथम एक महत्वाचं तंत्रज्ञान म्हणजे मिनिमल प्रोसेसिंग. आजकाल ग्राहकांना धुतलेल्या सोललेल्या आणि कापलेल्या भाज्या व फळांची मागणी वाढत आहे. या तंत्रज्ञानामध्ये फळे आणि भाज्या स्वच्छ धुवून आवश्यक तेवढी प्रक्रिया करून स्वच्छ पॅकिंग केली जाते. त्यामुळे उत्पादनाचा जो ताजेपणा आहे तो टिकून राहतो आणि ग्राहकांना वापरण्यास सोयीचं होते. शेतकऱ्यांनाही यामुळे अधिक नफा मिळतो. त्यानंतर सौर ऊर्जेवर आधारित जे ड्रायर्स असतात, पूर्वी काय होतं की भाज्या फळे मसाले हे उघड्यावर उन्हात वाढवले जात होते, त्यामुळे धूळ कीटक आणि पावसामुळे गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता असते. आता आधुनिक सोलार ड्रायरमध्ये कमी वेळात स्वच्छ आणि दर्जेदार अशी पदार्थांची वाळवण करता येते. त्यानंतर कोल्ड चेन आणि प्रीकुलिंग हे देखील महत्वाचं असं तंत्रज्ञान आहे. यामध्ये फळे आणि भाजीपाला यांची काढणी केल्यानंतर आपल्याला माहिती आहे की त्यांची श्वसनक्रिया ही सुरूच असते, त्यामुळे त्यांची गुणवत्ता कमी होत जाते. पण प्रीकुलिंग आणि कोल्ड स्टोरेजचा जर वापर केला तर उत्पादन हे जास्त काळ टिकते, ताजं राहतं आणि मग दुसऱ्या बाजारपेठेत आपल्याला ते सहज पाठवता येतं आणि शेतकऱ्यांचे नुकसान देखील कमी होते. त्यानंतर व्हॅक्युम पॅकेजिंग आणि मॉडिफाईड ॲटमॉस्फेरिक पॅकेजिंग. या तंत्रज्ञानामध्ये पॅकेटमधील हवा ही कमी केली जाते आणि विशिष्ट वायूंचा वापर करून मग त्यामध्ये अन्न पदार्थ अधिक काळ ताजे राहतात. सूक्ष्मजीवांची वाढ कमी होते आणि त्याची शेल्फ लाईफ म्हणजेच त्याचा साठवण कालावधी वाढते. आता तर स्मार्ट सेन्सर आणि इंटरनेट ऑफ थिंग्समुळे आपण मोबाईलद्वारेच कोल्ड स्टोरेजमधील जे तापमान आहे, आर्द्रता आहे आणि इतर माहिती देखील पाहता येते. काही स्मार्ट सेन्सर्स अन्न खराब होण्याची शक्यता देखील हे आधीच सांगतात. तर अशा प्रकारचे नवनवीन तंत्रज्ञान आहेत की ज्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो, उत्पादकांना फायदा होऊ शकतो आणि जे मानवी आरोग्य आहे तेही राखण्यास मदत होते आणि परिणामी आर्थिक नफा मिळतो.
3: शेतकरी बंधूंनो, म्हणतात ना पाणी हेच जीवन, पण शेतीच्या बाबतीत बोलायचे झाले तर पाण्याचे योग्य नियोजन हेच खऱ्या अर्थाने समृद्ध जीवन आहे. आजच्या बदलत्या हवामानात पाण्याचा प्रत्येक थेंब हा मोलाचा आहे. आता जमाना आहे तो ठिबक सिंचन, तुषार सिंचन आणि ऑटोमेशन युक्त स्मार्ट सिंचनाचा. आपल्या जमिनीसाठी आणि पिकासाठी योग्य

0: सिंचन पद्धत कोणती? कमी पाण्यात अधिक उत्पन्न देणारी ही सिंचन यंत्रे नेमकी कशी काम करतात? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आता माहिती जाणून घेऊयात सिंचन क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर सुमंत जाधव यांच्याकडून।
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, आजच्या काळात पाण्याची कमतरता, हवामान बदल आणि वाढता खर्च या मोठ्या समस्या आपल्यासमोर उभ्या आहेत। अशा परिस्थितीत शेती टिकवण्यासाठी आणि नफा वाढवण्यासाठी आधुनिक सिंचन पद्धती स्वीकारणे अत्यंत गरजेचे झाले आहे। आपण नेहमी पाणी पारंपरिक पद्धतीने देतो, परंतु आता तसे न करता आपण आधुनिक सिंचनाकडे वळूया। आधुनिक सिंचन म्हणजे ठिबक सिंचन पद्धत, तुषार सिंचन पद्धत, म्हणजे पाणी वाचवा, उत्पादन वाढवा आणि उत्पन्न दुप्पट करा। तसेच आता सध्या नवीन पद्धत म्हणजे हायड्रोपोनिक्स शेती। हायड्रोपोनिक्स म्हणजे माती विरहित शेती करण्याची पद्धत। या पद्धतीमध्ये पिके ही पोषक द्रावण वापरून पाण्यात किंवा कोकोपीट किंवा परलाइट सारख्या माध्यमात वाढवली जातात, म्हणजे माती नाही तर थेट पाण्यातून अन्न घेऊन पिकांची वाढ होते। यामध्ये पाण्यामधील सर्व आवश्यक अन्नद्रव्ये मिसळली जातात, थेट द्रावणातून मुळे हे अन्न घेतात व पाण्याचा आपला पुनर्वापर सुद्धा आपण करू शकतो। हायड्रोपोनिक्सचे भरपूर प्रकार आहेत। कोणत्या पिकासाठी वापरायचं आहे त्यानुसार हायड्रोपोनिक्स आपल्याला वापरता येते। यामध्ये आपल्याला 80-90% पाण्याची बचत होते, जलद वाढ होते, जास्त उत्पादन मिळते, माती नसल्यामुळे रोग कमी असतात, वर्षभर उत्पादन घेता येते, कमी जागेत जास्तीत जास्त आपल्याला नफा काढता येतो। आधुनिक सिंचनामध्ये सध्या GIS आणि रिमोट सेन्सिंगचा वापर सुद्धा मोठ्या प्रमाणात होत आहे। आजच्या काळात पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञान अत्यंत महत्वाचे झाले आहे, त्यामुळे पाण्याची बचत तर होतेच, त्याबरोबर उत्पन्नामध्ये वाढ पण होते।
2: श्रोते हो, आज डिझेल आणि पेट्रोलचे वाढते दर शेतीचा खर्च वाढवत आहेत आणि शेती परवडण्यापलीकडे नेत आहेत। अशा वेळी सूर्याची मोफत ऊर्जा आणि बॅटरीचे आधुनिक तंत्रज्ञान शेतकरी बांधवांसाठी खऱ्या अर्थाने वरदान ठरत आहे। सौर ऊर्जेवर चालणारे पाण्याचे पंप असोत की बॅटरीवर चालणारी कोळपणी यंत्रे आणि छोटे ट्रॅक्टर, ही यंत्रे केवळ प्रदूषण कमी करत नाहीत तर शेतकऱ्यांचा रोजचा इंधन खर्चही जवळपास शून्यावर आणत आहेत। पण मंडळी, ही सौर आणि बॅटरी चलित यंत्रे नेमकी कशी निवडावीत, त्यांची कार्यक्षमता आणि बॅटरीचे आयुष्य कसे वाढवावे, या सगळ्या प्रश्नांविषयी आता आपल्याला माहिती देतील अक्षय ऊर्जा आणि कृषी यंत्र क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर गजानन वसू।
3: नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्याला माहितच आहे की भारत हा कृषी प्रधान देश असून आज दिवसेंदिवस वाढती ऊर्जेची गरज, भविष्यात आपल्याला पुढच्या पिढ्यांना लागणारा इंधनाचा तुटवडा, ग्लोबल वॉर्मिंगचे वाढते दुष्परिणाम, कृषी क्षेत्रामध्ये निसर्गाचा लहरीपणा, त्यामुळे होणाऱ्या उत्पन्नाची घट, या सर्व बाबीचा विचार करता पर्यायी इंधनासाठी पर्यावरणपूरक शाश्वत अपारंपरिक ऊर्जा स्रोत वापरात आणणे आज ही काळाची गरज आणि अधिक महत्वाची आहे। जसे की आपण जाणताच आहात की सोलर कृषी पंप यात सर्वात महत्वाची भूमिका बजावत आहे। त्यामध्ये सोलर ज्योत त्याच्या जोडीला आहे, सूर्यचूल, सौर उष्ण संयंत्र चलन, सौर फवारणी यंत्र, तसेच सौर सिंचन व्यवस्था, त्यामधून पवनचक्की आणि कृषी अवशेषापासून विद्युत निर्मिती प्रकल्प आदी आपण वापरात आणून देशाच्या भविष्यातील ऊर्जा संकटावर मात करता येऊ शकते। सौर ऊर्जेबरोबरच पवन ऊर्जा, घनकचऱ्यापासून इंधन निर्मिती, समुद्राच्या लाटांपासून वीज निर्मिती करण्याचे प्रयोग देशभर सुरू असून भारताच्या एकूण उत्पादनापैकी आज रोजी 80% वीज जीवाश्म इंधनापासून निर्मित होत असून हा स्रोत काही शतकात संपणार आहे। सौर ऊर्जेचे रूपांतरण अपारंपरिक ऊर्जा माध्यमातून भविष्यातील ऊर्जा संकटाला चांगले उत्तर देता येईल, जसे की पिकांना पाणी देणे, कीटकनाशकांना फवारणी करणे, विविध भाजीपाला व धान्य साठवणी करता वाढवणे, कृषी उत्पन्न उपकरणासाठी लागणारी विजेची गरज, या छोट्या छोट्या कामाची पूर्तता यामधून केली जाऊ शकते। याबरोबरच इंधनाची बचत म्हणजे पैशाचीच बचत, यातून खर्च आणि उत्पन्न यात आपल्या शेतकरी मित्रांना सांगड घालण्यास आणि आपले जीवनमान उंचवण्यास योग्य ते पर्यावरणपूरक संधी या ऊर्जा क्षेत्रातून मिळणार आहे।
0: शेतकरी बंधूंनो, आजचे युग हे माहिती आणि तंत्रज्ञानाचे म्हणजेच डिजिटल युग आहे आणि आपली शेती ही आता डिजिटल क्रांतीपासून मागे राहिलेली नाही। आज शेतकरी घर बसल्या मोबाईल ॲपच्या माध्यमातून हवामानाचा अचूक अंदाज घेत आहेत। पण शेतकरी बंधूंनो, हे

0: डिजिटल व्यवस्थापन सर्वसामान्य शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये नेमके कसे वापरावेत, कोणते ॲप्स आणि तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीचा खर्च कमी करता येईल, या साऱ्या प्रश्नाविषयी अत्यंत महत्त्वाचं मार्गदर्शन आज आपल्याला करणार आहेत डिजिटल आणि अचूक शेती क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर गोपाळ शिंदे.
1: डिजिटल माहिती व यंत्र हे एकत्र आलेले की शेतकऱ्याच्या कामाला गती मिळते. जसं की GPS वर आधारित ट्रॅक्टर सरळ रेषेत विना ड्रायव्हरचं ती चालत राहते व ओव्हरलॅप न करता नांगरणी पेरणी व सर्व काही कार्य करते. यामध्ये इंधन व वेळ वाचवण्याचा प्रयोग हा शेतकऱ्यांसाठी अतिशय फायद्याचा ठरत आहे. डिजिटल तंत्रज्ञानामध्ये तुम्हाला पाहिजे तसा आपल्याला लागणारा शेती तंत्रज्ञानाचा उपयोग हा तंतोतंत पद्धतीने कसा करता येईल याबाबत हे ड्रोन, रोबोट व स्वयंचलित स्मार्ट शेती यंत्रे, ज्याला आपण स्मार्ट पोर्टेबल मशिनरी म्हणूया, अशा सर्व डिव्हाइसेस ज्याला आपण यंत्रांचा वापर करून शेतामधील शेती कामामध्ये पिकाचं व्यवस्थापन करताना अगदी सूक्ष्मपणे व्यवस्थापन शैली ही उत्कृष्टरित्या कशी उत्पादन वाढवेल, त्यातून शेतकऱ्यांचा कसा फायदा होईल ह्याचं नियोजन व सूत्रबद्धता लावते. म्हणून तीन मोठे फायदे: पहिले, वेळेची बचत, जे काम दिवसभर लागायचं ते तासभरात. दुसरं, निश्चिंतपणे तुम्हाला ज्या अचूक भेद जागी फवारायचंय त्याच ठिकाणी तो फवारला जाईल, ज्या अचूक भेद जागी जाऊन तुम्हाला खत टाकायचंय किंवा फळ तोडायचंय अशा सर्व बाबींमध्ये, किंवा कापूस वेचायचा आहे किंवा उसावर योग्य रीतीने फवारणी करायची आहे, खत टाकायचं आहे, अशा गोष्टी ज्या क्लिष्ट व कष्टदायी आहेत त्या सर्व सोयींचं ह्यात नियोजन हे डिजिटल तंत्रज्ञानाच्या मार्फत आपण करू शकतो. जी आपण रोग, खत व पाणी या अचूक जलद निर्णयांकित करण्यासाठी AI तंत्रज्ञानाचा वापर करतोय, म्हणूनच की दिवसभरातलं काम ह्या अतिशय वेळेनुसार चोख पद्धतीने या ठिकाणी आपल्याला करता येतं. म्हणून डिजिटल कौशल्यातून युवा शेतकऱ्यांना एकच संदेश यामधून मी देऊ इच्छितो की त्यांनी आता नवीन घडणावळ केलेल्या सर्व कृषी यंत्रांचा, अत्याधुनिक स्वयंचलित यंत्राचा सराव व त्यावरचं प्रशिक्षण हे वेळोवेळी घेतलं पाहिजे.
2: श्रोते हो, कृषी यंत्रे, आधुनिक सिंचन, सौर ऊर्जा, अन्न प्रक्रिया आणि डिजिटल व्यवस्थापन या पाचही महत्त्वाच्या गोष्टींचा आढावा आता आपण घेतलाय. खरे पाहता या पाचही गोष्टींचा जेव्हा योग्य समन्वय होतो तेव्हाच शेती खऱ्या अर्थाने फायदेशीर आणि शाश्वत बनते, आणि हाच आधुनिकतेचा मार्ग आपल्याला समृद्धीकडे घेऊन जाईल. आणि अन्नधान्याच्या बाबतीत आपला भारत देश पुन्हा एकदा सुजलाम सुफलाम होईल. चला तर मग आधुनिक तंत्रज्ञानाची गाज धरून आपली शेती अधिक समृद्ध करूया. जय जवान, जय किसान आणि जय विज्ञान.
3: श्रोते हो, आताच आपण महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त समन्वित रूपक ऐकलत, आधुनिक शेती समृद्ध महाराष्ट्र. निवेदन होतं वैशाली वांगीकर आणि शीतल निमजे यांचं. तर सादर करते होते सदानंद कामडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.
4: हा समन्वित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
5: बलसागर भारत हो, वन संवर्धन, पर्यावरण संरक्षण ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यातून शाश्वत विकास होतो आणि जैवविविधता राखली जाते. झाडे लावा, प्रदूषण टाळा. पर्यावरण अभ्यासक पौर्णिमा शिरगावकर यांची मुलाखत अवश्य ऐका. बुधवार दिनांक 1 जुलै रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 2 जुलै रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर. बलसागर भारत.

आम्ही आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून बोलत आहोत. श्रोत्या, सकाळचे ठीक 10 वाजलेले आहेत. प्रसारित होत हिंदी चित्रपट ईदांचा कार्यक्रम.

यशोदेव कार्यक्रमाला सुरुवातीला ऐकूयात मैने प्यार किया या चित्रपटातील गीतरचना. संगीत राम लक्ष्मण यांचं तर स्वर लता मंगेशकर यांचा.

शुक्रवाताचा आपण श्रेया घोषाल आणि सहकाऱ्यांच्या स्वरात सय्यद कादरी यांची गीतरचना ऐकली. चित्रपटात जहर हिंदी चित्रपट इदानचा कार्यक्रम आपण ऐकत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया जिला गाझियाबाद या चित्रपटातील गीतरचना.

श्रोतोआपण मोहित चव्हाण आणि सहकाऱ्यांच्या स्वरात जिला गाझियाबाद या चित्रपटातील शब्बीर अहमद यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत निर्माण होतं अमजद नदीम यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया जुबानी या चित्रपटातील गीतरचना. श्रोत्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया जिंदगी तेरे नाम या चित्रपटातील सुनिधी चव्हाण, साजिद वाजिद आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील जेली शेरवानी यांची गीतरचना. चित्रपट जिंदगी तेरे नाम.

0: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
1: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
3: हिंदी चित्रपट ईदांच्या कार्यक्रमात शूट ऐकूयात रेखा भारद्वाज आणि सहकाऱ्यांच्या स्वरात शब्बीर अहमद यांची गीतरचना, संगीत नियोजन अमजद नदीम यांचं. चित्रपट जिंदगी 50-50.

0: शेवटी अर्थात आपण जिंदगी 50-50 या चित्रपटातील रेखा भारद्वाज यांच्या स्वरातील शब्बीर अहमद यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत निर्णत अमजद नदीम यांचं. शेवटी या गीतरचनेबरोबरच आजचा हिंदी चित्रपट विधानचा कार्यक्रम संपला. हिंदी चित्रपट विधानचा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 10:30 झाले आहेत.
1: सिंदफणा पब्लिक स्कूल, मराठवाड्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील विश्वसनीय नाव. सिंदफणा पब्लिक स्कूल, CBSE ऍक्टिव्हिटी, हॉस्टेल, स्पोर्ट्स, रोबोटिक्स अँड कोडिंग, NIOS स्टडी सेंटर. नर्सरी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा परिपूर्ण शैक्षणिक विकास आणि विश्वास म्हणजे सिंदफणा पब्लिक स्कूल, गडी रोड, माजलगाव, जिल्हा बीड. ऍडमिशन्स ओपन. कॉल 87889936191. सिंदफणा पब्लिक स्कूल, ऍडमिशन्स ओपन.
0: श्रोत्या प्रसंगी तो प्रासंगिक हा कार्यक्रम ऐकवताच्या प्रासंगिक या कार्यक्रमात कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धेमध्ये यशस्वी झाल्याबद्दल प्राध्यापक शरद खिल्लारे यांची गोपाल ठाकूर यांनी घेतलेली मुलाखत सादर करते योगीराज बच्चे. ऐकूयात प्रासंगिक हा कार्यक्रम. श्रोतो नमस्कार. आजच्या प्रासंगिक या कार्यक्रमामध्ये मी गोपाल ठाकूर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. सुदृढ शरीरामध्ये सुदृढ मन वास करतं असं आपण नेहमी म्हणतो. तर श्रोते हो, या अनुषंगानंच आपल्या शरीराची काळजी आपल्या स्वतःलाच घ्यावी लागते. बदलती जीवनशैली, ताणतणाव, वाढते ताणतणाव आणि एकूणच आहारशैली आणि जीवनशैली यामध्ये खूप मोठा बदल झालेला आहे. या बदललेल्या वातावरणामध्ये, बदललेल्या पर्यावरणामध्ये आपलं शरीर आपण कसं राखायला पाहिजे, कसं निरोगी ठेवायला पाहिजे आणि त्यासाठी व्यायामाची किंवा योगाची आणि एकूणच रनिंगची कशी आवश्यकता आहे, व्यायामाची कशी आवश्यकता आहे, याबद्दल आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत.

0: आहोत. आजच्या प्रासंगिकमध्ये जे पाहुणे आपल्याला लाभले आहेत ते कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धेमध्ये त्यांनी 8 तास 45 मिनिटांमध्ये 90 किलोमीटर त्यांनी ध्येय पूर्ण केलेलं आहे, 86 किलोमीटर ध्येय पूर्ण केलेलं आहे. तर आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर, मला सुरुवातीला आपला परिचय सांगा.
1: मी प्राध्यापक शरद किल्लारे.
0: बरोबर.
1: माझं मूळ गाव पिठी आहे आणि मी इथं के एस के कॉलेजला ज्युनियर प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे.
0: तर सर, आपण या दर्बन साऊथ आफ्रिका इथं जी स्पर्धा झाली, स्पर्धा मॅरेथॉन, या मॅरेथॉन मध्ये सहभागी व्हावं असं आपल्याला का वाटलं?
1: याच्या अगोदर मी आमचा जो योग प्रतिष्ठान जो ग्रुप आहे, हा योग प्रतिष्ठान ग्रुप अनेक चळवळीमुळे सक्रिय असलेला आपल्याला दिसून येतो. मग त्याच्यामध्ये रनिंग आसन, योगासन, स्विमिंग आसन, ह्या अनेकांमध्ये आम्ही योगा ग्रुपच्या सर्व सदस्यांनी अनेक वेळा भाग घेतलेला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रामधल्या ज्या विविध ज्या स्पर्धा आहेत, मग 10 किलोमीटरची आसन, 21 किलोमीटरची आसन, 42 किलोमीटरची आसन, तर आम्ही सांघिक योगा प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी अनेक वेळा त्याच्यामध्ये भाग घेतलेला आहे, सहभाग नोंदवलेला आहे. आणि त्याच्यामध्ये मला विशेष करून अनेक वेळा तिथं पोडियम म्हणजेच काना बक्षीस मिळालेली आहेत. मग त्याच्यामध्ये पहिलं आसन, दुसरं आसन, तिसरं आसन,
0: अच्छा,
1: असे बक्षीस मिळत गेले. खरं तर माझा प्रवास हा, माझं वाढलेलं वजन एका 4-5 वर्षापासून रनिंगची सुरुवात झालेली.
0: बरोबर.
1: वजन सुरुवातीचं माझं ध्येय होतं की आपल्याला वजन कमी करायचं, आणि मग त्याच्यासाठी मग मी प्रयत्न करत होतो.
0: अच्छा.
1: आणि मग असंच फेसबुकवर माझे जे मित्र आहेत, दादा सुसत्रे म्हणून सर, ते एक कोचिंग करतात रनिंग विषयी, ते मार्गदर्शन करशील अशी मला माहिती मिळाली. मग त्यांच्याकडून मी कोचिंग घ्यायला सुरुवात केली. आणि जो सुरुवातीला जे माझं होतं की वजन कमी करायचं, नंतर वजन तर कमी झालं, पण महाराष्ट्रामधल्या अनेक स्पर्धेमध्ये मी ज्यावेळेस भाग घ्यायला सुरुवात केली, मग त्याच्यामध्ये संभाजीनगर आसन, नगर आसन, त्याच्यानंतर लोणावळा आसन, अशा अनेक ठिकाणी महाराष्ट्रामधल्या अनेक ठिकाणी मला बक्षीस मिळत गेले. मग त्याच्यामध्ये पहिलं कधी मिळालं, कधी दुसरं मिळालं, कधी तिसरं मिळालं. आणि मग ह्या स्पर्धा झाल्यानंतर मला अनेक महाराष्ट्रामधला माझा एक चाहता वर्ग निर्माण झाला, किंवा बीडचे एक चांगले उत्कृष्ट रनर आहेत शरद खिलारे म्हणून, कारण जो कणा स्टेजवर जातो तो अनेकांना माहिती होतो. त्याच्यामुळे माझं एक महाराष्ट्रामध्ये नाव झालं की एक चांगले रनर आहेत. आणि मग हा कालावधी 4-5 वर्ष असेच निघून गेले. आणि मग त्याच्यामध्ये अनेक जण म्हणले ही जगातली जी कॉम्रेड मॅरेथॉन जी आहे, की प्रत्येक रनरचं एक स्वप्न असतं की कॉम्रेड मॅरेथॉन जी आहे ती प्रत्येकाने करावी, रनरने करावी, हे असं अनेकांचं एक स्वप्न होतं.
0: बरोबर.
1: तर मग मला महाराष्ट्रामधली आमची जी मित्र कंपनी आहेत, बीडचे जे आमचे मित्र कंपनी आहेत, ते अनेक जण म्हणत की अरे शरद, तू सुद्धा कॉम्रेडला चल आमच्या बरोबर किंवा कर. याच्या अगोदर बीड आपल्या जिल्ह्यामध्ये संतोष भोकरे नावाचे की जे एलआयसी मध्ये अधिकारी आहेत, त्यांनी ह्याची सुरुवात केलेली. सुरुवातीला कॉम्रेडला जाऊन आले, त्यांनी ह्याचा पाया रचला. त्याच्यानंतर मग त्यांच्याबरोबर दुसऱ्या वर्षी हरी ठोंबरे जे शिक्षक आहेत, ते दुसऱ्यांदा त्यांच्याबरोबर गेले आणि त्यांनी एक सुरुवात करून दिली. मग त्याच्यानंतर डॉक्टर गवते सर असते, डॉक्टर जानवळे सर असते ना, हे मग सुरुवात झाली. मग गेल्या वर्षी गेले ते, या वर्षी आमच्या बरोबर आले. मग आम्ही नवीन पैकी कल्याण काका कुलकर्णी असते ना, डॉक्टर मोराळे सर असते ना, त्याच्यानंतर प्रभाकर जाधव असते ना, आणि मी स्वतः, आम्ही पहिल्यांदा आम्ही असे 7 जण मिळून कॉम्रेडला गेलो.
0: अच्छा.
1: तर हे कॉम्रेडला जात असताना अगोदर तुम्हाला ह्या रेस मध्ये पात्रता सिद्ध करावी लागते, की तुम्हाला कोणती तरी एखादी मॅरेथॉन ही 5 तासाच्या आत पूर्ण करावी लागते. मग ती आम्ही मुंबईला सर्वांनी मुंबई मॅरेथॉन केली आणि सर्वजण त्यासाठी काना पात्र झालो.
0: बर.
1: आणि मग खरा आमचा मग तिथून पुढे हा प्रवास सुरू झाला. मुंबईला क्वालिफाय झाल्याच्या नंतर सर्वजण क्वालिफाय झाले आणि हा 6 महिन्याची कना अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये आम्ही सराव केला. मग त्याच्यामध्ये हे जे रन आहेत हे रात्रीचे, कधी बी कना आपल्याकडे उन्हाळा सुरू होतो, त्याच्यामुळे कना आम्हाला हे रात्रीचे रन करावं लागत होते. कधी 12 वाजता सुरू करायचा, कधी 1 वाजता सुरू करायचा. कारण हा, कारण हे जे रन होते हे 40 किलोमीटर, 45, 50, 60, 65 या किलोमीटर पर्यंत आम्हाला ती 90 किलोमीटरच्या रनसाठी ही प्रॅक्टिस करावी लागत होती. मग त्याच्यामुळे आम्हाला हे रात्रीचे आपल्या इमामपूर रोडला, कधी पालोन रोडला, कधी आम्ही जाऊन सप्तशृंगीला नाशिकला या ठिकाणी रन केला, कधी पुण्याला केला रन 65 किलोमीटर.
0: रात्री अपरात्री केल्यामुळे कोणी अडवलं नाही किंवा काही?
1: आम्हाला खूप भीती होती, कारण आपल्याकडे बीड मध्ये बिबट्याचं वातावरण होतं, त्याच्यामुळे आम्हाला काना भीती पण वाटत होती. मग आम्हाला आमचे जे बाकीचे रनर बंधू इथं ते सहाय्य करत होते. मग कुणी लाईटची व्यवस्था करीत होतं, कुणी आपल्याला हायड्रेशनचा सपोर्ट करीत होते. त्याच्यामध्ये अनेकांची नावं घेता येतील की आम्ही नाना धांडे असते ना, ठोंबरे सर असते ना,

0: नंतर राम भारती सर असते ना, त्याच्यानंतर संजू पौळ असते ना, या अनेकांनी आम्हाला ते मदत केली रनसाठी, कारण आमच्या बरोबर का ते सुद्धा जागले. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आमच्या घरच्यांनी यासाठी का खूप त्याग केला, सुनीता खिल्लारे, कारण आम्ही ज्यावेळेस का ना 12-1 वाजता घर सोडत होतो तर ते कणा झोपत नव्हते, कारण जोपर्यंत आम्ही वापस येत नाहीत तोपर्यंत त्यांना आमची कणा काळजी असायची. आणि प्रत्येकाची माझी जी स्टोरी जी आहे ती सगळ्यांची आहे, कारण प्रत्येकांच्या घरच्यांना ते कणा आमचा कणा त्रास सहन करावा लागला.
1: बरोबर,
0: कारण अनेक कार्यक्रमाला आम्हाला कणा हे आम्ही एक चॅलेंज स्वीकारल्यामुळं, कारण तिथं 90 किलोमीटरच रन करायचं, पण आम्हाला कणा प्रॅक्टिस ही जवळपास आम्ही कणा 1600 किलोमीटरची प्रॅक्टिस केली 90 किलोमीटरच्या एक दिवसाच्या रेससाठी.
1: बर,
0: आणि ही खडतर प्रवास आमचा 6 महिन्यापासून चालू होता.
1: अच्छा,
0: रात्री अपराती रन करायचे, उन्हाचे करायचे, कधी पावसात भिजलो.
1: बर,
0: मग हा त्रास आम्हाला तर आम्ही आमचं ध्येय होतं, स्वप्न होतं ते आम्हाला.
1: तुम्ही पहिल्यांदाच गेला होतात का त्या स्पर्धेमध्ये?
0: हा, मी पहिल्यांदाच गेलो.
1: बर,
0: पहिल्यांदाच गेलो होतो, पण एकूण करा महाराष्ट्रामध्ये माझं एक बऱ्यापैकी नाव असल्यामुळं सगळी माझ्यावर मोठी जिम्मेदारी होती. कारण सगळ्यांना माहिती होतं गोवा खिलारे सर तिथे गेले म्हणजे कणा चांगल्या वेळेमध्येच पूर्ण करणार, 9 तासाच्या आतच पूर्ण करणार, कारण ही
1: कॉन्फिडन्स
0: मला पण आत्मविश्वास होता आणि एक जिम्मेदारी बी होती.
1: बरोबर,
0: आणि सगळ्यांच्या माझ्या कोण कणा अपेक्षा होत्या की बाबा सर कणा एवढं नाव आहे त्यांचं, त्यांना शोभल अशीच कणा कामगिरी करते ना.
1: बरोबर,
0: आणि मग ज्यावेळेस मी तिथं रेसला उभा राहिलो, 1000 धावपटू होते, कारण एकूण जवळपास 27,000 हा 34 देशातून 27,000 धावपटू आले होते. आणि त्या सगळ्या गर्दीमध्ये, सगळ्या धावपटूंच्या गर्दीमध्ये ज्यावेळेस मी उभा राहिलो तर एक उत्साह बी होता की अरे आपल्याला काहीतरी करून दाखवण्याची वेळ आली, आपल्याला आज काहीतरी करून दाखवायचंय, आपल्याला सर्वजण ट्रॅक करताना महाराष्ट्रामध्ये की आपल्याला पाहणारे आपल्या चाहता वर्ग आहे, आपले कुटुंब आहेत, आपले नातेवाईक आहेत, आपली मित्र कंपनी की आपल्याला हे ट्रॅक करतात, त्याच्यामुळे आपल्याला का ना ही जिम्मेदारी नाही करायचं, उत्साह होता त्याचबरोबर एक जिम्मेदारी होती की बाबा सगळ्यांच्या आशीर्वाद होते, शुभेच्छा होत्या, सगळ्यांचं पाठबळ होतं, आणि आपल्याकडून काहीतरी अपेक्षा असल्यानंतर जिम्मेदारी वाढते साहजिकच. मग तो 86 किलोमीटरचा सुरुवात एका पहिल्या पावलाने सुरू झाला, आणि सुरू करत असताना दक्षिण आफ्रिकेतली लोक खूपच उत्साही, असं जसं आपल्याकडे मोठमोठे सण असतात, उत्सव असतात आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये, तसं त्या दक्षिण आफ्रिकेमधील लोकांचा हा एक सण आणि उत्सवच आहे.
1: तर ते
0: कॉम्रेड मॅरेथॉन प्रत्येक किलोमीटरला तुम्हाला तिथे काय हायड्रेशन पॉईंट होता, तुम्हाला काय खायचंय काय प्यायचंय ह्यासाठी काय लोक रस्त्याच्या दोन्ही बाजूनी टाळ्यांनी का तुम्हाला चेअरअप करायला होते, तुम्हाला काय खायचंय, खजूर असते, इलेक्ट्रॉल असते, पाणी असन, ह्याची सोय सगळ्या दुथरपा रस्त्याने का नाही होती. सगळे लोक लहानापासून वृद्धापर्यंत सगळे त्यावेळी सगळे लोक रस्त्याच्या दोन्ही बाजूला येऊन तुम्हाला म्हणजे सगळ्याच लोकांना धावपटूंना चेअरअप करत होते. आणि खास करून काय ज्यावेळेस काय गर्वानी छाती कधी फुगायची, ज्यावेळेस काय लोक म्हणायचे कमा ऑन इंडिया, कारण आम्ही जो 270 जे रनर होतो तर त्यांना आम्ही इंडियाचं प्रतिनिधित्व करीत होतो
1: 270
0: हा
1: स्पर्धा
0: भारतामधून. तर आम्हाला सगळ्यांना एक कॉमन जर्सी होती इंडियाची, ज्याच्यामध्ये काय इंडियाचा फ्लॅग होता आणि सगळ्यांना सारखी जर्सी होती. आणि मग दक्षिण आफ्रिकेमध्ये आपल्या इंडियनला खूप चाहता वर्ग आहे, मग ते आम्हाला म्हणायचे कमॉन इंडिया कमॉन इंडिया, त्याच्यामुळे आम्हाला आणखीनच काय बळ यायचं. आणि विशेष म्हणजे काय आमच्या त्या शर्टच्या किंवा जर्सीच्या पाठीमागे काय प्रत्येकाचं नाव लिहिलेलं होतं. तर मग आता संजय जानवळे सरांचं नाव असं तर कमॉन म्हणायचे, संजय सर कमॉन, माझं नाव शरद, शरद सर कमॉन कमॉन इंडिया, मग आम्हाला एक उत्साह यायचा.
1: बरोबर,
0: आणि असं आम्ही प्रत्येक किलोमीटर जसं जसं मागं टाकीत होतो तसं आमचं यश आम्हाला जवळजवळ येत होतं. आणि काही कालानंतर असं झालं की ज्यावेळेस का तुम्ही 50 किलोमीटर करता 60 करता तुमची बॉडी थोडीशी फटीक होती, तुम्हाला थकवा जाणवतो, तुम्हाला का नाही तुमचं शरीर का विश्रांती मागत, त्यावेळेस का नाही तुमचं तुमचे जी माइंडसेट जो असतो तो स्ट्रॉंग असावा लागतो.
1: बरोबर,
0: अरे आपल्याला थांबायचं नाही,
1: एक प्रकारे माइंड गेम मध्ये
0: माइंड गेम. तुमचे ट्रेनिंग तर महत्वाची आहे पण तुमचा हा माइंड गेम माइंडसेट करणं सगळ्यात महत्वाचं आहे. तुम्ही त्या रेसला कसं पॉझिटिव्ह घेता, तुम्हाला तुमचं कसं टार्गेट आहे, तुम्हाला काय करायचं, तुमचं माइंड फार महत्वाचं आहे. मग तुमचं शरीर जरी थकलं तर तुमचं मन म्हणतं अरे आपल्याला थांबायचं नाही, आपल्याला थांबून जमणार नाही, आपल्याला आपल्याला ध्येय गाठायचंय, आपलं स्वप्न हे करायचंय, आपल्या का नाही देशासाठी असन, आपल्या कुटुंबासाठी असन, आपल्या मित्रासाठी असन, आपल्या स्वतःसाठी असन, तर हे धावतच राहतं. त्याच्यामुळे माणूस प्रत्येक किलोमीटरला मागं टाकीत पुढं पुढं पुढं चालत राहत.
1: सर, आपण आपल्या बोलण्यामध्ये आतापर्यंत कॉम्रेड कॉम्रेड हा शब्द वापरला. नेमकं कॉम्रेड मॅरेथॉन ही स्पर्धा कधी

0: पासून सुरू झाली आणि नेमकं तिचा इतिहास काय?
1: तर हे दक्षिण आफ्रिकेमध्ये ज्यावेळेस दुसरं महायुद्ध झालं आणि त्याच्यामध्ये जे सैनिक कना शहीद झाले त्यांच्या स्मरणार्थ कना ही परंपरा त्यांनी सुरू केलेली. आता आम्ही ज्यावेळेस यावेळेस जी 2026 ला गेलो ही त्यांची ही 99वी कॉम्रेड मॅरेथॉन होती. म्हणजे त्यांना असा प्रदीर्घ असा
0: एखाद्या देशाच्या सैनिकांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा चालणार ही एकमेव देश दिसतोय.
1: हो हो सर. आणि सर जगातली सर्वात ही खडतर अशी ही मॅरेथॉन अल्ट्रा मॅरेथॉन.
0: अल्ट्रा मॅरेथॉन
1: कारण ह्याच्यामध्ये एक ना तुम्हाला उंचच उंच एक काय 5 मोठमोठ्याले डोंगरे लागतात.
0: बर
1: त्या डोंगरावर तुम्हाला काय अत्यंत संयमाने त्याला नम्रपणे करून ते डोंगर वेगवेगळे पार काढावं लागतात. जवळपास 1800 मीटरचं एलिव्हेशन असतं.
0: बर
1: आणि तितकेच उतार असतात. उताराला तुम्हाला तुमची बॉडीवर नियंत्रण ठेवावं लागतं, कंट्रोल करावं लागतं. कारण अनेकांना काय त्याच्यामध्ये काय क्रॅम्प येत येतं. क्रॅम्प हा तुम्हाला अनिश्चित ही अल्ट्रा मॅरेथॉन आहे.
0: बरोबर.
1: कारण कोणत्या क्षणाला तुम्हाला तुम्ही कितीही जरी हायड्रेशन घेतलं, तुमची ट्रेनिंग किती प्रॉपर जरी असली, तर कोणत्याही क्षणाला तुम्हाला कधी क्रॅम्प येईल. तुमच्या रेस कनामधून तुम्ही काय तुमचं गोल पासून लांब जातात ह्याचा कधी काय नेम नाही.
0: बरोबर.
1: त्याच्यामुळे खूप स्वतःला सावरत, स्वतःच्या शरीरावर नियंत्रण ठेवत, अत्यंत संयमाने, अत्यंत सावधगिरीने आपलं गोल पुढे सरकत जावं लागतं.
0: सर, कॉम्रेड मॅरेथॉनची तयारी करायची म्हटल्यावर त्यासाठी काही वेगळी आहारशैली किंवा दिनचर्या काही ठेवावी लागते?
1: बिलकुल. कारण ह्याच्यामध्ये तुम्हाला एक चांगल्या पद्धतीने डाएट प्लॅन फॉलो करावा लागतो.
0: बर
1: तुम्हाला एक तर सगळ्यात महत्वाचे मध्ये काय या सगळ्या व्यसनापासून निर्व्यसनी राहावं लागतं.
0: बर
1: दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जो डाएट आहे त्याच्यामध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात घ्यावं लागतं. त्याच्यानंतर नुसतं प्रोटीन घेऊनच जमत नाही किंवा नुसतं रनिंग करूनही जमत नाही. तुम्हाला त्याच्याबरोबर तुमचे जे काही मसल आहेत मसलमध्ये मजबूत येण्यासाठी तुम्हाला वेट ट्रेनिंग करावं लागतं. त्यासाठी काय तुम्हाला जिममध्ये आठवड्यात 2 दिवस वजन उचलावं लागतं. कारण तुम्हाला तुमचे साईडचे जे मसल आहेत ते मजबूत करण्यासाठी तुम्हाला वेट ट्रेनिंग करावं लागतं. म्हणजेच जिम मध्ये जाऊन तुम्हाला वजन उचलणं, वेगवेगळ्या प्रकारचे जे काय तुमचे हॅमस्ट्रिंग आसन, ग्लूट आसन ज्या रनिंगच्या भाषेमध्ये आम्ही म्हणतो ते मजबूत करण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे व्यायाम करावं लागतो.
0: या मॅरेथॉनची तयारी करण्यासाठी काही प्रशिक्षक वगैरे काय तुम्ही?
1: हो, कारण आम्ही जे 7 लोक आहेत तर 7 जणांचे काय जे काय कोच आहेत, कोचच्या मार्गदर्शनाने. आता माझे कोच जे दादासू सत्रे आहेत, सत्रे सर, त्यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर अमोल मोराळे असतील, कल्याण कुलकर्णी असतील सर आणि मी, त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही कना ही अल्ट्रा मॅरेथॉन यशस्वीपणे पूर्ण केलेली.
0: बर आणि एकूण कॉम्रेड साठी एकूण खर्च किती लागतो?
1: तर खर्चाचा असा आहे की कमीत कमी तुम्हाला 1.5 लाख रुपये कना ह्या कॉम्रेड मॅरेथॉन साठी खर्च येतो. तो तुम्हाला स्वतः करावा लागतो. जसं की आपण म्हणतो की
0: प्रशिक्षकाचा खर्च पण तुम्हाला लागतो का?
1: हा, प्रशिक्षकाचा तर खर्च असतोच पण आपला ह्याचा खर्च मी कॉम्रेडचा जो कना तुमचं हॉटलिंगचा असं, तुमचं तिथलं रेस्ट स्टेशन असं, त्या विमान प्रवासाचं असं, हा खर्च आपल्याला स्वतःला करावा लागतो आणि तो 1.5 लाखापर्यंत आहे.
0: प्रशिक्षक पण तुमच्याबरोबर असतात?
1: हा, आता काहींचे प्रशिक्षण त्यांच्या स्वतःबरोबर असतात. आता रन हॉलिक्स म्हणून एक कना एक मोठा ग्रुप आहे जो आपल्या पुण्याचा, तिथे डॉक्टर योगेश सातव कना खूप चांगले प्रशिक्षक आहेत. त्यांच्याबरोबर त्यांचा 70 लोकांचा एक त्यांचा ग्रुप आहे.
0: 70 लोक
1: आले होते त्यांचे. हा, सगळ्यात आपला भारतामधला मोठा ग्रुप आहे. तर आमचा जो टीम अचीवर म्हणून जो ग्रुप आहे आमचा, तर आमचे 9 लोक होते. आमचे कोच दादासू सत्रे सर.
0: बर सर, मला एक म्हणायचं आहे की कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धा ही सर्वसामान्य व्यक्ती करू शकतो का किंवा त्याला ते शक्य आहे?
1: यस, हा करू शकतो. पण त्याच्यामध्ये तुमचा रनिंगचा जो बेस आहे हा बेस तयार असणं महत्वाचं आहे. कारण तुम्ही काय 6 महिन्यामध्ये किंवा वर्षामध्ये हे गोल अचीव करू शकत नाहीत. कारण त्याला वेळ लागतो. तुमचं त्या मसल मेमोरी किंवा तुमचा एन्ड्युरन्स तयार होण्यासाठी वेळ लागतो. मग त्याला काय 1-2 वर्षे लागतात, कधी 2.5 वर्षे लागतात. एखादा जर काय वयामानानुसार सुद्धा एखादा जर काय यंग जर असेल तर तो 1 वर्षामध्ये सुद्धा ट्रेन होऊ शकतो.
0: बरोबर.
1: तुमचं शरीर कसं आहे, प्रत्येकाचं शरीर वेगळं रिॲक्ट करतं त्यानुसार आहे.
0: अच्छा सर, काय होतं की 12 महिने सर्वांमध्ये सातत्य ठेवण्यासाठी वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेळापत्रक बदलतं का आणि ते कसं असायला पाहिजे? कारण कसं आहे, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, रात्री चाल तुम्ही फिरता, कधी दिवसा फिरता, कधी सकाळी फिरता, तर यामध्ये तुमच्या त्याचं टायमिंगचं सगळं काही वेळापत्रक तयार केलं असतं का?
1: हा, टायमिंगचं म्हणजे काय, आता कारण ही साधारणपणे ही अल्ट्रा मॅरेथॉन जी आहे कॉम्रेड, तर ही साधारणपणे जूनमध्येच असते.
0: हा,
1: आज त्यांनी पुढच्या वर्षीची तारीख आज डिक्लेअर केली की पुढच्या वर्षी 13 जूनला होणार आहे म्हणून.
0: बरं.
1: हा, आता जूनला मानल्यानंतर आपल्याकडे साधारणतः जानेवारीपासून त्याची ट्रेनिंग सुरू

0: होती. जानेवारी मुंबईपासून रनर करणं त्याची सुरुवात करतो, त्याच्यानंतर 50 किलोमीटर लोणावळ्याला अल्ट्रा रन करतो, आणि लोणावळ्याचा अल्ट्रा रन 50 किलोमीटरचा झाला की तिथून पुढे उन्हाळा सुरू होतो मग हळूहळू. आणि मग हे सर्व रन जे आहेत हे सगळे उन्हाळ्यामध्ये करावं लागते. उन्हाळ्याचे ते काना तुमची बॉडी डिहायड्रेट होती, त्याच्यामध्ये काना तुम्हाला काना क्रॅम्प येतात, तर अनेक त्यावेळेस काना काळजी घ्यावं लागतं. कारण जून मध्येच असल्यामुळं बराचसा भाग हा आपला उन्हाळ्यामध्ये ट्रेनिंग मध्ये जातो, उन्हाळा ऋतूमध्येच. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे जरी उन्हाळा जरी असला तर आता मी अनुभव घेतला तर जून मध्ये तिथं काना थंडी असते.
1: बर,
0: म्हणजे इथं जरी काय उष्ण वातावरण दमट वातावरण आपल्याकडे जरी असले, ट्रेनिंग आमची होत जरी असली, ही खूप हार्ड ट्रेनिंग होती आमची, पण तिथं जी आहे ते रनिंग साठी काय पोषक वातावरण आहे, कारण तिथं थंडी असते, क्लायमेट तिथं खूप छान असतं रन साठी.
1: सर पण 90 किलोमीटर किंवा 85 किलोमीटर एवढा मोठा रन करत असताना किंवा रनची तयारी करत असताना शरीराची कशी काळजी घ्यायला पाहिजे?
0: हा, काळजी म्हणजे काय, रन करताना तुम्हाला जी तुमची झीज होती रन करताना, शरीराची झीज होणार, शरीरातले जे आवश्यक घटक काय तुमच्या घामावटे बाहेर जातात, त्यासाठी तुम्हाला मग पोषक द्रव्ये घ्यावाच लागतात. मग त्याच्यामध्ये काय इलेक्ट्रॉल असेल, त्याच्यानंतर प्रोटीन असेल, विविध मोसमी फळं जे असते ना ते खावा लागते, त्याच्यानंतर प्रोटीन इनटेक वाढावा लागतो तुम्हाला, कारण तुमची मसल रिकव्हरी होणं महत्वाचं आहे. कारण मग सगळ्यात महत्वाची काय तुमची झोप आहे, तुम्हाला झोप बी तितकीच पाहिजे रिकव्हरीसाठी, तुम्हाला काय प्रोटीन बी काय तितकंच पाहिजे, तुम्हाला वेगवेगळ्या आपल्या ऋतुमानामधले जे फळ आहेत ते फळ सुद्धा काय खाणं आवश्यक आहे, या गोष्टी आहेत.
1: सर पण एक तुम्ही समाजशास्त्राचे प्राध्यापक आणि या रनिंगच्या किंवा मॅरेथॉनच्या स्पर्धेकडे असं वळावं असं का वाटलं?
0: ह्याला कारण म्हणजे काय, तुम्हाला जर आता मी सत्य जर सांगितलं तर काय, माझं जे बालपण आहे हे ग्रामीण भागामध्ये गेलं.
1: बरं,
0: मग ग्रामीण भागामध्ये काय विविध प्रकारचे काय खेळ मी खेळलो, मला क्रिकेटची सुरुवातीला आवड होती, त्याच्यानंतर मग माझी आवड नंतर व्हॉलीबॉलकडे गेली, मग व्हॉलीबॉल मी खेळायला लागलो. आणि त्याच्यानंतर मग मी नोकरीच्या निमित्ताने ज्यावेळेस मी गाव सोडून शहराकडे आलो आणि त्यावेळेस मग काय माझी जी हालचाल आहे ती कमी झाली, आणि कमी झाल्यामुळे माझं जे वजन जे ते काय जवळपास 88 किजीकडे गेलं. आणि मग मला त्याचा त्रास व्हायला लागला, म्हणजे करायचं का आता 88 तर वजन झालंय, आपल्याला कमी तर करणं आवश्यक आहे, आपण तर पहिले असे नव्हतो. तर मग ते हळूहळू मी काय रनिंग सुरू केली, मग वॉक रन सुरू केली. आणि तुम्हाला मी अगोदरच सांगितल्याप्रमाणे मग मला ते आमचे कोच बारामतीचे दादा सुसत्रे भेटले, मग त्यांच्याकडे मी काय ट्रेनिंग सुरू केली. आणि मग ट्रेनिंग सुरू केल्यानंतर एक वजन कमी करायचा सुरुवातीचा हेतू होता, आणि मग मी अशाच अनेक आपल्या महाराष्ट्रामधल्या मॅरेथॉनमध्ये सहभागी व्हायचो. आणि मग अनेकमध्ये होत असतानाच असंच मग मला पहिलं पोडियम आपल्या संभाजीनगरला मिळालं, नंतर बारामतीला हे झालं, नंतर नगरला, नंतर पंढरपूरला, नंतर बार्शीला, नंतर लोणावळ्याला, अशा अनेक ठिकाणी काय मला मग काय पहिला दुसरा तिसरा मी येत गेलो. मग मला माझ्या क्षमता कळायला उत्साह वाढत गेला, माझी बॉडी त्या पद्धतीने काय बनत गेली, प्रोत्साहन मिळत गेलं, ऑटोमॅटिक माझं वजन कमी होत गेलं, प्रोत्साहन मिळत गेलं, अनेक मला महाराष्ट्रामधली अनेक मित्रमंडळी मिळाली. आणि मग ज्यावेळेस आम्ही स्पर्धेला कुठे जर एका ठिकाणी जर गेलो, स्पर्धा असते त्यावेळेस म्हणणार अरे ते बीडचे खिलाडी सर आलेत बरं का, आज ते पोडियम मारणार बरं का, आज ते पहिलं बक्षीस दुसरं किंवा तिसरं तरी मारणार बरं का. म्हणजे अनेक रनर एकमेकाला आम्ही काय जाणून असतो, इथला हा रनर आहे, बारामतीचा हा उत्कृष्ट रनर आहे, त्याच्यानंतर बार्शीचा आहे, संभाजीनगरचा हा आहे, असं आम्ही एकमेकाला जाणून असतो.
1: बरोबर. आता हे स्पर्धा झाल्यानंतर पुढचं काय आपलं नियोजन?
0: आता ही स्पर्धा झाल्यानंतर आम्ही जो बॉर्डर रन जो राजस्थानला जो असतो तो एक 50 किलोमीटरचा, दुसरा 100चा आणि एक 160 किलोमीटरचा असतो. तर आता आमची ही ट्रेनिंग आम्ही अशीच पुढे चालू ठेवणार आहोत, प्रॅक्टिस काय बंद करणार नाहीत. आणि बीडहून आम्ही कमीत कमी एक 10 ते 12 जण, काही जण 50 साठी, काही जण 100 साठी आणि काही जण 160 साठी आम्ही बॉर्डर रन साठी राजस्थानमध्ये जी की नोव्हेंबर मध्ये असते त्यासाठी आम्ही जाणार आहोत.
1: अच्छा,
0: मी स्वतः 160 किलोमीटर साठी त्यामध्ये भाग घेणार आहे.
1: क्या बात आहे. हे तुम्ही इथं बीड मध्ये कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धेमध्ये आता तुम्ही किती जण सहभागी होतात?
0: आता आम्ही 9 जण सहभागी होतो, त्याच्यामध्ये
1: कोण कोण?
0: डॉक्टर जानवळे सर, डॉक्टर गवते सर, डॉक्टर कल्याण काका कुलकर्णी, त्याच्यानंतर हरी ठुमरे सर, प्रभाकर जाधव, आणि त्याच्यानंतर डॉक्टर अमोल मोराळे आणि मी स्वतः.
1: अच्छा, तुम्ही मॅरेथॉनच्या तयारी करत असताना दरम्यानच्या काळात तुमच्या सगळ्यांचा एकमेकांचा संपर्क होता का?
0: हो, कारण आम्ही
1: तयारी कशी करतो,
0: आम्ही साती जण सामूहिक एकत्र येऊन सगळी प्रॅक्टिस करत होतो.
1: बरं,
0: आम्ही जेवढे काही जे लॉंग रन आहेत, 65 किलोमीटरचे दोन रन

0: आम्ही लॉंग केले प्रॅक्टिस रन,
1: त्याच्यामध्ये
0: आम्ही 7-8 जण बरोबर होतो. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आमचे कारण आदरणीय कल्याण काका कुलकर्णी, त्यांनी ज्या वेळेस कारण रजिस्ट्रेशन केलं अगदी आमच्या बरोबर, आम्ही त्यांना करा म्हणलो, त्यांनी ऐकलं केलं, त्यांची प्रॅक्टिस बरोबर चांगल्या पद्धतीची होती. त्यांनी जिम अनेक दिवसापासून ते करतात, परंतु त्यांना या प्रॅक्टिस दरम्यान 2 इंजुरी झाली, थोडस त्यांना फ्रॅक्चर झालं. पण त्यांची जिद्द आणि चिकाटीला सलाम, त्यांनी त्याच्यावर मात करीत ट्रेनिंग कधी मिस केली नाही. थोडं त्यांना काही कालावधीपर्यंत काना घरी बसावं लागलं, ट्रेनिंग पासून लांब राहावं लागलं. त्यांच्या काना भावना आम्हाला कळकळत होत्या, त्यांना खूप वाईट वाटत होतं, पण त्यांनी जिद्द शेवटपर्यंत सोडली नाही. त्यातून रिकव्हर होऊन त्यांनी शेवटी त्यांनी काही रन केले आणि कॉम्रेड रन त्यांनी चांगल्या पद्धतीने फिनिश केले, याचा आम्हाला हमेशा अभिमान राहील.
1: क्या बात. आणि मग आणखी तुमच्याबरोबर 7-14 व्हावेत, 14-28 व्हावेत, असे बीड मधली सगळी रनर फिनिशर तयार व्हावेत, याबद्दल.
0: बिलकुल. आता आम्ही जे 7 जाऊन आलो, तर आमच्या बरोबर आता करायच्या वेळेस आम्ही पुढच्या वेळेस जाणार आहोत. आता यावेळेस हा आप रन होता, म्हणजे हा डरबन ते पीटर मग हा रन होता. हा आप रन होता. आता पुढच्या वेळेस जो रन आहे तो हा डाऊन रन आहे.
1: बर.
0: पीटर मग ते डरबन असा आहे.
1: अच्छा. म्हणजे अप अँड डाऊन.
0: हा अप अँड डाऊन दरवर्षी असतो, या साईडने एकदा त्या साईडने एकदा असा असा.
1: अच्छा.
0: तर पुढच्या वर्षी अनेक जण इच्छुक आहेत. ही 7-12 पर्यंत जाणार
1: आहे. आता तुम्ही तिकडून दर्बनहून आल्यानंतर ही स्पर्धा कम्प्लीट केल्यानंतर पूर्ण केल्यानंतर आता तुमच्या शरीरात काय काही त्रास किंवा काही बदल वगैरे काय?
0: हा निश्चितच, तुम्ही ज्यावेळेस एखादी मोठी रेस पूर्ण करतात त्यावेळेस का नाही तुमच्या शरीरामध्ये जे अनेक मायक्रो मसल जे असतात
1: हे
0: ब्रेक झालेले असतात, तुटलेले असतात, त्याचं शरीर तुम्हाला रिकव्हरी मागत. त्यासाठी तुम्हाला रेस कम्प्लीट झाल्यानंतर पूर्ण रेस्ट घ्यावं लागते. तुमचं रनचं जे मायलेज आहे फार कमी करावं लागतं. तुम्ही वॉक करू शकता, त्याच्यामध्ये स्विमिंग करू शकता किंवा सायकलिंग करू शकता, पण तुम्हाला मोठा रन नाही तुम्ही करू शकत किंवा करायला बी नाही पाहिजे. कारण तुम्ही एवढं मोठं रन केल्याच्या नंतर तुम्हाला शरीरामध्ये थोडस विकनेसपणा येतो.
1: बरोबर. सर, हे मॅरेथॉन स्पर्धा सुरू करण्याच्या अगोदर एक प्रश्न असा म्हणजे विचारतो की प्रत्येक व्यक्तीला प्रेरणा मिळत असते, प्रेरणा स्थान असतं, असे काही आहे का?
0: हो सर, निश्चितच. कारण मी ज्या वेळेस का ना 2 वर्षापूर्वी आमचा योगा ग्रुप जो जॉईन केला, तर जॉईन केल्यानंतर मला तिथे खूप चांगले असे का लोक भेटले.
1: बर.
0: आणि त्या लोकांनी किंवा आमच्या सहकार्यांनी का ना खूप का ना मला प्रेरणा दिली, माझं कौतुक केलं, शुभेच्छा दिलं, पुढे जाण्यासाठी त्यांनी पाठीवर माझ्या कौतुकाची थाप मारली.
1: ही
0: सगळ्यात मोठं योगदान आमच्या योगा प्रतिष्ठान, आमचे कोच दादा सुसत्रे सर, माझं कुटुंब, माझे आई वडील, या सर्वांचं का ना यासाठी मोठं योगदान आहे.
1: सर, ह्या मुलाखतीमध्ये शेवटी मला एकच विचारायचं की थोडक्यात रनचे फायदे काय आणि या कॉम्रेड विनरच्या माध्यमातून आपण काय संदेश द्याल?
0: रनचा फायदा एक तर काना तुमचं काना वजन नियंत्रण राहतं, तुमचा दवाखान्यावरचा खर्च कमी होतो, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, तुम्ही 1-5 किलोमीटर जरी रन जरी केला तर तुमचा सगळा जो ट्रेस जो आहे हा ट्रेस काना निघून जातो. तुमचा मूड चांगला राहतो, तुम्हाला एकांत भेटतो, तुम्ही स्वतःशी संवाद रन करत असताना स्वतःशी संवाद करू शकता. रनचे एक नाही असे अनेक फायदे आहेत.
1: क्या बात आहे. सर, हे करत असताना एक वेगळा प्रश्न की निवंतपणे तुम्ही तुम्हाला तुमची आवडलेली गाणी किंवा तुम्हाला आवडलेला चित्रपट वगैरे काय कुठला? मॅरेथॉनची स्पर्धा तर ही खूप मोठं तुमचं गोल होईल, पण हे गोल करत असताना कधी कधी निवंतपणा भेटतो ना, मग या भेट असताना तुमच्या आवड तुम्हाला आवडलेलं एखादं गाणं कुठलं?
0: गाणे तसे का नाही अनेक आहेत.
1: बर.
0: जीना यहा मरना यहा इसके शिवा जारा कहा.
1: अच्छा. तर श्रोतो, शरद खिलारे सरांच्या आवडीचं मेरे नाम जोखर या चित्रपटातील गीत आपण ऐकूयात.

तर आज आपण आकाशवाणी बीड केंद्राच्या स्टुडिओमध्ये येऊन प्रासंगिक या कार्यक्रमांतर्गत कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धा या स्पर्धेमध्ये आपण उत्कृष्ट सहभाग घेऊन विशेष नैपुण्यासह ही स्पर्धा पूर्ण केली त्याबद्दल आकाशवाणी बीड केंद्रातर्फे आणि सर्व रसिक श्रोत्यांतर्फे आपले आभार मानतो. धन्यवाद. श्रोतो, आता आपण प्रासंगिक या कार्यक्रमांतर्गत कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धेत यशस्वी झाल्याबद्दल प्राध्यापक शरद खिल्लारे यांची गोपाल ठाकूर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. सादर करते होते योगीराज बच्चे. प्रासंगिक हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 11 वाजलेले आहेत. श्रोते, प्रसारित होत गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम.

श्रोतो नमस्कार. आजच्या गाता राही मीरा दिली या कार्यक्रमात मी गोपाल ठाकूर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. श्रोतो गाता राही मीरा दिली या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेली गीतरचना वक्त या चित्रपटातील. रचना आहे साहिल उदयनवी यांची तर संगीत आहे रवी यांचं. जीवनाचं वेगळं तत्वज्ञान साहिल उदयनवी यांनी

करता नहीं कोई मुझे सलाम, लेता नहीं कोई मेरा नाम। दस

श्रोते गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात ऐकूयात लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात द फर्स्ट लव्ह लेटर या चित्रपटातील कवी अंजान यांची गीतरचना, संगीत नियोजन बप्पी लहरी यांचं.

श्रोत्यात आपण हिरो या चित्रपटातील अनुराधा पौडवाल, मोहम्मद अजीज आणि सहकाऱ्यांच्या स्वरात आनंद बक्षी यांची गीतरचना ऐकली. संगीत नियोजन होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकतात आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून. कार्यक्रमात शेट ऐकूयात रेश्मा और शेरा या चित्रपटातील बालकवी बैरागी यांची गीतरचना. संगीत नियोजन आहे जयदेव यांचं, तर स्वर लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांचा.

श्रोत्यात आपण लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात रेश्मा और शेरा या चित्रपटातील बालकवी बैरागी यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत होतं जयदेव यांचं. भरतश्रोत्यांनो, या गीतरचनेबरोबरच आजचा गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया पुढील गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात. नमस्कार.

0: आकाशवाणी बीड केंद्र सकाळचे ठीक 11:45 झाले आहेत. सगळं प्रसायकतो मिश्र संहिता कार्यक्रम पंतपुरे ऐकूयात काही जाहिरात संदेश.
1: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: वेळेवर पेरणी, भरपूर उत्पादनाची खात्री.
5: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार. बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
4: मी पिकांबद्दल नाही, NPS संचय बद्दल बोलतोय.
5: सर, हे NPS संचय काय आहे?
4: NPS संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धापकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच NPS संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार NPS संचय सोबत.
1: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
3: फसला.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
0: श्रोत्यांच्या कार्यक्रमात श्रोत्याला शाहीर निवृत्ती पवार आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील गीत रचना.

0: रसिक श्रोत्यांबरोबर FM बँड 102.9 MHz वर आकाशवाणी बीड केंद्र
1: शहीदांनी रक्त सांडलं, राष्ट्र नेत्यांनी यातना सोसल्या, प्राणांची कुरवंडी केली, ती काय आपापसात भांडण्यासाठी?
2: नाही, ही भारत माता सगळ्यांची, माय सगळ्यांची, तिच्या लेकरांनी एक व्हायचंय. राष्ट्रीय एकात्मता, मानवता हाच आपला खरा धर्म.
3: भारत हमको जान से प्यारा है.
1: राष्ट्रीय एकात्मता, मानवता हाच आपला खरा धर्म.

श्रोतावत्त आपण लता मंगेशकर यांच्या सुरात कविवर्य नादो महानोर यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत नियोजन होतं पंडित रजनीनाथ मंगेशकर यांचं. या गीतरचनेवरच आजचा मिश्रसंहिता कार्यक्रम संपला. श्रोतावत्त, मिश्रसंहिता कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. दुपारचे ठीक 12 वाजता आहेत. सहक्षित करतो आहोत महिला भगिनी मंडळाचा कार्यक्रम वनिता मंडळ आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

वनिता मंडळ कार्यक्रमात सर्व मैत्रिणींचं आणि श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि प्राची परांजपेचा नमस्कार. आज आहे 1 जुलै. मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम घेऊन मी तुमच्यासाठी हजर झाली आहे. कार्यक्रम काय काय आहेत ते सुरुवातीला सांगते. माधवी गोखले लिखित ओव्यांचं सौंदर्य, ओवी गायन केलंय नेहा वैशंपायन यांनी. याशिवाय राष्ट्रीय टपाल कामगार दिवसानिमित्त अंजली कपूर हिच्याशी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत आणि स्त्री रोग प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर उमा वानखेडे यांची मुलाखत आज आपण ऐकणार आहोत. चला तर मग मैत्रिणींनो, कार्यक्रमाला सुरुवात करूया. माधवी गोखले लिखित ओव्यांचं सौंदर्य, ओवी गायन केलंय नेहा वैशंपायन यांनी. आपल्या माय मराठी भाषेत ओवी वाङ्मय हे मौखिक असं आद्य वाङ्मय, अपौरुषीय असं केवळ स्त्रियांच्या मुखातून त्याची अगदी सहज निर्मिती झाली आहे. दळण कांडण अशी कष्टाची कामं करताना अगदी सहज सुचलेल्या ओव्या आहेत, स्त्रियांच्या अगदी जिव्हाळ्याच्या. जीवाभावाच्या नात्यांमधील प्रेम, आपुलकी, आत्मीयता अशा विविध भावनांना रसाळ ओघवत्या शब्दातून ओव्यांच्या माध्यमातून व्यक्त केलंय. खरोखर या ओव्या म्हणजे मराठी भाषेचं वैभव आहे. भाषेच्या सौंदर्यानं नटलेल्या त्या आहेतच, म्हणून प्रत्येक स्त्रीला त्या भिडतात. काही ओव्यांवर आधारित स्त्रियांच्या जन्मापासून ते आजी होऊन परमार्थाला लागेपर्यंतच्या ओव्यांचा समा

समावेश या कार्यक्रमात केलेला आहे. जन्म, डोहाळे, बारसे, मुंज अशा तिच्या जीवनातील अनेक प्रसंगी गायला गेलेल्या ओव्या यात आहेत. सुरुवातीला आपण ऐकूया भक्तिभावानं ओथंबलेल्या दोन तीन लक्ष्मी नारायणासाठी अत्यंत भावभक्तीत रचलेल्या ओव्या.

भगिनींनो, पूर्वीच्या बायकांना दळण कांडण सगळी कामं घरीच करावी लागत. पूर्वी आजच्यासारखी यंत्राची बटनांची दुनिया नव्हती. सगळीच कामं खूप कष्टाची होती. ही कामं करता करता हे श्रम हलके होण्यासाठी बायका ओव्या म्हणायच्या, ओव्या गायच्या, ओव्या रचायच्या. गाता गाता त्यांची कामं अगदी सहज गत्या होत असत आणि कामाचे श्रमही त्यांना जाणवत नसत. दळणानं दिवसभराच्या कामाची सुरुवात होत असे, तीही अगदी पहाटे पहाटे. सगळं दळण, सगळी पिठं घरी दळली जायची. पूर्वी कुटुंब मोठी एकत्र असायची, त्यामुळे पहाटेच्या पारी झुंजूमुंजू होताच घरातल्याच बायका कधी जावा जावा, कधी नंडा भावजया, कधी सासवा सुना जात्याच्या लयबद्ध तालावर ओव्या गात गात दळण दळायच्या. ती घरातली बाई दळण दळत आहे, आता अगदी थोडंच दळायचं राहिलंय, तेव्हा त्या ओव्यांमधून काय सांगते ऐका बरं.

दळणानं दिवसाची सुरुवात व्हायची, ओटीवर उन्ह यायची, लहान मोठी साऱ्यांचीच लगबग व्हायची. घरात पणजी, पणजोबा, आजी, आजोबा, सासवासुनांची कामांची धांदल व्हायची. आणि बरं का, या साऱ्या गोतावळ्यात एखादी पहिलटकरीण डोहाळतुलीही असायची. या पहिलटकरणीची सासरी माहेरी खूप काळजी घेतली जायची आणि कौतुकही व्हायचं.

तिला डोहाळे लागले की तिच्या सासू सासऱ्यांना आई वडिलांना नातवाचे वेध लागतात आणि मग नातवाच्या बारशासाठी काय काय करायचं तेही या ओव्यामधून गायलं जायचं. त्यांच्या मनातल्या इच्छाच जणू ओव्यांमधून प्रकट व्हायच्या.

लेकीचं पहिलं बाळंतपण माहेरी असतं ना, म्हणून मामा मामीचा उल्लेख येतोच. आणि मामा मामीच्या नात्याला प्रेमानं बांधूनही ठेवलंय. अशा प्रकारे आजी आजोबा मामा मामींना बाळाच्या बारशाचे वेध लागतात. आणि हो, बारसं मोठं थाटामाटात होतं. असं हे तान्ह बाळ साऱ्या घरादाराचं खेळणं होऊन बसतं. आणि या बाळाचे कितीतरी सवंगडी त्याच्याशी खेळतात. त्याचं वर्णन खूप अर्थपूर्ण शब्दात केलं जातं. अशा या गोंडस तान्हुल्यासाठी सुंदर सजवलेला पाळणा असतो. आणि त्यात ते बाळ शांत झोपतं. त्यात त्या तान्हुल्याला झोप लागावी म्हणून त्याची आजी काही ओव्या म्हणते. त्या ओव्या ऐकत ऐकत बाळाला झोपवण्याचा प्रयत्न चालतो. पण ते बाळ काही झोपत नाही, म्हणून त्याला झोप यावी म्हणून आणखी काही ओव्या म्हटल्या जातात.

हळूहळू हे बाळ आपल्या माणसांना चांगलं ओळखू लागतं, मग त्याची आई ही त्याचं सर्वस्व बनते. संत रामदास स्वामींनी आई बाळाच्या नात्याबद्दल काय म्हटलंय बरं? ते म्हणतात, क्षणभरी मातेस न देसे आक्रंदे रुदुन करी, वियोग पळमात्रे नास आहे स्मरण मातेचे झाल्यावरी. जरी ब्रह्मादिक देव आले तरी ना थांबे क्षणभरी, सुख पावे माते जवळी दुरी करताची तळमळी. रागे परत केले तिने तरी आक्रंदोनी मिठी घाली. असं हे तहान बाळ जेव्हा मुंजीच्या वयाचा छोटा मुलगा होतो तेव्हा त्याच्या मुंजीचा बेत आखला जातो. खरेदी होते, मुंजीचे सामान घरात येते, पत्रिका देऊन निमंत्रण दिली जातात, एक ना दोन किती काम. सुंदर सोहळ्याच्या चड्डीत बटू मुंजीसाठी तयार होतो, मुंजीचा दिवस उगवतो आणि मुंज मुलाच्या मुंजीसाठी घाणा भरला जातो. नटून थटून साऱ्या जणी येतात, घाण्याची तयारी होते. त्यावेळी वयस्कर आजीला घाण्याच्या ओव्या येतात, त्या दोघी तिघी मिळून घाण्याच्या ओव्या म्हणतात.

0: मुलाची मुंज झाली आणि हा बटू गुरुग्रही गेला. आईला खरं तर मुलाची फार आठवण येत असते, पण बटू बनून गुरुग्रही गेलेला आपला मुलगा उच्च शिक्षण घेऊन परत येईल म्हणून आई धीर धरते. मैत्रिणींनो, मुलगा हा वंशाचा दिवा वारस असतो म्हणून पहिला मुलगा व्हावा अशी सर्वसामान्यांची अपेक्षा असते. पण एखाद्या पहिलटकर्णीला जर पहिली मुलगी झाली की ती बाळंतीण किंचित नाराज होते. अशा वेळी तिच्या मैत्रिणी, आजी, आई तिला दिलासाही देतात, तिला समजावून सांगतात आणि अगं बाई, मुलगी झाली म्हणून नाराज होऊ नको बरं का, कारण मुलगी होणं हेही गरजेचंच असतं. तिला समजावून सांगताना अशा काही ओव्या ज्यात मुलीच्या जन्माचं महत्वच पटवून दिलं जातं.
1: लेक झाली म्हणून ग नको घालू खाली.

0: मांड.
1: त्या छोट्या मुलीचं खूप कौतुक होतं. तिला लाडाकोडात वाढवलं जातं. हसत खेळत कौतुकानं तिचं बाल्य सरतं आणि ती तारुण्यात पदार्पण करते. आणि मग हळूहळू बापाला चिंता वाटायला लागते. हळूहळू या मुलींसाठी स्थळ शोधाशोध सुरू होते. एका संध्याकाळी मुलीला बघायला नवरदेव येतात. मुलीला पाहायला येणार म्हटल्यावर मुलीकडच्यांची खूप धावपळ होते. तयारी करायची असते आणि काय काय तयारी करायची तर

लग्न ठरतं आणि लग्नाची तयारी ही सुरू होते, अगदी जोरदार सुरू होते. आणि मुहूर्ताचा दिवस येतो, पहाटे पहाटेच घाणा भरला जातो. लेकीची माय मात्र आता गौरीहाराजवळ बसते आणि शुभमंगल सुरू होतं, लग्न लागतं. मुलीच्या आईने म्हणे मंगलाष्टका ऐकायची नसते का, तर आता ती या क्षणापासून परक्याचं धन होते या विचारानंच मातेचे अश्रू अनावर होतात. तिच्या मनाची नुसती घालमेल होते, मोठ्या आग्रहानं जेवणं होतात, विहीण बाईंची खास पंगत होते. एक दोघी जणी विहिणींचा मान म्हणून विहीणबाईंना विहीण या काव्यरचनेतून लेकीला सांभाळा बरं अशा अप्रत्यक्षपणे विहिणीला विनंती करते. आणि मग येतो तो क्षण म्हणजे लेकीला सासरी पाठवण्याची वेळ. आजी, आजोबा, आई, बाबा, भाऊ, भावजया तिला निरोप द्यायला येतात. आईचंच मन ते जड अंतःकरण झालेलं असतं, पण लेकीला चांगली वाघ हो सासरी म्हणून आई सांगत असते. कसं ते पाठवणीच्या ओव्यातून ऐकूया.

जाण्यासाठी लक्ष्मीला तिथे दिसते ग वाट, सासरच्या श्रीमंतीने नको वागू ग तोऱ्याने, तुला म्हणतील सख्या फुगली सग गर्वाने, संसार

आई म्हणते, बाळा ऐक बरं काय सांगते ते. अशा रीतीनं लेकीची समजूत घातली जाते आणि सारी जण, सारे सगळे सोयरे तिला दिंडी दरवाजापर्यंत निरोप द्यायला येतात. लेकीची लेक दिसेनाशी होईपर्यंत एकीकडे पदराने डोळे पुसत तिला तिची आई निरोप देते. आता खरं म्हणजे यातलं वर्णन हे बरंच पूर्वीचं आहे. आज मुली ही मुलांप्रमाणे शिकतात, स्वतःच्या पायावर उभ्या राहतात. आता खरं तर कोणत्याच कार्यक्षेत्रात स्त्रीचं कर्तृत्व कमी नाही. तरी पण या जुन्या पारंपरिक ओव्या किंवा एकूणच त्यातली भावना, मुलाच्या मुंजीच्या वेळची आईची भावना असो किंवा एखादं तान्हुलं घरात जन्माला आल्यानंतरच्या भावना, लेकीला सासरी पाठवताना होणारं जड अंतःकरण, या भावना आजही तशाच आहेत आणि म्हणूनच ओव्यांचं सौंदर्य टिकून आहे. ओव्यांचं सौंदर्य या कार्यक्रमाचं लेखन केलं होतं माधवी गोखले यांनी, ओवी गायन केलं होतं नेहा वैशंपायन यांनी आणि सहभाग होता प्राची परांजपे यांचा. मैत्रिणींनो, खरं तर ओव्या ह्या कितीही गुणगुणल्या, कितीही वेळा ऐकल्या तरी ऐकत राहाव्यात आणि त्यामागचे भाव समजून घेत राहावेत असंच वाटतं. कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत एक मुलाखत, पण त्याआधी तुम्हाला बहिणाबाई चौधरी यांची एक रचना ऐकवावीशी वाटतेय. स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा, चित्रपट आहे मानिनी. मला वाटतंय तुम्ही गीत ओळखलं देखील असेल. ऐकूया.

0: आज राष्ट्रीय टपाल कर्मचारी दिनानिमित्त आपल्या इथे अंजली कपूर ही महिला पोस्टमन आलेली आहे. तिच्याशी प्राची परांजपे यांनी साधलेला संवाद आता आपण ऐकूया. मैत्रिणींनो, आज 1 जुलै राष्ट्रीय टपाल कामगार दिवस, त्यानिमित्ताने कुठल्या तरी पोस्टमनशी गप्पा माराव्यात अशी फार मनापासून इच्छा होती. शोधताना असं लक्षात आलं की गेल्याच वर्षी पोस्टमन म्हणून जॉईन झालेली अंजली कपूर ही एक युवा पोस्टमन आहे आणि ती आज आपल्या इथे तिचा एकूणच प्रवास सांगायला, पोस्टाविषयी सांगायला आलेली आहे. तर अंजली, तुझं आकाशवाणी पुणेच्या स्टुडिओत अगदी मनापासून स्वागत.
1: नमस्कार, मी अंजली कपूर. मी 120 कॉलनी पोस्ट ऑफिस इथे पोस्टमन म्हणून गेल्या वर्षी जॉईन झालेली आहे. मी पोस्टमन हे काम करत आहे आणि त्यासाठी आज आमचा दिवस आहे असं मी म्हणेल. आणि मला खूप प्राऊड फील होत आहे की आज तुम्ही मला इथे बोलवलं, त्यासाठी धन्यवाद.
0: गेल्या वर्षीच पोस्टामध्ये पोस्टमन म्हणून जॉईन झालीस, तर खरंच लहानपणापासून तू पोस्टमन व्हायचं असं ठरवलं होतंस का, की तू काही वेगळं करत होतीस?
1: नाही, त्याच्या मागे खूप मोठी स्टोरी आहे,
0: आम्हाला आवडेल ऐकायला.
1: माझी बॅकग्राऊंड ही आयटी मधली आहे. मी आधी एमसीए केलं, मला त्याच्यामध्ये रस होता. म्हणजे मी एक अँड्रॉइड डेव्हलपर होते कंपनीमध्ये, हिंजेवाडीमध्ये. आणि मी रोलबॉल हा गेम खेळते, लहानपणापासून मी हा गेम खेळते. माझ्या 10 ते 15+ नॅशनल्स झाल्यात आणि एक इंटरनॅशनल झाली
0: आहे
1: आणि त्याच्यामध्ये मला गोल्ड मेडल मिळाले. माझा असा पोस्ट ऑफिस मध्ये काम करण्याचा असा काही एक विचार नव्हता. पण मी 2023 साली एक भरती निघाली होती पोस्टाची, पोस्ट कोटा थ्रू. तर मग मी त्याचा फॉर्म भरला, तर माझं सिलेक्शन झालं ऍज अ पोस्टमन म्हणून. आणि मी लास्ट इयर तिथे जॉईन झाले आणि मला खूप चॅलेंजिंग वाटत होतं की मी हा जॉब कसा करणार आहे. कारण
0: आधी ऐकायला थोडस असं आवडेल की रोलबॉल किती वर्ष खेळतीयस आणि म्हणजे काय असतं ग रोलबॉल म्हणजे?
1: हा, रोलबॉल मी आता गेली 15 ते 16 वर्ष झालं खेळतीये. रोलबॉल हा पुण्यामध्ये इन्व्हेंट झालेला गेम आहे. या रोलबॉल म्हणजे हा स्केटिंगवर हँडबॉल प्लस बास्केटबॉल खेळांचं मिश्रण करून खेळला जाणारा खेळ. राजू दाभाडे सरांनी बाल शिक्षण मंदिरला हा गेम इन्व्हेंट केला आणि पुण्यातला गेम आहे, आपल्या मातीतला गेम आहे. आणि मी महेश विद्यालय स्कूलमध्ये होते तिथे हा गेम मी खेळत आले. त्यानंतर माझी पहिली नॅशनल झाली 8वीमध्ये. 2017 साली माझी पहिली इंटरनॅशनल झाली, ती नेपाळ इथे झाली. तिथे आम्ही गोल्ड मेडल मिळवलं आणि कुठलाही असा हेतू नव्हता की मला गव्हर्नमेंट जॉब लागेल म्हणून मी खेळतीये, असं नाही. त्या मी खेळत गेले आणि माझं त्याच्या साईड बाय साईड माझं शिक्षण हे BCA केलं मी मॉडर्न कॉलेजला आणि MCA केलं मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला. आणि मग त्याच्यानंतर मला हिंजवडीच्या एका कंपनीमध्ये जॉब लागला. असं काही ठरवून पोस्ट ऑफिसमध्ये काम करायचं असं काहीच नव्हतं,
0: पण नियतीला तुला पोस्टात आणायचं होतं.
1: येस,
0: आणि त्यामुळे तू भरतीची ती जाहिरात तुझ्यापर्यंत पोहोचली आणि स्पोर्ट्स कोट्यामधून तुला ती पोस्ट मिळाली पोस्टमनची. बरोबर, पोस्टमन म्हटलं की एक आपल्या डोळ्यासमोर चित्र असतं, टोपी घातलेला, खाकी शर्ट पॅन्ट असलेला, सायकलवरनं येणारा एखादा काका मामा. तर या सगळ्याला छेद देत गेली बरीच वर्ष महिला पोस्टमन पण आपण बघतोय.
1: हो,
0: तर तुझ्या मनात पोस्टमन ही हे चित्र कसं होतं आणि प्रत्यक्ष तू जेव्हा पोस्टात गेलीस कामाला तेव्हा याच्यात काय फरक होता ग?
1: आम्हाला वाटायचं की येत आहेत पोस्टमन काका, आपलं पत्र देतात जातात. म्हणजे खूप नॉर्मल जॉब आहे हा, पण हा खूप हेक्टिक जॉब आहे. आणि महिलांसाठी तर सांगायचं म्हणजे, आता मी तरी मॅरिड नाहीये, पण मॅरिड वुमन्स आहेत ज्या आपल्या पोस्ट ऑफिसमध्ये काम करतात, त्या सकाळपासून काम करून 8 वाजता येऊन सॉर्टिंग करून मग पत्र घेऊन मुलांचं बघणं हे खूप चॅलेंजिंग आहे. आणि आता ऊन, वारा, पाऊस या 3 गोष्टी तर खूप जास्तीत जास्त आम्हाला पावसाळ्यात खूप त्रास होतो. कारण आम्हाला स्वतःला भिजण्यापासून वाचवायचं आहे आणि आमच्या पत्रांना पण वाचवायचं.
0: अगदी खरं, म्हणजे लोकांच्या भावना तुम्हाला भिजू द्यायच्या
1: नाही द्यायच्या, कारण त्याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट गोष्टी असतात आणि सगळ्या गोष्टी ह्या

0: पोस्टात रुजतात. म्हणजे पासपोर्ट म्हणा, आपले आधार कार्ड म्हणा, कोणाच्या नोटीस असतात, खूप साऱ्या गोष्टी. आणि आता आपलं पार्सल सेवा पण आहे, त्यामुळे खूप महत्वाच्या गोष्टी असतात आणि त्याही आम्हाला सांभाळाव्या लागतात.
1: काय कामं पोस्टमनला करावी लागतात ग दिवसभरात?
0: आम्ही सकाळी 8 वाजता पोहोचलो की आम्हाला एक गाडी येते, त्याच्यामध्ये सगळ्या पोस्ट असतात, स्पीड पोस्ट असतात आणि ऑर्डिनरी पोस्ट असतात. तर मग ते स्पीड पोस्ट आम्ही काढून घेऊन ते स्कॅन केले जातात आणि त्याच्यानंतर पोस्टमनकडे ते सॉर्टिंग साठी दिलेले असतात. तर ते आपण प्रत्येक एरिया वाईज सॉर्ट करायचं, त्याला बीट्स म्हणतात. म्हणजे प्रत्येक पोस्टमनला एक विशिष्ट बीट दिलेली असते.
1: बीट म्हणजे विभाग.
0: विभाग तो सगळे पोस्टमन तिथे जमलेले असतात, प्रत्येक जण एरिया वाईज सॉर्टिंग करतं, आपापले पत्र बाजूला काढून घ्यायचे आणि आपण ज्या प्रमाणे फिरणार आहोत, कोणत्या बिल्डिंग नंतर कोणती बिल्डिंग, आपण तशा सिक्वेन्सनी आम्ही ती पत्र लावतो. तो सिक्वेन्स लावल्यावर आमचे जे क्लार्क लोक असतात त्यांच्याकडे आम्ही ते स्कॅन करायला देतो. तुम्हाला मेसेज येत असेल की हा एक सर्व्हिसमॅन कॉलनी पोस्ट ऑफिसला तुमचं लेटर आलंय आणि हा विशिष्ट पोस्टमन हे घेऊन येणार. आमचा कोथरूडचा पिनकोड आहे 411038. तर मग कधी कधी काय होतं की दुसऱ्या पिनकोडचे पण आमच्याकडे येतात. आणि आता पिनकोड हा इतका इम्पॉर्टंट आहे कारण मेन सॉर्टिंग पिनकोड व्हायचंच होतं. आता प्रत्येक ऑफिसला एक पिनकोड आहे, पत्ता जर अपूर्ण असेल पण नाव माहिती असेल, आता वर्षानुवर्ष काम करतायत तिथे. तर मग आता मी नवीन आहे, आता माझ्या आधीचे लोक रिटायर झाले, पण अरे तू इकडे कशी काय, म्हणजे ते पोस्टमन कुठे गेले, म्हणजे ते नावापासून सगळ्यांना माहिती असतात की अरे हे कुठे गेले. मग असं की एखादा पत्ता जरी कमी असेल, नाव माहिती असेल ना, तो पोस्टमन बरोबर घरी जाऊन देतो ओळख असल्यामुळे.
1: तर त्यामुळे एक मला वाटतं खूप भावनिक बंध पोस्टमनचा त्या त्या घराशी असतो. आणखी हाच जपण्याचा तू प्रयत्न करतेस तुझ्या नोकरीमधून.
0: आता आमचा पोस्ट अपग्रेड झालंय IT 2.0 आल्यापासून. डेली 350 पत्र वाटायचे असतात, म्हणजे ऑर्डिनरी प्लस स्पीड पोस्ट. आणि सोमवारी आम्हाला कामाचा खूप ताण असतो, म्हणजे 100 स्पीड पोस्टच असतात. पटपट आपण सॉर्टिंग करू, मग डबा खाऊ आणि मग पळू असं असतं. आणि कधी कधी बीटमध्ये कसं होतं की आम्हाला इतकं छान कोणी ट्रीट करतं की अरे तुम्ही लेडीज पोस्टमन आहे आणि मग किती छान, मग तू काय करतेस, मग ते त्यांना माझं क्वालिफिकेशन सांगितलं, अरे मग तू इकडे काय करतेस, मग मी त्यांना सगळी स्टोरी सांगते की अरे असं असं झालंय वगैरे, पण मला आवडतंय करायला. आणि आम्ही एक म्हणजे आमचं आहे ब्रीदवाक्य, जनसेवा डाकसेवा, डाकसेवा जनसेवा. मग एक लोकांची सेवा करणं हे आपल्या म्हणजे आपल्याला ती ऑपॉर्च्युनिटी मिळाली तर मग ती का गमवायची. आणि याचा फायदा आम्हाला जास्त वृद्धांना होतो, म्हणजे एखाद्याची मनी ऑर्डर द्यायची आपल्याला, आणि अजूनही मनी ऑर्डर चालू आहेत. आता स्पीड पोस्टचं प्रमाण जास्त झालंय कारण स्पीड पोस्टला कमी पैशामध्ये आम्ही फास्ट डिलिव्हरी दिली जाते आणि स्पीड पोस्टला त्या दिवशी म्हणजे 2 दिवसात आपलं पत्र पोहोचतंय कमी पैशांमध्ये. तसं बाकी कुरिअर मध्ये तसं जास्त पैसे द्यावे लागतात ना आपल्याला. आणि आता पोस्टमन एवढ्या वर्ष त्या एरियात काम करतो, त्याला घर ना घर माहिती असतं आणि तो एक विश्वास आहे पोस्ट ऑफिसवर की हा पोस्टमन येणार आणि आमचं लेटर देणार. मुद्दा असा की आता रक्षाबंधन येत आहे, म्हणजे एवढ्या राख्या येतात आम्हाला. त्या आता लास्ट इयर आम्ही रविवारी सुद्धा काम केलंय का, तर कोणत्या बहीण निराश नको व्हायला आणि तिचा तिच्या भावाबरोबर ती राखी पोचली पाहिजे.
1: बरोबर. आता ही पत्र घेऊन तू बाहेर पडतेस, मग त्यात स्पीड पोस्ट असतील, साधी पत्र असतील, त्या बीट मध्ये सगळी घरं जेव्हा तू सुरुवातीला गेलीस तेव्हा माहिती नसणार, मग हे ट्रेनिंग कसं घेतलंस किंवा कोणी देतं का बरोबर, एखादा पोस्टमन येतो का?
0: हो, ते पहिल्यांदा मी जॉईन केल्यावर 10 दिवस ट्रेनिंग असतं. त्यांनी मला 10 दिवस ट्रेनिंग दिलं, म्हणजे पहिल्या दिवशी माझा तर खूप हसण्यासारखा एक्सपिरियन्स आहे. मी मस्त हिल्स घालून गेले होते, माझा मला वाटलं आयटी सारखं आपलं इंडक्शन असेल. आणि ते बोलले की नाही तू जा या एरियामध्ये, आणि त्या लेडी पोस्टमनला सांगितलं की हिला हा एरिया शिकवा. मी तब्बल 6 किलोमीटर हिल्स मध्ये चालले होते. आणि मग त्यांनी म्हणजे पहिल्या बिल्डिंग पासून या बिल्डिंगचं नाव हे लिहून घे. मग मी मोबाईल मध्ये मी पेन पेपर घेऊन नव्हते गेले, मोबाईल मध्ये नोट मध्ये लिहिलं की ही बिल्डिंग मग ही बिल्डिंग. मग त्यांनी सांगितलं या बिल्डिंग नुसार आपल्याला पत्र लावायची आणि असंच फिरायचं, म्हणजे तुझा टाइम वाचेल, मग याच्या शेजारी हे आलंय मग हे सगळं. आणि पहिल्यांदा मला आठवण आहे तेच राहायचं नाही की कुठली बिल्डिंग कोणा शेजारी आहे, मग त्यांना सिनियर्सला विचारायचं. आणि मग त्याला म्हणजे एखादा जण घरी नसेल तर मग त्याला कोणता शेरा मारायचा की डोअर लॉक आहे आणि मग अपूर्णच पत्ता तर मग त्याला इनसफिशियंट ऍड्रेस मारायचा आहे. एखादा व्यक्ती वारला असेल तर त्याच्यासाठी दिस इज हा शेरा कसा मारायचा, सगळ्या गोष्टी सांगितल्या. आणि मग आता तर आम्हाला

0: मोबाईल अप्लिकेशन आले आहे, ते डोअर टू डोअर जायचं, मग त्याला डिलिव्हर झालं तर डिलिव्हर, नाहीतर मोबाईल मध्ये पण करायचं.
1: पहिल्या दिवशी असं वाटलं का ग की कशाला आयटीची नोकरी सोडली?
0: असं वाटलं होतं. मला खूप ड्रास्टिक चेंज होता हा माझ्यासाठी, कारण आम्ही 12 तास आम्ही तिकडे एसी मध्ये लॅपटॉप घेऊन बस. हा, कामाचा भार हा डोक्यावर तिकडे जास्त होता आणि इकडे शारीरिक कष्ट खूप आहेत. आणि पहिल्यांदा खूप वाटलं की यार मी काही वेगळं कशाला करतीये हे. असे लोक पण मिळाले की त्यांनी मला मोटिवेट केलं याच्यामध्ये, म्हणजे आमच्या पोस्टातलेच जे आहेत सगळे, त्यांनी मोटिवेट पण केलं, काही नाही करू शकतेस तू, आणि बाकीच्या लेडी पोस्टमन करतात तर मग मी का नाही. म्हणजे दोन्ही मला ज्यांनी शिकवलं ते दोघही, म्हणजे एक पोस्टमन काका आणि लेडी पोस्टमन, त्या दोघही 60 वर्षाचे आणि बाकीचेही एवढे एज आहे त्यांचं, ते करू शकतात तर मग आपण का नाही.
1: आणि मला वाटतं एकूण स्पोर्ट्समन तू असल्यामुळे चॅलेंजेस घेण्याची तुझी क्षमता जास्त आहे.
0: हो हो हो.
1: आणखी तू इथे दटून 1 वर्ष झालं काम करतेस आणि पुढेही करायची इच्छा आहे,
0: येस,
1: याचा अर्थ हे सुद्धा बळ तुला तुझ्या स्पोर्ट्स मधन.
0: हो नक्कीच नक्कीच, कारण आम्हाला उन्हात खेळायची सवय आहे त्यामुळे काही त्रास एवढा वाटला नाही. पहिल्यांदा खूप वाटायचं की काय करतीये यार, मग नंतर म्हणलं की नाही करू शकतेस तू, आणि आपल्याला 3 ते 4 वर्षच काढायचं, नंतर एक्झाम देऊ शकतो आपण. असं करून मी स्वतःला मोटिवेट केलं आणि आता काम करतीये.
1: फारच छान. आता मग तू सकाळी पत्र सॉर्ट केल्यानंतर बाहेर पडतेस, ते साधारण किती काळ तुम्हाला पत्र वाटायचे असतात?
0: आता मी सॉर्टिंग झाल्यानंतर 12 वाजता एक आम्ही बाहेर पडतो, आम्ही 1-5 वाजेपर्यंत आमचे पत्र वाटत असतो मॅक्झिमम, आणि ज्या दिवशी कमी असेल तेव्हा आम्ही लवकर पण 1-4 वाजेपर्यंत आम्ही,
1: म्हणजे त्या दिवशीचा पत्रांचा कोटा संपला
0: की घरी जाऊ शकतो. हा,
1: एक पोस्टमन म्हणून आम्ही बघताना पत्र वाटणे एवढाच आम्हाला त्याचा कामाचा भाग कळतो. आणखी काय काय कामं आता पोस्टमनला करावी लागतात?
0: पोस्टमन हा नुसतं पोस्ट डाक वितरणापर्यंत न राहता, पोस्टल बँक आहे, आपल्या सेव्हिंग अकाउंट असतात, ते अकाउंट क्रिएट करणं, IPB म्हणतात त्यांना. त्याच्यानंतर आम्ही विविध पोस्टाच्या ज्या योजना आहेत त्यांचा प्रसार करतो, मुलींच्या बद्दलच्या ज्या योजना आहेत, परत आधार कार्ड संबंधीच्या ज्या योजना आहेत, आपले लाईफ इन्शुरन्स वगैरे आहेत त्याच्याबद्दल आम्ही प्रसार करत असतो. आपले लाडक्या बहिणीचे पैसे येतात मग ते महिलांना आपण काढून देणं, काही वृद्धांना येता येत नाही मग त्यांना घरी जाऊन आम्ही पैसे काढून देतो, अशा गोष्टी पोस्टमन करतो.
1: तर तुमचा पोशाख एक महिला पोस्टमन म्हणून सध्या काय आहे?
0: पूर्वी महिलांसाठी साडी होती खाकी कलरची, पण आता आम्ही महिला पोस्टमन एक पंजाबी ड्रेस घालतो, त्याच्यावर ओढणी किंवा आम्ही जॅकेट वेअर करतो आणि त्याच्यावर आमच्या पोस्ट ऑफिसचा एक लोगो असतो, आणि त्यामुळे आमची ती एक ओळख निर्माण झाली आणि आमचा युनिफॉर्मच ही आमची एक ओळख आहे. म्हणजे कुठेही गेलं तरी अरे पोस्टमन आलेत, पोस्टमन ताई आली आहे, असं एक त्या युनिफॉर्ममुळे आमचं. आणि मला खूप आनंद होतोय की मी एक खाकी युनिफॉर्म वेअर करते म्हणून.
1: खूप छान. शेवटी युनिफॉर्म मग तो मिलिटरीचा असो किंवा पोस्टाचा असो, युनिफॉर्म हा युनिफॉर्म असतो आणि त्याचा निश्चितच आदर सगळ्यांना आहे, तुलाही त्याचा अभिमान आहे हे तुझ्या बोलण्यातनं वारंवार जाणवतंय. पूर्वी कसं होतं की पोस्टात चिकटला असं आपल्याकडे एक म्हटलं जायचं, आणि आत्ताचं पोस्ट, ह्याच्यात तुला फरक काय वाटतो?
0: IT शी आपण कनेक्ट खूप झालोय असं म्हणेल मी. आता आपल्याला ट्रॅकिंग ID आलेत त्यामुळे आपण ऑनलाईन तपासू शकतो की माझं कुठपर्यंत आलंय, ते आपल्याला नव्हतं. एखादं सॉफ्टवेअर बंद पडलं की आम्हाला तासन तास आधी, म्हणजे आधी तसं ऐकलं मी की तासन तास आम्ही थांबून राहायचो की ते पत्र स्कॅन करायचं. आता IT शी कनेक्ट झाल्यापासून पोस्ट ऑफिस खूप गोष्टी फास्ट झाल्यात. म्हणजे जे पोस्टमन आधी 1-2 वाजता बाहेर पडायचे, या गोष्टी लेट होतात म्हणून, आणि आता स्पीड पोस्ट ही सेवा 24 hours 48 hours इतकी फास्ट झाली आहे, त्यामुळे लोक त्याला जास्त प्राधान्य द्यायला लागले. योजना, बँक, पोस्टल बँक या गोष्टींमध्ये खूप सारी ॲडिशन झाली आहे, त्यामुळे लोक आणि लोकांचा विश्वास असल्यामुळे पोस्टाचं खूप उन्नती झाली असं मी म्हणेन.
1: बरोबर. म्हणजे आता पोस्ट फक्त पत्र वाटप करणे याच्या पलीकडेही गेलाय, कात टाकली आहे.
0: आता पासपोर्ट देताना पण आम्हाला खूप काळजी घ्यावी लागते, सदर व्यक्तीच त्या जागेवर प्रेझेंट हवा. कारण खूप सारे फ्रॉड होतात, काही गोष्टी होतात, त्यामुळे तो पासपोर्ट आम्हाला त्या व्यक्तीच्याच हातात द्यावा लागतो. सगळ्यांचा पोस्ट ऑफिसवर असणारा

0: विश्वास हे सगळे कामगारांमुळे आमच्या पोस्ट ऑफिसचं खूप पुढे चाललेले आहेत असं मी म्हणेल.
1: म्हणजे पोस्ट ऑफिस मध्ये काम करण्याला भवितव्य आहे असं तू म्हणतीयस.
0: येस येस आहेत. त्याच्यानंतर पुढे खूप एक्झाम्स आहेत. असं नाही की पोस्टमन वरच आपण थांबू शकतो. पोस्टल असिस्टंट बनू शकतो, म्हणजे आतमध्ये काम करणं, क्लर्क, बँक मध्ये काम करणं. त्याच्यानंतर पोस्ट ऑफिसचं एक सेपरेट आयटी सेक्टर पण आहे. मग मी त्याच्यासाठी पण प्रयत्न करत आहे. असं
1: अधिकाधिक वरच्या टप्प्यांवरती प्रमोशन घेत जाणं, याच्यासाठीच्या ज्या द्याव्या लागतील त्या परीक्षाही तू देणार आहेस.
0: येस.
1: या सगळ्या बरोबर खेळाचा समन्वय कसा साधतेस?
0: जे ऑफिसमध्ये लेट झाला तर मग संध्याकाळची प्रॅक्टिस नाही होत. कधी शनिवार रविवार प्रॅक्टिस चालू असते. असं एक छोट्या मुलांना शिकवायला आवडतं मला, त्यामुळे मी एका डे केअरमध्ये 3 ते 4-5 वर्षापर्यंतच्या मुलांनाही शिकवायला जाते. ती माझी आवड आहे. म्हणून
1: खरंच एका युवा पोस्टमनला बघून आणि तेही महिला पोस्टमनला भेटून फारच आनंद झालाय. एकूण आपला वनिता मंडळ हा कार्यक्रम ऐकणाऱ्या ज्या महिला आहेत, श्रोते आहेत, त्यांना तू एक पोस्टमन म्हणून काय सांगशील?
0: मी असं सांगेल की आता म्हणजे मी स्वतःच त्या गोष्टीपासून इन्स्पायर झाले की कोणतंही काम छोटं किंवा मोठं नाहीये. आता माझ्या वाट्याला पोस्टमनचं काम आलं म्हणजे पहिल्यांदा सगळ्यांनाच वाटलं आणि मला स्वतःलाही वाटलं की हे काय आहे, सगळ्यांच्या घरोघरी फिरायचं आणि हे काय काम आहे. पण आज मी सांगते की माझी ओळख निर्माण झाली आहे. मी एक पोस्टमन असल्यामुळे मला लोकांकडून खूप गोष्टी शिकायला मिळाल्यात आणि लोक मला देणारा एक वेगळा रिस्पेक्ट मिळतो की अरे लेडी पोस्टमन आली आहे, अरे छान, वा ताई. हाऊसवाईफची रिॲक्शन, अरे वा छान, म्हणजे आपल्या महिला कुठेही कमी नाही असं त्यांच्या तोंडातून वाक्य ऐकायला मिळतं. इतकं छान वाटतं त्यावेळेस की आपण काहीतरी चांगलं काम करत आहोत. म्हणजे माझं काम इतकं बसून होतं आणि म्हणजे माझं स्पोर्ट्स बॅकग्राऊंड तर आहेच, पण एक माझ्या शरीराला सवय लागली की सकाळी उठा लवकर, म्हणजे किती फास्ट काम करता येईल हे माझ्या अंगवरी पडलं. कारण आपण आयटीमध्ये बसून काम करतो आणि ते सगळं बुद्धीचं काम आहे आणि त्यामुळे अजून मी फिटनेसमध्ये आले की यार आपण करू शकतो. की मी सगळ्यांच्या आधी असते की मी पटपट वाचून घेते. म्हणजे आम्हाला, आम्ही पोस्ट ऑफिसमध्ये सॉर्टिंग करायला म्हणतो की वाचणे, तर मी पत्र पटपट वाचते आणि स्कॅन करून पळते. म्हणजे मला असं झालं की मी पटकन संपवणार आजचा काम. असं कुठलंही काम हे हलकं नाहीये आणि आपण कामाला एक संधी म्हणून घेतलं पाहिजे आणि तर आपल्याला त्याच्या पुढच्या वाटा मिळत जातात. काम करत रहा आणि तुम्हाला तुमचं आयुष्य सुंदर होईल. आज राष्ट्रीय टपाल कामगार दिवस असल्याने मी एक पोस्टमन म्हणून माझ्या सर्व पोस्टमन बांधवांच्या वतीने तुमचा जो आत्तापर्यंतचा विश्वास आहे आणि तो विश्वास तसाच राहू द्या आणि वाढत राहू द्या असं मी म्हणेल. आम्हालाही थोडासा अजून रिस्पेक्ट मिळाला तर मला फारच छान वाटेल. आणि मिळत आहे तसं, पण मी काही एक्सेप्शन सांगत आहे. त्यामुळे मला असंच आहे की तुम्ही सगळ्या पोस्टमनला एक छान रिस्पेक्ट दिला तर खूप बरं वाटेल. पोस्टमन हा आमच्या पोस्टल डिपार्टमेंटचा बॅकबोन आहे. आणि मी शेवटी एकच बोलेल की डाक सेवा जनसेवा.
1: याबद्दल याच नोटवर अंजली थांबूया. आज अंजली कपूर ही महिला पोस्टमन आपल्या इथे आली. तिने तिचा सगळा प्रवास फार छान मांडला. मला नक्की खात्री आहे की तुम्हालाही तिच्या या मुलाखतीमधून पोस्टाबद्दल आणि तिथल्या कर्मचाऱ्यांबद्दल, टपाल सेवेबद्दल माहिती मिळाली असेल. अंजली, आज आकाशवाणी पुणेच्या स्टुडिओत तू आलीस, त्याबद्दल तुला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
0: येस, धन्यवाद.
1: राष्ट्रीय टपाल कर्मचारी दिनानिमित्त महिला पोस्टमन अंजली कपूर हिच्याशी साधलेला संवाद ऐकलात. मैत्रिणींनो, आज आहे 1 जुलै, डॉक्टर्स डे. त्यानिमित्ताने आपण एका वेगळ्या विषाणूबद्दल आणि त्यावरती आलेल्या लसीबद्दल जाणून घेणार आहोत. HPV लस महत्वाची, याविषयी स्त्री रोग प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर उमा वानखेडे यांची प्राची परांजपे यांनी घेतलेली मुलाखत. डॉक्टर उमा वानखेडे, तुमचं आकाशवाणी पुणेच्या स्टुडिओत अगदी मनापासून स्वागत.
2: थँक्यू, थँक्यू.
1: HPV हा एक प्रकारे शॉर्ट फॉर्म आहे, तर नेमकं HPV म्हणजे काय हे आधी आम्हाला सांगा.
2: HPV म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस. व्हायरस म्हणजे विषाणू.

0: हे विषाणू फक्त ह्युमन्स म्हणजे माणसांमध्ये असतं, म्हणून ह्याचं नाव HPV असं पडले आहे. पॅपिलोम म्हणजे हे जेव्हा व्हायरस आपल्याला लागण होते तेव्हा बरेचदा जननेंद्रियामध्ये छोटे छोटे फुलकोबी सारखे छोटे छोटे असे ग्रोथ्स होतात, त्यामुळे त्याला पॅपिलोमा असं नाव असतो इंग्लिशमध्ये. म्हणून या व्हायरसचं नाव ह्युमन पॅपिलोमा व्हायरस असं आहे.
1: आणि आपण संक्षिप्त स्वरूपात ते HPV असं म्हणतो.
0: करेक्ट.
1: आणि मग त्याच्याबद्दलची जी लस आली आहे त्याच्यावर आज आपण बोलणार आहोत.
0: करेक्ट. HPV व्हायरसचे जवळजवळ 200 प्रकार आहे आणि सहसा हे व्हायरस लैंगिक संबंधामुळे कपल्समध्ये पसरतं. मातेहून जेव्हा ती प्रेग्नंट असते तेव्हा बाळाला सुद्धा ही व्हायरस जाऊ शकते. आणि कधी कधी जननेंद्रियावर जर काही मसे वगैरे असेल त्याला आपण हात लावलं तर तसंही पसरू शकते.
1: पण मग हा निर्माण कसा होतो, नेमका कुठून येतो?
0: हे व्हायरस काळांकाळपासून सगळ्या माणसांच्या जननेंद्रियावर असते नॉर्मल माणसाला, आणि जेव्हा हे लैंगिक संबंध होतो मग जोडीदाराला हे पसरतं. त्याचे जवळजवळ 200 किंवा जास्त सुद्धा प्रकार असतात. पण काय काय धोकेदायक असतात म्हणजे त्याहून गर्भाशयाच्या मुखाची जी कर्करोग आहे त्याला सर्वायकल कॅन्सर असं म्हणतो, त्याचं ते जास्त धोकादायक असतो. ते म्हणजे काय काय आहे, जसे नंबर 16, 18, 31, 33, 45, 52 आणि 58 हे जे 7 महत्वाचे व्हायरस आहे त्याच्यानी जवळजवळ 90 ते 100% गर्भाशयाच्या मुखाचं कर्करोग होतो.
1: तर HPV विषाणूचा सर्व्हायकल कॅन्सरशी नेमका काय संबंध आहे?
0: एकदम क्लोज संबंध आहे. जसं आपण म्हणतो सिगरेट स्मोकिंगमुळे लंग कॅन्सर होतो, पण ह्या व्हायरस आणि गर्भाशयाच्या मुखाचं कॅन्सरचं जवळजवळ 400 पट संबंध आहे.
1: बरं.
0: गर्भाशयाचं मुखाचं कॅन्सरचं कारण HPV व्हायरस हेच आहे.
1: पण मग HPV व्हायरस संसर्गाची लक्षणं कोणती कोणती आहेत, ते इन्फेक्शन थांबवायचं असेल तर काय करता येतं?
0: ह्याचे ऍक्च्युली काही लक्षणं नसतात, आपल्याला कळत नाही जर आपल्याला हे व्हायरसचं लागण झालं असेल. काय काय व्हायरस समजा नंबर 6 आणि नंबर 11 ते जर आपल्याला इन्फेक्शन झालं असेल तर जननेंद्रियाच्या जागेवर काय काय बारीक बारीक मशा असे होतात वॉट्स ते कळून येतं. पण इतर वेळी 10-20 वर्ष हे व्हायरस आपल्या शरीरात असू शकते आणि 10-20 वर्षानंतर कर्करोग होतो. तो मधला काळ पेशंटला युजली कुठलाही त्रास नसतो आणि कळून येत नाही. एवढंच आहे की डॉक्टरनी जर पेशंटचं तपासणी केली तर आपल्याला ऍटलीस्ट आढळतं की ह्या पेशंटला 10-20 वर्षानंतर कर्करोग होऊ शकते.
1: हो, म्हणजे इतका सुप्तावस्थेत तो राहू शकतो.
0: येस येस हो.
1: म्हणजे लैंगिक संबंध साधारणपणे लग्नानंतर प्रस्थापित होतात तर त्याच्या नंतर पासून तो व्हायरस आपल्या शरीरात असू शकतो आणि आपल्याला धोकादायक ठरू शकतो.
0: करेक्ट. जवळजवळ जर 100 मुलींमध्ये हा व्हायरस पसरला असेल तर जवळजवळ 80 ते 90 मुलींमध्ये स्वतःच्या प्रतिकार शक्तीमुळे हा व्हायरस स्वतःहून क्लिअर होतो. पण 10% ज्यांच्याकडे प्रतिकार शक्ती कमी असेल, डायबिटीज असेल किंवा इतर रोग असेल, त्यांच्यामध्ये ही व्हायरस जागेवर असते आणि हळूहळू कर्करोगचे लक्षणं सुरू होतात.
1: 100 मुली घेतल्या तर त्याच्यात किती
0: 100 मुलींमध्ये 90% जसं मी म्हटले आपोआप व्हायरस निघून जातो. 10 मध्ये ही व्हायरस राहते आणि त्या 10 मध्ये जर आपण नीट त्यांना तपासलं आणि पटकन आढळून आलं की यांना कर्करोग होऊ शकते 10-20 वर्षानंतर आणि त्यांना योग्य उपचार दिला, मग जवळजवळ त्याच्यातले 8 त्यांचं ट्रीटमेंट होतो आणि 1 किंवा 2 मुलींमध्ये पुढे जाऊन कॅन्सर होतो.
1: अच्छा, म्हणजे हे आधीच आपल्याला समजू शकतं जर वेळोवेळी तपासणी केली तर.
0: करेक्ट, अगदी बरोबर. HPV ह्याची लस साधारण आता येऊन 20 वर्ष झालेत आणि इंडियामध्ये आता साधारण 10 वर्ष झाली. तर हे आपण आयडियली 9 ते 14 वर्षांच्या मुलींमध्ये देतो. 9 ते 14 वर्ष मुली का घेतात, कारण सहसा ह्या मुलींमध्ये लैंगिक संबंध सुरू झालेला नसतो, त्यामुळे HPV व्हायरस अजून त्यांच्या शरीरात प्रवेश झालेला नाहीये. तर ह्या वयात जर आपण 2 इंजेक्शन देतो, जर आज 1 दिलं तर 6 महिन्यांनी दुसरं, असं 2 इंजेक्शन द्यावं लागतं. ह्या वयात खूप छान प्रतिकार शक्ती तयार होतो, जेणेकरून जेव्हा ही मुलगी पुढे जाऊन तिचं लग्न होतो किंवा तिचे लैंगिक संबंध सुरू होतात आणि एचपीव्ही व्हायरसचे एंट्री होतो,

0: तेव्हा तिच्याकडे भरपूर प्रतिकार शक्ती असते जे लढू शकते आणि एचपीव्ही व्हायरसचं एंट्री बाहेर काढू शकते.
1: 6 महिन्याच्या अंतराने 2 वेळा लस घेतली 9 ते 14 वयोगटामध्ये तर आयुष्यभरासाठी पुरते, पुन्हा लस घ्यायची गरज नाही.
0: नाही, दोनच लस अजून तरी दोनच लस रिकमेंडेड आहे.
1: लग्न झालेल्या आहेत किंवा 30-35 वयोगटाच्या पुढे आहेत तर त्यांना यापासून धोका राहतोच का ते आत्ता लस घेऊ शकतात?
0: करेक्ट, रूल्स प्रमाणे 45 पर्यंत आपण लस देऊ शकतो. एवढंच आहे की त्याचा एवढा फायदा होणार नाही जसं तुम्ही जेव्हा 9 ते 14 ह्या वयोगटात दिलं तर, कारण ऑलरेडी युजली जनरली 45 पर्यंत लग्न झालेला असतो. पण एवढे 200 प्रकारचे व्हायरस असतात त्यामुळे जर तुम्हाला एखाद्या व्हायरसशी अजून कॉन्टॅक्ट झाला नसेल त्याचा जरूर तुम्हाला ह्या वॅक्सिनमुळे फायदा होईल.
1: अच्छा, म्हणजे खरं सांगायचं तर आज वनिता मंडळाच्या माध्यमातून ज्या महिला माता वर्ग ऐकतोय त्यांनी मुलींना तातडीने ही लस देण्याची गरज.
0: अगदी बरोबर, ते मग सगळ्यांनी जरूर त्यांच्या मुलींना द्यावं 9 ते 14 वयोगटात. आणि आजकाल भारत सरकारचं पण मोहीम सुरू झालंय की 14 ते 15 वर्षाच्या मुलींमध्ये फ्रीमध्ये ही लस सगळ्या सरकारी दवाखान्यामध्ये किंवा मेडिकल कॉलेजमध्ये दिला जातो. फक्त एक डोस दिला जातो आणि हे पूर्णपणे फ्री आहे. 15 नंतर 45 पर्यंत प्रतिकार शक्ती कमी तयार होत असल्यामुळे 3 डोस द्यावं लागतं. साधारण समजा आज एक दिलं मग पुढचा डोस 2 महिन्यांनी आणि तीसरा डोस 6 महिन्यांनी, तर 3 डोस घ्यावा लागतो.
1: गैरसमज पण खूप असणार आहेत ना?
0: हो ना, खूपच गैरसमज आहे सोशल मीडियावर तर खूपच आहे की ह्या इंजेक्शनमुळे पुढे पिरियड्स नीट येत नाही किंवा बाळ व्हायला प्रॉब्लेम होऊ शकतो, असं आहे की त्या मुलीला लवकर पाळी बंद होईल, त्या मुलीला तिची जे ओव्हरी म्हणतात ते फेल होईल. त्यामुळे जे आई वडील असतात ते घाबरून असतात की हे इंजेक्शन द्यावं की नाही, हे लसी द्यावं की नाही, आणि त्यामुळे खूप आम्हाला प्रतिसाद मिळत नाही हे लसीकरणासाठी,
1: कमी मिळतो एचपीव्ही लसीसाठी.
0: असे पण असं काहीच नाहीये, हे लस एकदम सेफ आहे. फक्त जास्तीत जास्त जिथे आपण खांद्यावर देतो तिथे थोडस दुखू शकेल किंवा बारीक ताप येऊ शकेल, याच्या व्यतिरिक्त कुठलाही प्रॉब्लेम होत नाही. पण सोशल मीडियावर खूप गैरसमज पसरलं गेलं आहे.
1: म्हणजे तसा विचार केला तर एक पिढी लस घेऊन पुढे आली आहे. म्हणजे तुम्हाला असंही आढळलं असेल की लस दिली आहे त्या मुलीला आणि तिला आता बाळ झालंय, तिचं पुढचं सगळं नीट चालू आहे, अशी ही उदाहरणं तुमच्या?
0: हो, जसं मी आधी सांगितलं या लसीमुळे सहसा कुठलाही त्रास होत नाही. तर 10 वर्षापासून ही लस देत आहोत.
1: एक्झॅक्टली,
0: आता जनजागृता वाढलेली आहे.
1: आता ही लस महिलांनीच घेणं अपेक्षित आहे?
0: नाही, मुलांना पण ही दिलेले चांगले असते असं रेकमेंडेशन आहे की लहान मुलांना जे 9 ते 14 वर्षाच्या वयोगटात आहेत त्यांना हे लस दिलं तर त्यांनाही जननेंद्रियाचं कर्करोग पासून बचाव होतो. शिवाय जेव्हा ह्यांचं लग्न होतो किंवा ह्यांचं लैंगिक संबंध सुरू होतो तेव्हा ह्यांचं जोडीदाराला पण ही व्हायरस ट्रान्सफर होत नाही.
1: पण याचा थोडक्यात अर्थ असा की बरेच जण महिलांसाठी ही लस आवश्यक आहे 9 ते 14 या वयोगटामध्ये, पण याचाच अर्थ त्या वयोगटातल्या मुलांनाही ही लस देणं आवश्यक आहे.
0: पहिलं आपलं लक्ष मुलींवर आहे, कारण गर्भाशयाचं मुखाचं कॅन्सर कॉमन आहे, जास्त कॉमन आहे
1: मुलींमध्ये,
0: आणि ऑफकोर्स नंतर आपण मुलांकडे सुद्धा लक्ष देणार.
1: ग्रामीण भागामधला आपला अनुभव काय आहे एचपीव्ही लसीबद्दल?
0: ग्रामीण भागात अनुभव आहे की कमी लसीकरण होतो. एकतर हे लस ही जरा महाग आहे आणि 2 किंवा 3 डोस घ्यावं लागतं, त्यामुळे पालक एवढे तयार नसतात एवढं महाग लस द्यायला. अजून त्या आई वडील तयार नसतात की एखाद्या लैंगिक आजारावर आपण आपल्या मुलींना लस देतो हे त्यांना ऍक्सेप्ट करायला तयारच नसतात. तर आपल्याला त्यांना समजून सांगावं लागतं ही लस कॅन्सर विरुद्ध आपल्याला संरक्षण करते, तुमच्या मुलीला गर्भाशयाच्या मुखाचं कॅन्सर कर्करोग पासून ती वाचवते. तर 14 ते 15 हा एक वर्ष ज्या मुली असतील, 14 वाढदिवस झालेला आणि अजून 15 वाढदिवस झालेला नाही, ते आधार कार्डवरनं ठरतं आणि मग त्या मुलीला ती फ्रीमध्ये 1 डोस दिला जातो.
1: आता यामध्ये 9 ते 14 हा एक भाग झाला. ती संख्या आहे ती आई वडिलांच्या हातातली संख्या आहे त्या मुलींची. 14 च्या

0: पुढच्या किंवा 15 पुढच्या ज्या मुली महिला आपण म्हणतो तर त्यांनी वेळोवेळी तपासणी काय करून घेणं गरजेचं आणि किती वारंवारितेनी फ्रिक्वेन्सीनी ती तपासणी करणं गरजेचं.
1: म्हणजे जरी तुम्ही लस घेतला असेल किंवा नसेल वारंवारी तपासणी करणे गरजेचं आहे. तर सगळ्यात साधा तपासणी आहे त्याला म्हणतात आपण पॅप्समिअर. ते एक तपासणी जे तुम्ही जेव्हा डॉक्टरकडे जाणार तुमचं पिशवीचं तोंडाचे जे पेशी असतात ते आपण घेऊन मायक्रोस्कोप खाली चेक करतो की ह्या पेशींमध्ये काय कर्करोगचं काय चिन्ह आढळतं का. आणि हे पॅप्समिअर साधारण आपल्याला 30व्या वर्षापासून दर 3-3 वर्षांनी 65 वर्षापर्यंत करावं लागतं. आणि दुसरा एक आजकाल चांगला टेस्ट म्हणजे HPV विषाणू ह्याचंच टेस्ट, म्हणजे डायरेक्ट कळतं की विषाणू आहे की नाही आपल्या शरीरात. तर तिथे पण गर्भाशयाच्या मुखाचं जे पेशी आहे ते काढलं जातं आणि त्याच्यात बघतात की HPV व्हायरस आहे की नाही, असल्यास कुठला प्रकारचं आहे, 16-18 जे हाय रिस्क म्हणतात ते आहे की नाही. आणि हा टेस्ट जरा महाग आहे आणि जास्त चांगला आहे, ते दर 5-5 वर्षी 65 वर्षापर्यंत करायला पाहिजे. पण असं आढळून येतं की असं भारतात इतक्या होत नाही. ॲटलिस्ट एक टेस्ट तुम्ही 35 वयात आणि एक 45 वयात केलं तरी खूप फायदा होईल.
0: पण जेव्हा खरंच अशी HPV तपासणी आपण करू आणि दुर्दैवानी मला संसर्ग झाला आहे असं एखाद्या महिलेला आढळलं तर त्याच्यावर उपचार आहेत का?
1: हो, जरूर आहे. जर आपल्याला कळलं की ह्या महिलेला HPV लागण झालंय आणि अजून कर्करोग नाही, त्याच्या आधीचं जे प्रोसेस आहे ते झालंय, तर जे स्त्री रोग तज्ज्ञ आहे ते त्यांच्याकडे खूप सारे उपाय आहे ज्यांनी करून आपल्याला जे जे बाधित जागा आहे गर्भाशयाच्या मुखाचं ते आपण काढून टाकू शकतो किंवा त्याला आपण जाळून टाकू शकतो आणि परत नवीन एपिथिलियम तयार होतो. आणि जर कर्करोग झालाच समजा चुकून, आपण त्याला जितके लवकर होईल तेव्हा डायग्नोस करायला पाहिजे आणि त्याला ट्रीटमेंट आहे, आज उपचार आहे. पण अगदी लास्ट स्टेजवर गेला मग उपचार नाहीये. अगदी सरकार खूप प्रयत्न करत आहे. हे तर सुरुवात आहे की 14-15 ह्या एज ग्रुपवर मुलींना देत आहे.
0: वेगवेगळे व्हायरसेस येतात तसे त्यावरती आपण त्याच्या उपाययोजना उपचार शोधत जातो आणि काळ पुढे जाईल तसे विषाणू येतच राहणार आहेत आणि आपल्याला त्याच्यासाठी लढायला लागणार आहे आणि उपचार पद्धती आणि मग लसी याही शोधून काढल्या जातील. HPV व्हायरसवरची लस ही त्या दृष्टीनं खूप मैलाचा दगड आहे. आज मला वाटतं फार महत्वाचा विषय आपण बोललो.
1: तर ही पहिली लस आहे जी कॅन्सर विरुद्ध लस आहे. बाकी कुठलंही कॅन्सर विरुद्ध अजून तरी लस तयार झालेलं नाहीये. पण गर्भाशयाचं मुखाचं कॅन्सर, सर्व्हायकल कॅन्सर जे आज भारतात सगळ्यात कॉमन आहे बायकांमध्ये, त्याच्यावर ही लस तयार झाली आहे. तर सगळ्यांनी या लसीचा फायदा घ्यावा. आपल्या लहान मुलींना जरूर हे लस द्यावं. स्वतः पण 45 वयापर्यंत असल्यास घ्यावं, कारण जरूर थोडाफार फायदा होईल आणि जितकं होईल त्याचं लसीचं तुमच्या आजूबाजूला त्याचं प्रसार करावं.
0: निश्चित. मला खात्री आहे की हा कार्यक्रम ऐकून अनेक लोक पुढे येतील ही लस घेण्यासाठी, आपल्या पाल्यांना देण्यासाठी. आज आणखी एक विषय थोडासा बोलायचा आहे की आज डॉक्टर्स डे आहे, आज 1 जुलै आहे. तर आपल्या सगळ्या श्रोत्यांना आणि खास करून वनिता मंडळ ऐकणाऱ्या महिलांना तुम्ही काय सांगाल?
1: मी एक स्त्री रोग तज्ज्ञ तर सगळ्या महिलांना तर खूप खूप आमच्याकडून खूप तुमचं सगळं निरोगी आयुष्य असावं, सुख समृद्धी असावं आणि नियमित हेल्थ चेकअप करावं. डॉक्टरांबद्दल काही राग किंवा गैरसमज असेल ते सगळं काही नसतं. आम्ही सगळं तुमच्यासाठीच काम करतो आहे आणि तुमचं हितासाठीच आम्ही सगळं कार्य करत असतो. रुग्णाला बरं करणं हेच आमचं मेन ध्येय असतं आणि आम्ही ह्या व्यवसाय मेनली ह्यासाठीच निवडला आहे की आम्ही पेशंटला बरं करावं, पेशंटच्या चेहऱ्यावर हास्य यावं आणि सगळे सुखी आणि निरोगी राहावं. धन्यवाद.
0: HPV लस महत्वाची याविषयी स्त्री रोग प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर उमा वानखेडे यांची मुलाखत आताच आपण ऐकलीत. मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळामध्ये आपण 3 वेगवेगळ्या
2: कार्यक्रमांचा आस्वाद घेतला.

अगदी ओव्यांच्या सौंदर्याचा आस्वाद घेतला. तसंच महिला पोस्टमन अंजली कपूर हिच्याशीही आपण संवाद साधला आणि HPV लसीबद्दल डॉक्टर उमा वानखेडे यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते आमच्यापर्यंत जरूर पोचवा. फोन करा, मेसेज करा, पत्र पाठवा किंवा prasaran.pune@gmail.com या आमच्या ईमेल पत्त्यावर लगेच ईमेल करा. आज मला प्राची परांजपेला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन यांना निरोप द्या. नमस्कार.

वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून श्रोतेहो प्रसारित करण्यात आला. आमची यानंतरची उद्घोषणा

आकाशवाणी मुंबई। उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विकसित भारत जी रामजी कायदा आजपासून देशभरात लागू। व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 183.50 रुपये कपात। महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची एकमताने निवड। ज्येष्ठ रंगकर्मी आणि दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन। मान्यवरांची आदरांजली। आणि राजस्थान आणि उत्तर प्रदेशात झालेल्या रस्ते अपघातात 12 जणांचा मृत्यू, 12 पेक्षा जास्त जखमी। रोजगाराची हमी देणारा विकसित भारत जी रामजी अर्थात विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण कायदा 2025 आजपासून देशाच्या ग्रामीण भागात लागू होत आहे। प्रत्येक आर्थिक वर्षात 125 दिवसांच्या वेतनासह रोजगाराची हमी देणारा हा कायदा ग्रामीण भारताला सक्षम करेल असा विश्वास ग्रामविकास मंत्रालयानं व्यक्त केला आहे। याच्या अंमलबजावणीसाठी यंदाच्या आर्थिक वर्षात 95,692 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। विहित मुदतीत काम न मिळाल्यास बेरोजगारी भत्ता देण्याची तरतूद नव्या कायद्यात आहे। हा कायदा जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेणार आहे। पात्र कामगारांना दररोज रोजगार मिळावा हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे। या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या समन्वयातून सर्व तयारी पूर्ण केली आहे असं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे। भारतामध्ये डिजिटल इंडिया उपक्रमाने गेल्या 11 वर्षात देशभरातल्या नागरिकांच्या एकमेकांशी जोडले जाण्याच्या, शिकण्याच्या, व्यवहार करण्याच्या आणि सार्वजनिक सेवा मिळवण्याच्या पद्धतींना आकार दिला आहे। तसंच जगातल्या सर्वात मोठ्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा परिसंस्थांपैकी एक परिसंस्था उभी केली आहे। डिजिटल प्लॅटफॉर्मनं विशेषतः ग्रामीण भागामध्ये आरोग्यसेवा, शिक्षण, कौशल्य विकास, कृषी आणि कल्याणकारी सेवांचा विस्तार केला आहे। भारतानं इंडिया स्टॅक आणि DPI प्रणालींवर सहकार्यासाठी 24 देशांसोबत सामंजस्य करार केले आहेत, ज्यामध्ये डिजिटल ओळख, पेमेंट, डेटाची देवाणघेवाण आणि सेवा वितरण यांचा समावेश आहे। आता UPI प्रणाली UAE, सिंगापूर, फ्रान्स, मॉरिशस आणि श्रीलंका यासह 8 हून अधिक देशांमध्ये कार्यरत आहे। पेट्रोलियम कंपन्यांनी आजपासून 19 किलोच्या व्यावसायिक LPG सिलेंडरच्या किमती 183.50 रुपये कमी केल्या आहेत, त्यामुळे दिल्लीत हा सिलेंडर 2,930 रुपयांना मिळेल। या कपातीमुळे हॉटेल्स, कॅन्टीन्स तसंच इतर संबंधित व्यवसायांना दिलासा मिळणार आहे। पारपत्र दुरुस्ती नियम 2026 नुसार आजपासून नवीन 36 पानांचं पारपत्र काढण्यासाठीचं शुल्क वाढवून 2,500 रुपये करण्यात आलं आहे। 60 पानांचं पारपत्र हवं असल्यास 3,500 रुपये तर तात्काळ योजनेअंतर्गत पारपत्रासाठी 6,000 रुपये शुल्क द्यावं लागणार आहे। 36 पानी पारपत्र खराब झाल्यास किंवा हरवल्यास ते नवीन बनवून घेण्यासाठी 5,000 रुपये तर 60 पानी पारपत्रासाठी 6,000 रुपये शुल्क ठेवण्यात आलं आहे। महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची आज एकमतानं निवड झाली। ही नियुक्ती निवडणूक होऊन नाही तर एकमताने होणं ही या सभागृहाची परंपरा असून ती यंदाही तशीच व्हावी असं सांगून

महाविकास आघाडीचे उमेदवार जगन्नाथ अभ्यंकर यांनी आपला अर्ज मागे घ्यावा अशी विनंती संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. त्यानुसार अर्ज मागे घेतल्याची घोषणा अभिजित वंजारी यांनी केली. त्यानंतर आवाजी मतदानाने सचिन अहिर यांची एकमताने उपसभापती म्हणून निवड झाली. PCPNDT कायद्याअंतर्गत IVF सेंटर, सोनोग्राफी सेंटर्सची तपासणी करण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची घोषणा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेच्या प्रश्नोत्तराच्या तासात दिली. ठाणे जिल्ह्यात बदलापूरमध्ये झालेल्या स्त्री बीज तस्करी प्रकरणी ते बोलत होते. यावेळी त्यांनी IVF सेंटर आणि सिझेरियन प्रसूतीबाबत चिंता व्यक्त केली आणि या केंद्रांना परवानगी देताना काळजी घेण्याचं आश्वासन दिलं. राज्यातली डॉक्टरांची रिक्त पदं भरण्यासाठी कार्यवाही सुरू असल्याचं ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सुप्रसिद्ध नाट्य आणि चित्रपट दिग्दर्शिका विजया मेहता यांचं काल रात्री त्यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी निधन झालं. त्या 92 वर्षांच्या होत्या. विजयाबाई या नावानं त्या कला वर्तुळात सुपरिचित होत्या. मराठी प्रायोगिक नाट्य चळवळीचा पाया त्यांनी घातला होता. नाट्य दिग्दर्शनात त्यांनी नवीन जागतिक विचार तसंच नवीन आयाम जोडले. त्यांनी दिग्दर्शित केलेली बॅरिस्टर, सखाराम बाइंडर, हमीदाबाईची कोठी, महानिर्वाण, पुरुष, हयवदन, वाडा चिरेबंदी इत्यादी नाटकांनी मराठी रंगभूमीवर इतिहास घडवला. रावसाहेब, पेस्तनजी यासारख्या चित्रपटांमधून तसंच स्मृतीचित्रे सारख्या मालिकेतून त्यांनी दूरदर्शन पटांवर देखील आपला ठसा उमटवला होता. आपल्या दीर्घ कारकिर्दीत त्यांनी अनेक चित्रपट नाट्य कलाकारांना घडवलं, मोठं केलं. त्यांच्या या योगदानाबद्दल 1975 सालचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार त्यांना मिळाला होता. तर 1986 साली रावसाहेब या चित्रपटातल्या भूमिकेबद्दल त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. आधुनिक मराठी नाट्यसृष्टीच्या शिलेदार आणि नाट्य क्षेत्रातल्या उत्कृष्टतेप्रती अमिट निष्ठा ठेवणाऱ्या नाट्यकर्मी आपण गमावले आहेत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. रंगमंच आणि पडद्यावरील नावाजलेला चेहरा आणि मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ निर्मात्या दिग्दर्शिका विजया मेहता यांच्या निधनाचं वृत्त दुःखद आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. एका पिढीचं प्रतिनिधित्व करणारा एक चेहरा त्यांच्या निधनाने काळाच्या पडद्याआड गेला आहे या शब्दात त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनीही विजया मेहता यांना श्रद्धांजली वाहिली आहे. राजस्थानमध्ये दौसा जिल्ह्यात दिल्ली मुंबई द्रुतगती महामार्गावर ट्रक आणि प्रवासी बसशी धडक होऊन झालेल्या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला तर 12 पेक्षा जास्त जण जखमी झाले. ऋषिकेशहून इंदूरच्या दिशेने जाणारी ही बस आज पहाटे 3 वाजण्याच्या सुमाराला एका ट्रकला धडकल्यामुळे तिला आग लागली. जळत्या बसमध्ये अडकलेल्या काही प्रवाशांना बाहेर पडण्याचा मार्ग न मिळाल्यामुळे ते मृत्युमुखी पडले. जखमींना दौसा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बहुतांश प्रवासी मध्यप्रदेश आणि ऋषिकेशचे रहिवासी असल्याचं पोलिसांनी कळवलं आहे. अपघाताचं कारण शोधण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला असून मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. उत्तर प्रदेशात आग्रा लखनौ महामार्गावर आज पहाटे प्रवासी बस आणि गाडीची धडक होऊन झालेल्या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला. ही बस हरियाणाकडून बिहारकडे जात होती तर गाडी आग्र्याहून लखनौच्या दिशेने जात होती. भरधाव वेगात असलेल्या बसची कारची धडक झाल्यानंतर बस महामार्गावरून खाली कोसळली आणि उलटली. या अपघातातल्या गंभीर जखमींना बांगरमऊ इथल्या आरोग्य केंद्रात आणि जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुंबई शहरात गेल्या 24 तासात 100 मिलीमीटर पाऊस झाल्यामुळे अनेक सखल ठिकाणी पाणी साठलं असून उपनगरी रेल्वेगाड्या उशिराने धावत आहेत. पाणी साठल्यामुळे रस्ते वाहतुकीचे मार्ग काही ठिकाणी बदलण्यात आले आहेत. बेस्ट बस सेवा तुलनेने वेळेवर धावत आहे. हार्बर रेल्वे मार्गावर आज पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे तिथली रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती. पूर्व उपनगरात गेल्या 24 तासांमध्ये 109 मिलीमीटर पाऊस पडला असून मानखुर्द उपनगरात सर्वाधिक 170 मिलीमीटर पाऊस पडला आहे. पश्चिम उपनगरांमध्ये 87 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. आज दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास समुद्राला मोठी भरती आहे. भरतीच्या काळात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या राऊंड ऑफ 32 सामन्यात मेक्सिकोने इक्वेडोरचा 2-0 असा पराभव करून अंतिम 16 मध्ये प्रवेश केला. मेक्सिकोच्या राहुल जिमेनेज आणि ज्युलियन क्विन्सोन्स यांनी प्रत्येकी 1 गोल केला. आता अंतिम

0: फळामध्ये मेक्सिकोचा सामना इंग्लंड किंवा कांगो यांच्यापैकी एका संघाशी येत्या रविवारी होणार आहे. दुसऱ्या सामन्यात फ्रान्सनं स्वीडनला 3-0 असा सहज पराभूत करून अंतिम 16 धडक मारली. किलियन एम्बाप्पे यानं 2 करत विश्वचषकात आपल्या कारकिर्दीतील गोलसंख्या 18 नेली आहे, त्यामुळे तो मेस्सीच्या विश्वचषकातल्या गोलसंख्येपेक्षा केवळ 1 मागे आहे. दरम्यान नॉर्वेनं आयव्हरी कोस्टवर 2-1 असा विजय मिळवत अंतिम 16 प्रवेश केला. याशिवाय मोरक्को, पॅराग्वे, ब्राझील आणि कॅनडा यांनीही आपापले सामने जिंकत अंतिम 16 स्थान निश्चित केलं आहे. आज राष्ट्रीय डॉक्टर दिवस. यानिमित्त उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी देशभरातल्या डॉक्टरांना समाज माध्यमाद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. मानवतेच्या सेवेसाठी डॉक्टरांनी दाखवलेली निष्ठा, संवेदनशीलता, कौशल्य आणि कटिबद्धता यांची त्यांनी प्रशंसा केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही देशातील डॉक्टरांना शुभेच्छा दिल्या आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रसाद नड्डा यांनीही देशभरातल्या डॉक्टरांना शुभेच्छा दिल्या आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारत जी रामजी कायदा आजपासून देशभरात लागू. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 183.50 रुपये कपात. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची एकमतानं निवड. ज्येष्ठ रंगकर्मी आणि दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन. मान्यवरांची आदरांजली. आणि राजस्थान आणि उत्तर प्रदेशात झालेल्या रस्ते अपघातात 12 मृत्यू, 12 जास्त जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: फिल्म के बारे में

आकाशवाणी मुंबई अभय धुमाळ प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारत जी रामजी कायदा आजपासून देशभरात लागू. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 183.50 रुपये कपात. विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची बिनविरोध निवड. ज्येष्ठ रंगकर्मी आणि दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन. मान्यवरांची आदरांजली. आणि मुंबई आणि परिसरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. रोजगाराची हमी देणारा विकसित भारत जी रामजी अर्थात विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण कायदा 2025 आजपासून देशाच्या ग्रामीण भागात लागू होत आहे. प्रत्येक आर्थिक वर्षात 125 दिवसांच्या वेतनासह रोजगाराची हमी देणारा हा कायदा ग्रामीण भारताला सक्षम करेल असा विश्वास ग्रामविकास मंत्रालयानं व्यक्त केला आहे. यांच्या अंमलबजावणीसाठी यंदाच्या आर्थिक वर्षात 95,692 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विहित मुदतीत काम न मिळाल्यास बेरोजगारी भत्ता देण्याची तरतूद नव्या कायद्यात आहे. हा कायदा जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेणार आहे. पात्र कामगारांना दररोज रोजगार मिळावा हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या समन्वयातून सर्व तयारी पूर्ण केली आहे असं केंद्रीय ग्राम विकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटलं आहे. भारतामध्ये डिजिटल इंडिया उपक्रमानं गेल्या 11 वर्षात देशभरातील नागरिकांच्या एकमेकांशी जोडले जाण्याच्या शिकण्याच्या व्यवहार करण्याच्या आणि सार्वजनिक सेवा मिळवण्याच्या पद्धतींना आकार दिला आहे. तसंच जगातील सर्वात मोठ्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा परिसंस्थांपैकी एक परिसंस्था उभी केली आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मनं विशेषतः ग्रामीण भागामध्ये आरोग्यसेवा शिक्षण कौशल्य विकास कृषी आणि कल्याणकारी सेवांचा विस्तार केला आहे. भारतानं इंडिया स्टॅक आणि डीपीआय प्रणालींवर सहकार्यासाठी 24 देशांसोबत सामंजस्य करार केले आहेत. आता यूपीआय प्रणाली यूएई सिंगापूर फ्रान्स मॉरिशस आणि श्रीलंका यासह 8 हून अधिक देशांमध्ये कार्यरत आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी आजपासून 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमती 183.50 रुपयांनी कमी केल्या आहेत. त्यामुळे दिल्लीत हा सिलेंडर 2,930 रुपयांना मिळेल. या कपातीमुळे हॉटेल्स कॅन्टीन तसंच संबंधित व्यवसायांना दिलासा मिळणार आहे. पारपत्र दुरुस्ती नियम 2026 नुसार आजपासून नवीन 36 पानांचं पारपत्र काढण्यासाठीचं शुल्क वाढवून 2,500 रुपये करण्यात आलं आहे. 60 पानांचं पारपत्र हवं असल्यास 3,500 रुपये तर तात्काळ योजनेअंतर्गत पारपत्रासाठी 6,000 रुपये शुल्क द्यावं लागणार आहे. 36 पानी पारपत्र खराब झाल्यास किंवा हरवल्यास ते नवीन बनवून घेण्यासाठी 5,000 रुपये तर 60 पानी पारपत्रासाठी 6,000 रुपये शुल्क ठेवण्यात आलं आहे. राज्य विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची आज एकमतानं निवड झाली. ही नियुक्ती निवडणूक होऊन नाही तर एकमतानं होणं ही या सभागृहाची परंपरा असून ती यंदाही तशीच व्हावी असं सांगून महाविकास आघाडीचे उमेदवार जगन्नाथ अभ्यंकर यांनी आपला अर्ज मागे घ्यावा अशी विनंती संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. त्यानुसार अर्ज मागे घेतल्याची घोषणा अभिजित वंजारी यांनी केली. त्यानंतर आवाजी मतदानानं सचिन अहिर यांची एकमतानं उपसभापतीपदी म्हणून निवड झाली. तसंच विधान परिषद

0: सभापती राम शिंदे यांनी आज नवनिर्वाचित सदस्य सईद खान यांना विधान परिषदेच्या सदस्यत्वाची शपथ दिली. पीसीपी एनडीटी कायद्याअंतर्गत आयव्हीएफ सेंटर सोनोग्राफी सेंटरची तपासणी करण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची घोषणा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. ठाणे जिल्ह्यात बदलापूरमध्ये झालेल्या स्त्री बीज तस्करी प्रकरणी ते बोलत होते. यावेळी त्यांनी आयव्हीएफ सेंटर आणि सिझेरियन प्रसूतीबाबत चिंता व्यक्त केली आणि या केंद्रांना परवानगी देताना काळजी घेण्याचं आश्वासन दिलं. राज्यातली डॉक्टरांची रिक्त पदं भरण्यासाठी कार्यवाही सुरू असल्याचं ते म्हणाले. अशा प्रकारच्या गुन्ह्यांना संघटित गुन्हेगारीत समाविष्ट करण्यासाठी देखील विचार सुरू आहे. पुढील अधिवेशनापर्यंत असा कायदा आणला जाईल असंही आंबेडकर म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सुप्रसिद्ध नाट्य आणि चित्रपट दिग्दर्शिका विजया मेहता यांचं काल रात्री त्यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी निधन झालं. त्या 92 वर्षांच्या होत्या. विजयाबाई या नावानं त्या कलावर्तुळात सुपरिचित होत्या. मराठी प्रायोगिक नाट्य चळवळीचा पाया त्यांनी घातला होता. नाट्य दिग्दर्शनात त्यांनी नवीन जागतिक विचार तसेच नवीन आयाम जोडले. त्यांनी दिग्दर्शित केलेली बॅरिस्टर, सखाराम बाइंडर, हमीदाबाईची कोठी, महानिर्वाण, पुरुष, हैवदन, वाडा चिरेबंदी इत्यादी नाटकांनी मराठी रंगभूमीवर इतिहास घडवला. रावसाहेब पेस्तंजी यासारख्या चित्रपटांमधून तसंच स्मृतिचित्र सारख्या मालिकेतून त्यांनी दूरदर्शन पटांवर देखील आपला ठसा उमटवला होता. आपल्या दीर्घ कारकिर्दीत त्यांनी अनेक चित्रपट नाट्य कलाकारांना घडवलं, मोठं केलं. त्यांच्या या योगदानाबद्दल 1975 सालचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार त्यांना मिळाला होता. तर 1986 साली रावसाहेब या चित्रपटातल्या भूमिकेबद्दल त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. आधुनिक मराठी नाट्यसृष्टीच्या शिलेदार आणि नाट्यक्षेत्रातल्या उत्कृष्टतेप्रती अमीट निष्ठा ठेवणाऱ्या नाट्यकर्मी आपण गमावल्या आहेत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. रंगमंच आणि पडद्यावरील नावाजलेला चेहरा आणि मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ निर्मात्या दिग्दर्शिका विजया मेहता यांच्या निधनाचं वृत्त दुःखद आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. एका पिढीचं प्रतिनिधित्व करणारा एक चेहरा त्यांच्या निधनानं काळाच्या पडद्याआड गेला आहे. या शब्दात त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनीही विजया मेहता यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांनीही विजयाबाईंना श्रद्धांजली वाहिली आहे. ते म्हणाले,
1: पूर्ण आयुष्य जगल्या रंगभूमी करता आणि पुढे इव्हन रंगभूमी क्रॉस करून नंतर ज्या मीडिया आल्या त्यात त्यांनी रावसाहेब सारखा सिनेमा पण केलेला आहे, एक उत्तम सिरियल पण केलेली आहे. त्यामुळं ऑडिओ व्हिज्युअल या मीडियमचं त्यांना उत्तम भान होतं, ज्यांच्यापासून अनेक लोक शिकलेले आहेत. इव्हन जब्बार पटेल त्यांना गुरु मानतात. असा एक प्रदीर्घ प्रवास त्यांनी केलेला आहे.
0: मुंबईतल्या गोरेगाव, जोगेश्वरी, मालाड, बोरिवली आणि मुलुंड या पश्चिम उपनगरांमध्ये तसंच भांडूप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला या पूर्व उपनगरांमध्ये जोरदार पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार पावसामुळे वाहतुकीवर परिणाम झाला असून अनेक मार्गांवर वाहनांची गती मंदावली आहे. तर मध्य रेल्वेच्या गाड्या 10 ते 15 मिनिटं उशिरानं धावत आहेत. दरम्यान नवी मुंबई आणि ठाणे इथंही जोरदार पाऊस सुरू आहे. पावसामुळे नेरूळ LP उरणफाटा, नेरूळ सेक्टर 21, कोपरखैरणे सेक्टर 12, दहिसरगाव, सानपडा या भागात पाणी साचलं आहे. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम होऊन जनजीवन विस्कळीत झालं आहे. नवी मुंबईत गेल्या 6 तासात सुमारे 69 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. दरम्यान नेरूळ इथं LP उड्डाणपुलाखाली साचलेल्या पाण्यात विजेच्या उघड्या तारांचा धक्का लागून 2 मुली जखमी झाल्या असून वाशी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर आज सलग 3रा दिवशी कायम आहे. जिल्ह्याच्या उत्तरेकडच्या भागात पावसाचं प्रमाण अधिक आहे. चिपळूण गुहागर मार्गावर अतिपावसामुळे माती रस्त्यावर आली आहे. लांजा तालुक्यात मुंबई गोवा महामार्गावर वेरळ घाटात दरड कोसळल्यानं एकेरी वाहतूक सुरू आहे. चांगला पाऊस पडत असल्यानं पाणी टंचाईची समस्या मिटली असून शेतीची कामं मार्गी लागल्यानं शेतकरीही सुखावले आहेत. मुंबई शहर आणि उपनगर, पालघर आणि ठाणे जिल्ह्यात पुढच्या 3 तासात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा

इशारा हवामान खात्यानं दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. दुपारच्या सुमारास भरती अपेक्षित असून त्याचवेळी जोरदार पाऊस सुरू राहिला तर शहराच्या अनेक भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता आहे. रत्नागिरीला आज आणि पालघर जिल्ह्याला उद्यासाठी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, रायगड या जिल्ह्यांना उद्या सकाळपर्यंत मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारत जी रामजी कायदा आजपासून देशभरामध्ये लागू. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 183.50 रुपये कपात. विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची बिनविरोध निवड. ज्येष्ठ रंगकर्मी आणि दिग्दर्शिका विजया मेहता यांचं निधन, मान्यवरांची आदरांजली. आणि मुंबई आणि परिसरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: आपने ट्यून किया है देश का सबसे लोकप्रिय चैनल विविध भारती। आज विश्व
1: वाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून या सदरात आज ऐकूयात महाराष्ट्र कृषी दिन तसंच आंतरराष्ट्रीय महिला कृषी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम युवा महिला आणि शेती समृद्ध कृषी भविष्याची नवी दिशा। कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं आहे आरती गाढवे यांनी, सादर करते धीरज केदारी।
2: युवक मित्र मैत्रिणींनो नमस्कार। आजच्या आपल्या युववाणी कार्यक्रमात मी आरती गाढवे तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। आज 1 जुलै महाराष्ट्र कृषी दिवस। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस राज्यभर साजरा होतो। आपल्या राज्यात शेतीकडे बघण्याचा जो आपला दृष्टिकोन आहे तो नेहमीच फार आदराचा राहिला आहे, कारण शेती

गोष्ट ज्यावर आपलं पोट भरतं त्याकडे आपल्या परंपरेने कधीच फक्त व्यवसाय म्हणून पाहिलं नाहीये. जेव्हा जेव्हा पाऊस येतो तेव्हा तेव्हा फार प्रसन्नपणे शेतशिवारासाठी प्रार्थना केली जाते, जी समाजाच्या प्रत्येक व्यक्तीकडून केली जाते. आपल्याकडच्या सणांच्याही कित्येक गोष्टींचा आधार हा फक्त आणि फक्त शेती आहे. त्यामुळे या वर्षीच्या कृषी दिनानिमित्त आपल्या परंपरा आणि जगभर असणारा रिसर्च याबद्दल आपण काही बोलूयात.

आपल्याला आपल्या महाराष्ट्राच्या परंपरांबद्दल खूप काही माहिती आहे, पण यावर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावर 2026 हे वर्ष शेतकरी महिलांचं जे योगदान आहे त्याबद्दल भाष्य करतं. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मला त्याविषयी सांगणं अधिक महत्त्वाचं वाटतं. संयुक्त राष्ट्रसंघाने 2026 या वर्षाचा मुख्य उद्देश म्हणजे शेती, अन्न सुरक्षा आणि ग्रामीण विकासामध्ये महिलांचे महत्त्वपूर्ण योगदान याविषयी काही माहिती अधोरेखित करणं महत्त्वाचं मानलं. त्यांना भेडसावणाऱ्या अडचणी त्याकडे जगाचे लक्ष वेधणं हा त्यांचा मुख्य उद्देश राहिला आहे. आज जगभरातील लाखो महिला शेती, पशुपालन, मत्स्य व्यवसाय, बियाणे संवर्धन, अन्न प्रक्रिया, विपणन आणि कृषी उद्योजकता अशा विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. त्या केवळ कुटुंबाचं पोट भरत नाहीत तर देशाच्या अन्न सुरक्षेचा मजबूत पाया देखील उभा करतात. मात्र त्यांच्या श्रमाचे योग्य मूल्यमापन अनेकदा होत नाही. जमीन मालकी, कर्ज, आधुनिकता, तंत्रज्ञान, प्रशिक्षण, बाजारपेठ आणि निर्णय प्रक्रियेत सहभाग यांसारख्या बाबींमध्ये महिलांना अजूनही अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो. या वर्षाचा संदेश स्पष्ट आहे, महिला शेतकऱ्यांचं सक्षमीकरण म्हणजे अधिक उत्पादनक्षम, शाश्वत आणि हवामान बदलांना तोंड देणारी कृषी व्यवस्था निर्माण करणे हा आहे. संशोधनातून असे दिसून आले आहे की महिलांना समान संधी मिळाल्यास शेती उत्पादन कुटुंबांचे पोषण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक मजबूत होऊ शकते. भारतीय शेतीतही महिलांचे योगदान आपण बघितलं तर अशी खूप उदाहरणं आहेत जे आपल्याला प्रेरणादायी ठरतात. पेरणीपासून कापणीपर्यंत, पशुपालनापासून स्वयंसहाय्यता गटांपर्यंत महिलांची भूमिका सर्वत्र दिसून येते. त्यामुळे योग्य ती प्रतिष्ठा हा त्यांच्या कामाचा गौरव ठरेल. भारतीय शेतीचा विचार करत असताना आपण स्त्रियांच्या दृष्टिकोनातून त्यांचं योगदान पाहिलं तर जवळपास प्रत्येक ग्रामीण भागात महिला शेतीच्या विविध कामांमध्ये सक्रियपणे सहभागी असतात. अनेकदा त्या शेतमजूर, शेतकरी, पशुपालक, उद्योजिका आणि कुटुंब व्यवस्थापक अशा अनेक भूमिका एकाच वेळी पार पाडतात. त्यांच्या कामाची योग्य नोंद किंवा दखल घेणे आपलं कर्तव्य आहे.

शेतीमध्ये महिलांची प्रमुख कामं बघितली ती म्हणजे बीज निवड आणि संवर्धन. भारतीय ग्रामीण भागामध्ये अनेक महिला पारंपरिक बियाणांचं जतन करतात. बियाणे कोणते कुठल्या हंगामासाठी ठेवायचे, त्यांचं संरक्षण कसं करायचं हे ज्ञान आपल्याकडे परंपरेने जसंच्या तसं हस्तांतरित केलं जातं. पेरणी आणि लागवडी संदर्भात विचार केला तर शेतीची मशागत झाल्यानंतर पेरणी, रोपांची लागवड, भात रोपवाटिका तयार करणे यांसारख्या कामांमध्ये महिलांचा मोठा सहभाग असतो. महाराष्ट्रातील भात शेती, ऊस शेती आणि भाजीपाला लागवडीत महिलांचे श्रम विशेष दिसून येतात. तण काढणे आणि पीक संवर्धन ही गोष्ट पिकांच्या वाढीसाठी फार महत्वाची आहे. तण काढणं, खत टाकणं, कीड नियंत्रणासाठी उपाय करणे ही कामं बहुतेक वेळा बहुतांश ठिकाणी महिला करतात. ही कामे कष्टाची आणि वेळखाऊ असतात. पिकांची कापणी, धान्य झोडपणे, वाळवणे, साठवणूक करणे या प्रक्रियांमध्ये महिलांची भूमिका अत्यंत महत्वाची असते. पशुपालनात भारतात दुग्ध व्यवसायाचा मोठा आधार आहे आणि त्यासाठी महिला खूप कष्ट देखील घेतात. गाई म्हशींची देखभाल, दूध काढणं, चारा व्यवस्थापन, गोठ्याची स्वच्छता यासारखी कामे त्या नियमितपणे करतात. संपूर्ण अन्न प्रक्रिया, धान्य दळणे, लोणची, पापड, मसाले, दुग्धजन्य पदार्थ तयार करणे या सर्व गोष्टींमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लावला आहे. आपण जर काही शेतकऱ्यांची उदाहरणं पाहिली तर चेतना गाला सिन्हा महाराष्ट्रातील

ग्रामीण महिलांसाठी आर्थिक सक्षमीकरणाचे काम करणाऱ्या चेतना गाला सिन्हा यांनी महिलांना शेती आणि उद्योगांसाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचं खूप महत्वाचं काम केलं. त्यांच्या या कामासाठी त्यांना राष्ट्रीय स्तरावर गौरवण्यात आलं. महाराष्ट्राच्या राहीबाई पोपरे, अहमदनगर जिल्ह्यातील राहीबाई पोपरे यांना सीड मदर म्हणून आपण ओळखतोच, पण आता त्यांचीच प्रेरणा घेऊन कितीतरी स्त्री पुरुष शेतकरी संवर्धन करतात देशी बियाणांचं. त्यांची खूप मोठी प्रेरणा कृषी क्षेत्रात प्रत्येकाकडे आहे. सेंद्रिय शेती, मधमाशी पालन, मशरूम उत्पादन, फळ प्रक्रिया यामधूनही त्यांनी आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरणावर भर दिला. दुग्ध क्रांतीमध्ये गुजरातमधील अनेक महिला त्यांच्या संस्थांद्वारे दुग्ध व्यवसायात यशस्वी ठरत आहेत. त्यांच्या या सहभागातून ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी भर पडलेला आहे. या सगळ्याच महिलांसमोरील आव्हानांमध्ये आपण विचार केला तर जमीन मालकीचे प्रमाण फार कमी, कर्ज आणि आर्थिक मदतीपर्यंत मर्यादित पोहोच, आधुनिक तंत्रज्ञानाची कमतरता, श्रमाचं अपुरं मूल्यमापन, निर्णय प्रक्रियेत कमी सहभाग, या गोष्टींकडे आपण कसं पाहतो हे फार महत्वाचं आहे. शेतीच्या कामाबद्दल दखल घेण्याचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा महिला शेतकऱ्यांच्या योगदानाची दखल घेणे आवश्यक आहे. त्या केवळ शेतात काम करणाऱ्या व्यक्ती नाहीत तर अन्न सुरक्षा, पर्यावरण संवर्धन आणि ग्रामीण विकासाच्या प्रमुख शिल्पकार आहेत. त्यांच्या ज्ञानाला, श्रमाला आणि नेतृत्वाला योग्य सन्मान मिळणे ही आजची गरज आहे. महिला शेतकरी सक्षम झाल्या तर आपल्या कृषी व्यवस्थेला त्यांचा हातभार लागेल आणि कृषी व्यवस्था अधिक समृद्ध, शाश्वत आणि आत्मनिर्भर बनेल. आपण या भारत, महाराष्ट्र आणि जग असा विचार जर केला याविषयी बोललो तर फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन ऑफ युनायटेड नेशनने जी काही तंत्र सांगितली आहेत ती खूप महत्त्वाची आहेत. त्या कृषी अन्न प्रणालीच्या दृष्टीने महिला महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांनी हे अधोरेखित केलेलंच आहे, पण लैंगिक विषमता दूर करण्यासाठी, महिलांची उपजीविका मजबूत करण्यासाठी, कृषी अन्न मूल्य साखळीमध्ये त्यांच्या नेतृत्वाला प्रोत्साहन देण्यासाठी सामूहिक कृती आणि वाढीव गुंतवणुकीचे आव्हान ते फार मोठ्या प्रमाणावर करतात. लैंगिक समानता वाढवून कृषी अन्न मूल्य साखळीमध्ये गुंतलेल्या महिला व मुलींना भरभराटीसाठी तशी परिस्थिती निर्माण करून हे वर्ष सर्वांसाठी अधिक न्याय्य, सर्वसमावेशक आणि शाश्वत कृषी अन्न प्रणाली तयार करण्यास हातभार लावेल ही इच्छा व्यक्त केली आहे आणि तशी पावलंही जगभर टाकण्यात येत आहेत. त्याचं अनुकरण भारतातही होत आहे आणि तेच अनुकरण आपल्या महाराष्ट्रात, आपल्या छोट्या छोट्या शहरांमध्ये, छोट्या छोट्या गावांमध्येही व्हावं यासाठी ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचवणं फार महत्त्वाचं ठरेल.

सशक्त महिला शेतकरी या कृषी अन्न प्रणालीमध्ये परिवर्तन घडवून आणणाऱ्या प्रमुख घटक आहेत. जमीन, वित्त, तंत्रज्ञान, शिक्षण आणि निर्णय प्रक्रियेवरील प्रवेश आणि नियंत्रणातील लैंगिक विषमता दूर केल्याने महिला आणि त्यांच्या कुटुंबाचे कल्याण वाढते, उत्पादकता वाढते, हवामान बदलाला तोंड देण्याची क्षमता मजबूत होते आणि शाश्वत विकास उद्दिष्टांच्या दिशेने प्रगतीला चालना मिळते. सध्या जगभर काही प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत आणि ज्यावरती रिसर्च केला जातोय, जसं की हू इज अ वुमन फार्मर, हाऊ बिग ऑफ रोल डू दे प्ले इन ॲग्री फूड सिस्टीम्स, व्हॉट आर द मेन स्ट्रक्चरल बॅरियर लीगल, इकॉनॉमिक अँड सोशल दॅट लिमिट देअर प्रोडक्टिव्हिटी, इन्कम अँड डिसिजन मेकिंग पॉवर, वाय हॅज प्रोग्रेस क्लोजिंग जेंडर गॅप्स इन ॲग्री फूड सिस्टीम सॉल्व्ड, वॉट नीड टू बी डन टू रिव्हर्स दिस, वॉट आर द पे ऑफ्स ऑफ क्लोजिंग द जेंडर गॅप इन ॲग्रीकल्चर, वॉट हॅज बीन द इम्पॅक्ट ऑफ क्लायमेट चेंज ऑन रुरल वुमेन इन्क्लुडिंग वुमेन फार्मर्स, वॉट रिस्क्स डू ॲग्री फूड सिस्टीम्स फेस इन वुमेन फार्मर कंटिन्यू टू बी एक्सक्लुडेड फ्रॉम पॉलिसीज, इन्व्हेस्टमेंट अँड लीडरशिप स्पेसेस, हाऊ इज एफएक्यू वर्किंग टू क्लोज जेंडर गॅप्स इन ॲग्री फूड सिस्टीम, वाय की ॲक्शन डज हॅव प्लॅन्ड फॉर द इंटरनॅशनल इयर ऑफ द वुमेन फार्मर, अँड मेन थिंग इज हाऊ कॅन वी इन्शुअर दॅट द मोमेंटम कंटिन्यूज विल बियॉन्ड इयर 2026. या सगळ्या प्रश्नांचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा मला असं वाटतं की हेच प्रश्न आपल्याला 2026 नंतर देखील भेडसावणार आहेत आणि त्यावरती काम करणं म्हणजे या थीमच्या संशोधनाचा आपल्या सर्वांना फायदा होणार आहे. या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधायला ही थीम आपल्याला मदत करतेच आहे, कारण जागतिक महिला शेतकरी वर्षाची गती कायम ठेवण्यासाठी जगभरातील महिला शेतकऱ्यांना सक्षम करण्याकरता धोरणं, सार्वजनिक आणि खाजगी गुंतवणूक तसेच विकास कार्यक्रमांच्या माध्यमातून दीर्घकालीन वचनबद्धता राबवणे आवश्यक आहे. यामध्ये सातत्यपूर्ण वित्त पुरवठा आणि उत्तरदायित्व यंत्रणा, कृषी अन्न धोरणे, कार्यनीतींना लैंगिक समानतेच्या तत्वांचा आधार मिळेल याची खात्री करणे, वयोगटानुसार विभागलेल्या माहितीचे संकलन, विश्लेषण आणि वापर अधिक मजबूत करणे, महिलांच्या नेतृत्वातील संस्थांना पाठिंबा देणे आणि 2026 नंतर महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी जागतिक राष्ट्रीय

भागीदारी कायम ठेवणे याचा समावेश आहे. जगभर यावर भर दिला जातो आहे. हे आंतरराष्ट्रीय वर्ष महिला शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी आणि कृषी अन्न प्रणालीमधील लैंगिक तफावत कमी करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण भूमिका आणि स्रोत म्हणून काम करेल, ज्यामुळे जागतिक, राष्ट्रीय आणि राज्य, गाव सगळ्याच पातळीवर कृषी परिवर्तनात्मक चळवळीला चालना मिळेल. त्यामुळे या माहितीचा प्रचार प्रसार करणे म्हणजेच आपल्या राज्याचा कृषी दिवस साजरा करणे आहे.

0: आपल्या आजूबाजूला असे अनेक हात असतात जे बदलाच्या दृष्टीने काम करत असतात आणि एका चांगल्या समाजाचं स्वप्न आपल्या मनामध्ये रुजवत असतात. तुम्हालाही असे युवक युवती ठाऊक असतील तर त्यांची माहिती आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि आजचा कार्यक्रम कसा वाटला त्याबद्दल प्रतिक्रिया देखील पाठवा. त्यासाठी आमचा ईमेल आय डी लिहून घ्या, yuvaniairpune@gmail.com yuvaniairpune@gmail.com yuvaniairpune@gmail.com ईमेल आय डी पुन्हा एकदा सांगते, yuvaniairpune@gmail.com. अच्छा तर मित्रांनो, आजच्या युवाणी कार्यक्रमातून मी आरती गाढवे तुम्हा सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूयात आपल्या पुढल्या युवाणी कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
1: युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट्यून या सदरात महाराष्ट्र कृषी दिन तसंच आंतरराष्ट्रीय महिला कृषी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम युवा महिला आणि शेती समृद्ध कृषी भविष्याची नवी दिशा आत्ताच आपण ऐकलात. कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं होतं आरती गाढवे यांनी. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: युवकांसाठी कार्यक्रम युववाणी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होता. श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
1: भावनेला लकटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होत. निर्मळ सात्विक असा त्यांचा तो स्वर.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दरवळ सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

मूळ काव्य बहिणाबाई चौधरी यांचं होतं. मानिनी या चित्रपटासाठी गायलं होतं सुमन कल्याणपूर यांनी. चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात त्यानंतर सुधीर फडके आणि सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं गीत ऐकूया.

0: लग्नाला जातो मी या चित्रपटातलं हे गीत होतं मधुसूदन कालेलकर यांचं, संगीतकार सुधीर फडके. या गीताबरोबरच चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार समाप्त होत आहे. श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधूर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
1: भावनेला लकटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होतं. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण, सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

0: बलसागर भारत होवो. वनसंवर्धन पर्यावरण संरक्षण ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यातून शाश्वत विकास होतो आणि जैवविविधता राखली जाते. झाडे लावा, प्रदूषण टाळा. पर्यावरण अभ्यासक पौर्णिमा शिरगावकर यांची मुलाखत अवश्य एक. बुधवार दिनांक 1 जुलै रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 2 जुलै रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो.
1: संध्याकाळचे 6:20 होत आहेत. थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून संस्कृतमधून बातम्या आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: नमस्कार मंडळी, बलसागर भारत होच्या आजच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मी रश्मी महांबरे. मंडळी, पावसाला सुरुवात झाली आहे आणि पावसाळी सहलीचे बेत सुद्धा आखले जात आहेत. पण त्याआधी झाडे लावा झाडे जगवा याचे बेत आखायला हवेत असं मला वाटतं. कारण झाडं म्हणजे ऑक्सिजनचे कारखाने. पर्यावरण असेल तरच आपण आहोत आणि आपलं जीवन त्यामुळे अधिक सुसह्य होतं. झाडे लावा प्रदूषण टाळा या विषयावर बोलण्यासाठी आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत पर्यावरण दक्षता मंडळाच्या प्रकल्प व्यवस्थापक पौर्णिमा शिरगावकर, ज्या गेल्या 18 वर्ष या क्षेत्रात कार्यरत आहेत. नमस्कार, आमच्या स्टुडिओत आपलं खूप स्वागत आहे.
1: नमस्कार. नमस्कार मॅडम.
0: आत्ताच मी म्हटलं तसं झाडे लावा प्रदूषण टाळा हा संदेश खरं खूप महत्वाचा आहे, पण तुमच्याकडून ऐकायला आवडेल की तो का महत्वाचा आहे.
1: जसं तुम्ही म्हणालात आताच की तुमच्या बोलण्यात आलं की झाडे हे किंवा वनस्पती या ऑक्सिजनचे कारखाने आहेत, बरोबर. तर वनस्पतींचं मुख्य अजून एक काम आहे ते म्हणजेच अन्न निर्मिती. ही जी प्रोसेस आहे म्हणजेच आपण त्याला प्रकाशसंश्लेषण असं म्हणतो. या प्रकाशसंश्लेषणामध्ये कार्बन डायऑक्साईड हा जो वायू आहे हा वायू घेऊन अन्न निर्मिती वनस्पतींमध्ये केली जाते. म्हणजेच काय की नैसर्गिकदृष्ट्या कार्बनचं जे काही समतोल आहे हा समतोल राखण्याचं काम हे झाडं करत असतात. आता फक्त कार्बनचंच नाही तर बाकी सगळे जे काही रासायनिक घटक आपल्या आजूबाजूला आढळतात किंवा पसरलेले आहेत त्यांचं पण काही समतोल आहे किंवा त्यांना आपल्याकडे खेचण्याचं काम आहे हे वनस्पती करत असतात. हे झालं फक्त हवा प्रदूषणाबद्दल. मातीचं प्रदूषण आहे, पाण्याचं प्रदूषण आहे आणि आत्ता मोठ्या प्रमाणात आपल्याला एक प्रदूषणाचा धोका जाणवतो तो म्हणजेच आवाजाचं प्रदूषण. तर आवाजाचं प्रदूषण ही कमी करण्यासाठी जर का तुम्ही झाडांना लावलं तर एक साऊंड बॅरियर म्हणून ते ॲक्ट होतात आणि प्रदूषण कमी करण्यासाठी त्यांचा वाटा आहे असं मी म्हणेन. त्यामुळे झाडं लावा प्रदूषण टाळा हा जो संदेश आहे हा संदेश इथे खूप महत्वाचा लागू होतो आहे आणि ठरतो आहे.
0: बरोबर आहे. तुम्ही खूप छान सांगितलं की वेगवेगळ्या प्रकारचं प्रदूषण असतं आणि ते टाळायचं असेल तर झाडं आपल्याला मदत करतात. निश्चित कुठल्या प्रकारची झाडं कुठल्या कारणासाठी मदत करतात हाही एक वेगळा अभ्यासाचा विषय असेल. पण मुंबईसारख्या महानगरामध्ये आम्ही राहतो आणि आमची इच्छा असते की खूप झाडं लावावीत, पण इथे आधीच जमिनीचं प्रमाण इतकं कमी आहे, मग अशा ठिकाणी झाडं कशी लावता येतील.
1: हो, म्हणजे मुंबई महानगरामध्ये तसंच आपण एकंदरीत भारताचा विचार केला तर ही मोठी समस्याच आहे की बाबा शहरामध्ये किंवा महानगरामध्ये याचं व्यवस्थापन कसं करायचं. तर मी असं म्हणेन याच्यासाठी, एक तर आज एखादी सोसायटीची बांधणी किंवा निर्मिती होत असते तर तेव्हाच सांगितलं जातं की बाबा तुम्हाला इतक्या इतक्या टक्क्यावाईज जी जागा आहे ही जागा झाडांसाठी सोडली पाहिजेत किंवा मग रिक्रिएशन गार्डनसाठी सोडली पाहिजेत. तर तिथे तुम्हाला झाडं लावणं साठी एक जागा मिळू शकते, तिथे तुम्ही झाडं लावू शकता. सोसायटीचा जर टेरेसचा भाग आहे आपण त्याला छतावरची जागा म्हणतो तर ती एक योग्य अशी जागा मी म्हणेन. आपलं जे टेरेस आहे पूर्ण मोठं असतं, उघडं असतं, सूर्यप्रकाश असतो तर तिथे तुम्ही झाडं लावू शकता. हां, तिथे थोड्याशा काळजी आहेत त्या घेतल्या पाहिजेतच नक्कीच, पण नीट आणि योग्य व्यवस्थापन केलं तर तिथे नक्कीच झाडं आहेत ही झाडं वाढू शकतात. त्यामुळे टेरेस

0: फार्मिंगला तिथे वाव आहे असं मी म्हणेन. अजून एक आहे की आजकाल जे काही फ्लॅट बांधले जातात त्याच्यामध्ये काही बाल्कनीसारखे जे ओपन पॅसेजेस आहेत, मोकळ्या जागा आहेत, ह्या दिल्या जातात. अगदी ते छोट्या असतील, कदाचित लहान असतील, पण तिथेही पण तुम्ही काही झाडं लावलात, सूर्यप्रकाश येत असेल आणि तुम्हाला आवड असेल तर तिथे तुम्ही झाडं लावलात, तर तीही जागा आहे, आपण झाडांसाठी वापरू शकतो. अगदीच म्हणजे माझं तर घर अगदी लहान आहे, त्या घरामध्ये मी छोट्या बाल्कनीमध्ये पण 20-25 झाडं लावलेली आहेत. म्हणजे झाडांसाठी तुमची इच्छा असेल तर तुम्ही नक्की तिथे झाडं लावू शकता. अगदी सदाफुलीसारखं, तुळशीसारखं, जास्वंदीसारखं, अडुळशासारखं, गवती चहासारखं आपल्याला नियमित लागणारं झाड जे आहे किचन गार्डनसाठी, तेही झाडं तुम्ही आपल्या छोट्या बाल्कनीमध्ये लावू शकता. ह्याच्यामध्ये अजून अनेक साऱ्या कन्सेप्ट आहेत, संकल्पना आहेत, ज्याच्यामध्ये आपण आत्ता आलेली आहे ती म्हणजेच व्हर्टिकल गार्डन. आपण असं उभा जो पोर्शन असतो भिंतीच्या बाजूचा, तर त्याचाही वापर करून आपण छान आपली बाग आहे ही बनवू शकतो, सजवू शकतो. अनेक अशा कन्सेप्ट आहेत ज्याचा आपण विचार करून झाडं आहेत महानगरामध्ये शहरामध्ये लावू शकतो. आपल्याला तसं मात्र थोडासा वेळ दिला पाहिजे, आणि झाडं लावण्याने नक्कीच अनेक असा फरक आहे आपल्या घरामधलं पण प्रदूषण कमी करण्यासाठी त्याचा उपयोग पण होऊ शकतो. तर अशा पद्धतीने तुम्ही झाडं लावलात तर त्याचा एक चांगला फायदा आहे आपल्याला जाणवतो घरामध्ये.
1: बरोबर. पण आता तुम्ही म्हणालात की हे फ्लॅट सिस्टीममध्ये किंवा बाल्कनीमध्ये आपण झाडं लावू शकतो, पण या व्यतिरिक्त जे काही रिकामे प्लॉट असतात तिथे जेव्हा झाडं लावली जातात तेव्हा त्या झाडांची जबाबदारी कोणाची असते?
0: तर रिकामे प्लॉट जे असतात, हे जी जागा आहे ही कोणी तिथे झाडं लावलेली आहेत त्यांनी ती जबाबदारी घेणं निश्चितच थोडं बंधनकारक राहील. आणि आजूबाजूला राहणारे जे लोक आहेत, उदाहरणार्थ आपल्याकडे बघा, आपल्या सोसायटीमध्ये अगदीच मोजकीच झाडं असतात, तर त्याच्याकडे लक्ष देणं हे आपलंच काम असतं. पण आपल्या बाजूला एखादं गार्डन असेल, हे खरं एखाद्या पालिकेचं असेल किंवा कोणी बनवलेलं असेल, तर तिथे पण जाऊन आपण त्या झाडांची काळजी घेणं, त्याच्यावरती लक्ष ठेवणं हे आपलं पण काम आहे, एक नागरिक म्हणून पण आपलं काम आहे. तर त्यामुळे आजूबाजूला जे काही ग्रीन स्पेस आहे ह्याच्यावरती लक्ष ठेवणं आणि त्यांना वाढवणं, त्यांचं संगोपन करणं हे आपली जबाबदारी आहे, एक नागरिक म्हणून पण. आणि शासकीय तर आहेच, कारण आज आपल्याला बऱ्याच गोष्टी आहेत तर त्याच्याकडे पण शासन लक्ष ठेवतं, पण ह्या सगळ्याकडे आपण जर का योग्य लक्ष दिलं तर आपल्यासाठीच ती झाडं महत्त्वाची आहेत, शासन आपल्यासाठीच करतं. त्यामुळे नागरिक म्हणून आपण पुढे येऊन आपणच जर त्या झाडांची काळजी घेतली तर ते आपल्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. त्यामुळे नागरिकांनी पुढे यावं असं मी म्हणेन.
1: पण मग जर असा प्लॉट संस्थेचा असेल एखादा, तर मग तिथे कशा प्रकारे काम केलं जातं?
0: हो, म्हणजे आता संस्थेचा विषय आला म्हणून, पर्यावरण दक्षता मंडळ, खरं तर पर्यावरण दक्षता मंडळाची जेव्हा स्थापना झाली तर संस्थेचा उद्देशच आहे की पर्यावरण संवर्धन, जनजागरण आणि शिक्षण. तर ह्याच्यामध्ये आम्ही जनजागरण जेव्हा करतो तर आम्ही जनजागरण आणि संवर्धनामध्ये विशेषतः झाडं लावण्याचा सल्ला देतो की बाबा तुम्ही इथे रिकामी जागा असेल किंवा शाळेच्या परिसरातील जागा असेल तर तिथे तुम्ही झाडं लावा. तर आम्हाला जेव्हा एखादा प्लॉट मिळतो किंवा एखादी जागा दिली जाते की ही बाबा तुम्हाला जागा डेव्हलप करायची आहे, इथे तुम्हाला झाडं लावायची आहेत, तर त्यांना योग्यरित्या मार्गदर्शन करून योग्यरित्या जी लावायची झाडं आहेत, मग देशी किंवा स्थानिक, याच्यावरती जास्त भर दिला जातो आणि ती झाडं लावली जातात. आणि त्याचं संगोपन आहे सुरुवातीला संस्थेकडनं केलं जातं आणि मग तिथल्या नागरिकांवरती जबाबदारी सोपवली जाते की बाबा या जागेची किंवा या झाडांची काळजी तुम्हाला पुढे घ्यायची आहे. आणि तसं मग पुढे काम जातं, कारण प्रत्येक वेळेला सगळ्या गोष्टींकडे आपण लक्ष ठेवणं, कारण आमचं काम हे वाढत चाललेलं आहे आणि हे वाढतं काम म्हणजे लोक आम्हाला विश्वास ठेवून वेगवेगळी कामं सांगत आहेत, तर त्यामुळे हे वाढतं काम घेण्यासाठी आम्हाला अनेक गोष्टी कराव्या लागतात. बरीच जण आमच्याकडे येतात, अशी जागा विचारतात, सांगतात, तर तिथे आम्ही अशा पद्धतीचा सल्ला देतो आणि झाडं वाढवायला त्यांना उद्युक्त करतो.
1: म्हणजे थोडक्यात की तुम्ही त्यांना झाडं लावून त्यांना ती नंतर त्यांच्या ताब्यात देता.
0: हो,
1: की पुढे तुम्ही त्यांचं सांभाळ करा.
0: कारण आम्हाला तसंच म्हणजे त्यांच्याकडनं तशीच विचारणा आलेली असते ना की बाबा शाळेच्या परिसरात आम्हाला झाडं लावायची आहेत, तर आम्ही त्यांना योग्य तो सल्ला देतो, झाडं उपलब्ध करून देतो आणि मग तिथे झाडं आम्ही लावण्याचं पण काम देतो. आता शाळा असेल तर मग शाळेतल्या मुलांना तिथे सहभागी करून घेतो, एखादी सोसायटी असेल तर सोसायटीला इच्छुक असतील

0: तर त्यांना सहभागी करू देतो घेतो. आणि जर का एखाद्या कुठल्या तरी अशा शासकीय संस्थेने आम्हाला प्लॉट दिला असेल तर मग त्यांच्या माध्यमातून त्यांच्याशी बोलणं करून तिथे आपण झाडं आहेत ही लावली जातात. आणि
1: मग आता तुम्ही गेली 18 वर्ष या संस्थेबरोबर कार्यरत आहात, तर पर्यावरणाच्या संबंधित अनेक उपक्रम तुम्ही राबवले असतील,
0: हो,
1: तर त्याविषयी काय सांगा.
0: त्या पर्यावरण दक्षता मंडळ अनेक गोष्टींसाठी काम करतं, त्याच्यामध्ये झाडांवरती विशेष लक्ष आहे. आणि आत्ताच पर्यावरणपूरक सण याच्या माध्यमातून आम्ही विविध स्तरावर जनजागृती करतो. तर आपल्याकडचे सण आहेत, या सणांमध्ये मुख्यतः झाडांचा विचार केलेला आहे. मग दसऱ्यामध्ये आपट्याचं आहे किंवा गणेशपत्रीमध्ये 21 वेगवेगळी पानांचा विचार केलेला आहे. तसंच वटपौर्णिमेबद्दल जर आपण विचार केला तर आपण वटवृक्षाची पूजा करतो, बरोबर, वैज्ञानिक किंवा धार्मिक दृष्टिकोनातनं. तर असे जे काही अवेअरनेस कॅम्पेन आहेत किंवा मग जनजागृती सत्र आहेत शालेय स्तरावर किंवा मग सोसायटी स्तरावर आम्ही घेतो. आजकाल कसं झालेलं आहे, आपण एवढ्या धावत्या जगामध्ये वटपौर्णिमेच्या निमित्ताने तिथे जाऊन पूजा करणं हे शक्य होत नाही. तर लोक बाजारात जातात, फांदी मिळते ती आणतात आणि मग लावून तिथेच घरी पूजन केलं जातं. तर आम्ही असं म्हणतो की तसं काही करू नका, तुम्ही शक्यतो करून तिथे जा, तिथे पूजन करा. आणि आणलेली जी फांदी जर चुकून कोणी आणली असेल तर त्याचं तुम्ही पुन्हा मातीमध्ये, हा मातीमध्ये त्याला जर का टाकलात तर त्याला नवीन फुटवा फुटू शकतो. तर अशा पद्धतीचं जनजागरण करतो. हा एक तर खूप मोठा उपक्रम जेव्हा संस्था सुरू झाली तिथपासनं सुरू केलेला आहे. अजून एक संस्थेबद्दल नक्की सांगेन, एक सुंदर असा उपक्रम आहे, म्हणजे तुम्हाला पण बाग लावायची आवड असेल, तुम्ही घरामध्ये छोटीशी का होईना आपली बाग ही निर्मिती केली असणार, तर ह्या बागेचं कौतुक कोण करतं? तर तसं बघितलं तर आपल्या घरामध्ये येणारे नातलग असतील ते कौतुक करत असतील, बाकी कोण तसं बघत नाही. तर आपण ठाण्यामध्ये एक सुंदर असा उपक्रम राबवतो, तो म्हणजे नंदनवन सुंदर घरगुती बाग स्पर्धा. आता हे ठाण्यापुरतं नाहीये, तर ठाण्यासोबत आम्ही कल्याण डोंबिवली या क्षेत्रामध्ये पण राबवतो. तर ज्यांना बागेची आवड आहे, ज्यांच्याकडे बाग त्यांनी निर्माण केलेली आहे, तर त्यांचा कौतुक सोहळा या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतो. तर त्यामुळे त्यांना पण छान वाटतं, त्यांना त्यातनं मार्गदर्शन मिळतं. हा एक संस्थेचा उपक्रम आहे, गेली 20 वर्ष संस्था राबवते. आणि त्यातनंच एक नवीन जन्माला आलेला प्रोजेक्ट म्हणजेच ग्रीन लव्हर्स क्लब. आज ह्या ग्रीन लव्हर्स क्लबला जवळजवळ 12 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आणि या क्लबच्या माध्यमातून हरित हात निर्माण होत आहेत. म्हणजे ठीक आहे, मला झाड कसं लावायचं हे मला शास्त्रीय पद्धतीने माहिती नाही, तर ते तुम्हाला इथे शिकायला मिळेल. किंवा एखादं कुठलं तरी किचन गार्डन बनवायचं असेल किंवा औषधाची बाग बनवायची असेल तर कुठली रोपं पाहिजे, कशी लावली पाहिजे, याची शास्त्रशुद्ध माहिती आहे या क्लबच्या माध्यमातून तुम्हाला मिळते. आणि आजपर्यंत अनेक लोकांनी ह्याचा म्हणजे या क्लबमध्ये सहभागी घेऊन कोर्स केलेला आहे. तर हे एक मी मुख्यत्वे म्हणेन, हे दुसरं. आणि आज जवळजवळ 12 वर्ष आपण त्याच्यात काम करतो आहोत. आणि याच्यातनंच अजून एक पायोनियर प्रोजेक्ट आपण म्हणतो संस्थेचा, असं मी म्हणेन, तो म्हणजे देवराई इको रिस्टोरेशन प्रोजेक्ट. आम्हाला वनविभागाने एक जागा दिली रुंदा इथे, आणि ती जागा रुंदा टिटवाळा रुंदा इथे 50 एकर जागा आहे. आणि त्या 50 एकर जागेमध्ये आम्ही 30,000 झाडं लोकसहभागातून लावली आणि 20,000 झाडांचं जतन केलं. आज तिथे 50,000 झाडं उभी आहेत, म्हणजे पूर्ण रिकामी जागा होती. तिथे आता हरित वन जे आहे, म्हणजे ज्या झाडांना आता फुलं येतात, फळं येत आहेत, अशी वृक्ष तिथे झालेली आहेत. आणि या वृक्षांसोबत तिथे वेली आहेत, छोटी झुडपं आहेत, म्हणजे करवंदाच्या जाळ्या पण तिथे तुम्हाला दिसतील. त्यामुळे एक छानसं असं वन निर्मिती तिथे झालेली आहे. आणि आत्ता आम्ही टिटवाळ्याजवळच एक थोडी जागा आहे जिथे निसर्गायण नावाचा प्रकल्प करतो आहोत. हा प्रकल्प थोडासा वेगळ्या दृष्टिकोनातून आहे, म्हणजे झाडं तर लावतोच आहोत पण फक्त झाडं संवर्धन असं नसता आपण एक पर्यटन केंद्र उभारतो आहोत. पर्यटन केंद्र कोणासाठी? तर शालेय विद्यार्थ्यांसाठी, आपल्या सर्वांसाठी आहेच. म्हणजे आपल्याला जर का शिकण्यासाठी कुठे जायचं असा प्रश्न येतो, सहलीसाठी कुठे जायचं असा प्रश्न येतो, तर तिथे तुम्ही नक्की जाऊ शकता. आता तिथे तुम्हाला काय वेगळं पण असेल तर आम्ही एक देवराई बनवणार आहोत, वनराई बनवणार आहोत, ज्याच्यामध्ये वेगळी झाडं असतील. म्हणजे कांडोळसारखं झाड आपल्याला, त्याला भूताचं झाड म्हटलं जातं, तर ते आपल्याला शहरात कुठे दिसणार नाही, ते तिथे दिसेल.
1: अच्छा.
0: अर्जुनसारखं झाड हे तिथे दिसेल.

0: ऐनासारखं झाड हे तिथे दिसेल. तर अशी झाडं वेगवेगळी आहेत हे मुलांना दाखवता येतील असं आपण तिथे निर्मिती करतो आहोत. याच्यासोबतच विविध बागा आपण करणार आहोत, जसं की औषधी वनस्पती आहे किंवा मग सुगंधी वनस्पती आहे किंवा आपल्याला स्पायसेस, आतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मसाल्याचे पदार्थ आपल्याला आढळतात किंवा आहेत. तर हे जे सगळं आहे ना हे मुलांना बघण्यासाठी आपल्याला समजून घेण्यासाठी आम्ही तिथे बागा निर्मिती करतो आहोत. तर ही जागा आहे ही आम्ही तिथे डेव्हलप करतो आहोत. आणि एक मियावाकीचं पण जंगल तिथे आम्ही ऑलरेडी सुरू केलेले आहे. तर म्हणजे काही उपक्रम हे संस्थेचे सक्सेसफुली पूर्ण झालेले आहेत आणि काही उपक्रम हे आपण सुरू आहेत. म्हणजे या माध्यमातून मी असं अपील करेन की तुम्ही नक्की तिथे या सर्वांनी. अगदी खूप टिटवाळा म्हणजे दूर नाही आहे, टिटवाळा स्टेशन पासून अगदी 10 मिनिटांवर बाय रिक्षाने जाता येईल असा तो प्रकल्प आम्ही करतो आहोत. आम्हाला सगळे हरित हात तिथे गरजेचेच आहेत.
1: खूप छान असा उपक्रम आहे आणि तो लवकरच यशस्वी व्हावा अशी सदिच्छा व्यक्त करते. सर्वसामान्य मंडळींना देखील वेळ कमी असतो, धावपळ असते म्हणा, पण इच्छा अनेकांची असते. तर ही सगळी मंडळी प्रकारे या कामात सहभागी होऊ शकतात.
0: सगळ्यांनाच खरं तर आत्ताचा उन्हाळा बघितलात ना, तर हे लक्षात घेता आणि आत्ता जो पडणारा पाऊस आहे हे लक्षात घेता सर्वांनीच पर्यावरणाच्या कामामध्ये सहभागी होणं अत्यंत गरजेचं आहे. तर मी म्हणेन अगदी पर्यावरणपूरक कृती जी आपण म्हणतो ते आता फक्त बोलण्यावर नाही तर ती प्रत्यक्षात करणं गरजेचं आहे. मी एक असं म्हणेन सगळ्यांना की एक छोटासा आपला हरित कोपरा जो आहे घरातला तो आपण कशाही पद्धतीने आपल्या घरामध्ये तुम्ही निर्माण करा, जेणेकरून घरातले जे काही रासायनिक घटक आहेत ते तरी त्या हरित कोपऱ्यामुळे काय केले जातात, ॲब्सॉर्ब करून घेतले जातात. म्हणजे प्रदूषण कमी करण्यासाठी त्या कोपऱ्याचा उपयोग होईल. शिवाय आपल्यासाठी पण ते छान आहे, आपला पण वेळ जातो, आपल्याला पण छान वाटतं. एखादी भाजी पण तिथे लाव जर का तुम्ही लावलात, किचन गार्डन केलात तरी काही हरकत नाही आहे. म्हणजे मी माझ्या घराचं उदाहरण देते, मला कढीपत्ता आणावाच लागत नाही कारण माझ्याकडे कढीपत्त्याचं 4-5 फुटाचं मस्त उंच झाड आहे. मग अशा गोष्टी आहेत जर का तुम्ही केलात, हे छोटासा भाग आहे. पर्यावरण कृती करणं म्हणजेच काय, तर अगदी छोट्या छोट्या गोष्टी, म्हणजे मी प्लास्टिकचा वापर करणार नाही किंवा मग मी घरातनं निघताना एखाद्या कापडी पिशवीचाच वापर म्हणजे घेऊन जाईन, अशा गोष्टी करणं गरजेचं आहे. ह्याच्यात अजून एक मी संदेश असं देईन, आजकाल कसं आहे माहिती आहे का, आपल्याकडे ना थोडंसं मुलांचा कुठला वाढदिवसाचा कार्यक्रम असेल किंवा गेट टुगेदर असेल तर आपण सगळेजण मिळून काहीतरी रिटर्न गिफ्ट द्यावं किंवा काहीतरी द्यावं असं आपली इच्छा असते. तर तिथे आपण विचार करावा की बाबा एखादं झाड देता येईल का, एखादी बी देता येईल का, एखाद्या वेळेस खत देता येईल का, एखाद्या कुंडीमध्ये आपल्याला झाड लावून देता येईल का, असं जर विचार केला तर ते पूरक आहे असं मी म्हणेन. तर त्यामुळे हा एक संदेश आहे सगळ्यांनी आपापल्या ठिकाणी थोडं का होईना हे काम करावं. अजून एक मी थोडंसं ह्याच्यामध्ये अपडेट करेन ते असं की तुम्ही निसर्गात जा.
1: अच्छा,
0: निसर्गात जा कारण का जेवढं निसर्गामधनं तुम्हाला घेता येईल ते शिकता येईल. कारण संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे आपल्या जवळच आहे, तुम्ही सहज जाऊ शकता. बऱ्याच गोष्टी तिथे तुम्हाला जाऊन बघायला मिळतील, जाणवतील. तर तो निसर्ग अगदी तसाचा तसा आपल्या घरात निर्माण करणं शक्य नाही आहे, पण थोडा तरी करण्याचा तुम्ही प्रयत्न करा, त्यामुळे हरित संपदा वाढवा असंच मी सांगेन.
1: खूप छान जसं म्हणालात तुम्ही की प्रत्येकजण नक्कीच एक छोटा हरित कोपरा तयार करू शकतो. असं लक्षात आलं होतं की मुलांना कित्येक वेळा माहिती नसतं की भुईमुगाच्या शेंगा कुठे उगवतात. ते आवडतात सगळ्यांना खायला, पण शहरातल्या मुलांना हे लक्षात येत नाही कारण अनेक फळं किंवा भाज्या या जमिनीच्या वर उगवतात. त्यामुळे भुईमुगाच्या शेंगा कुठे उगवतात हा प्रश्न असतो. आणि खरं तर शेतीप्रधान देशात हा प्रश्न पडता कामा नये, त्यांना माहिती असायला हवं. तर तुमचे उपक्रम खूप छान आहेत.
0: आत्ताच मी उल्लेख केला की बाबा तुम्ही घरात कोणती झाडं लावू शकता. किचन गार्डनचा कोपरा तुम्हाला निर्माण करायचा असेल तर बेस्ट म्हणजे कढीपत्ता आहे. अगदी सोप्यात सोपं म्हणजे तुमच्याकडे हळद येऊ शकते किंवा मग मिरची, हा आलं मिरची, अशी जी छोटी छोटी रोपं आहेत ही जर तुम्ही लावलात तर नेहमीच्या किचनमध्ये त्याचा वापर होऊ शकतो. औषधांमध्ये जर बघितलात, औषधी वनस्पती आपण म्हणतो, अडुळसा तुमच्या घरामध्ये, अडुळशाचं झाड आपल्या घरामध्ये असलेलं योग्य, लहान मुलांसाठी पण आणि आपल्यासाठी पण ते खूप गरजेचं आहे. म्हणजे त्याचं एक काढा केलात तरी आपल्याला बरं वाटतं. या दिवसात तर आपल्याला पावसामध्ये थोडेसे काही

0: घशाचे वगैरे त्रास होतात त्याच्यासाठी चांगलं आहे ते. अडूस आहे, याच्यासोबतच आपण कोरफड आहे त्याचाही वापर, तुळशीचं, तुळशी तर आपण लावतोच, तर तुळशीमध्ये पण अनेक प्रकार येतात, ते पण तुम्ही लावलात तरी चालेल. फुलझाडांमध्ये आपण दर दिवशी थोडंसं, एखादं फुल आहे, एखादं फुल आपण वाहतोच बरोबर ना, तर तिथे आपण सदाफुली आहे, जास्वंद आहे, शेवंती आहे, अशी छोटी छोटी रोपं आहेत ही आपण लावू शकतो. आता अगदीच मोठी आपल्याला लावता येणार नाहीत, पण किमान ही छोटी झाडं जर आपल्या घरामध्ये लावली तरी आपल्यासाठी खूप उपयुक्त ठरतात. म्हणजे घरच्या घरी पण आपण एक छोटंसं बाग निर्मिती करून त्याचा उपयोग दैनंदिन जीवनामध्ये करू शकतो. आता इथे बऱ्याच जणांचा प्रश्न येतो की ते सांभाळायची कशी, त्याला किती ऊन आहे लागतं, किंवा तिथे त्याला किती पाणी द्यायचं. तर हे सगळे प्रश्न आहेत ना, हे प्रश्न जेव्हा तुम्ही सुरुवात कराल तेव्हा ते हळूहळू हळूहळू अनुभवातून सुटतील. कारण अनुभव आल्याशिवाय, काही जणांनी तर असं आहे की माझ्याकडनं एखादं झाड नेलेलं आहे आमच्या संस्थेमधनं आणि त्यांनी सुंदर बाग फुलवली. काही जणांचे असे निगेटिव्ह पण अनुभव आहेत, पण त्यांना आम्ही खूप पॉझिटिव्हली सपोर्ट केला आणि छान पद्धतीने आता त्यांच्या ठाण्यामध्ये बघितलात तर बागा निर्मिती झालेल्या आहेत. काही जणांनी तर टेरेसवर अख्खं छोटासा प्लॉट असतो आणि त्याच्यावर आपलं आपलं टेरेस केलेलं आहे आणि अनेक झाडं, 100+ झाडं लावलेली आहेत, फळ झाडं लावलेली आहेत.
1: पण मग ही झाडं सगळी भाजीची म्हणा किंवा इतर वेली वर्गाची ही कुठे उपलब्ध होऊ शकतात?
0: ही उपलब्ध होण्यासाठी मी सगळ्यांना सांगते, आपल्या घरामध्ये जर का किचन परसबाग करायची असेल तर मिरची आपण घरात आणतो, सुकी मिरची असेल तर त्याच्या बिया आपण काढून आपली आपली रोपं बनवू शकता. कधी कधी कारली आपल्या घरात येतात तर कारल्यातली काही बिया असतात ह्या लाल झालेल्या असतात, पूर्ण परिपक्व झालेल्या असतात, त्या आपण काढून जर ठेवलात तर त्या पण बिया तुम्ही घेऊ शकता. काकडीचं पण तसंच आहे, पण शक्यतो ह्याचं वाण तुम्ही बाजारातनं घेतलात तर ते उपयुक्त जास्त आहे. कारण त्याचा ते लावलं तर आपण बीपासनं नवीन रोप आपल्या घरी करायचं आहे. समजा तुम्हाला घरी करायला थोडंसं कठीण जात असेल तर तुम्हाला आता नर्सरीमध्ये अशा पद्धतीची रोपं उपलब्ध आहेत आणि हा आत्ताचा पावसाळा आहे याच्यात तुम्ही काही झाडं आहेत रोपं वाटिकेमधनं घेऊ शकता, नर्सरीमधनं घेऊ शकता आणि मिळतात, अगदी 10-20 रुपयाला पण मिळतात. ती झाडं लावलात तर तुम्ही एखादं झाड किंवा दोन झाड एका कुंडीमध्ये लावलात तरीही आपल्याला मिरच्या मिळतील, किंवा मग तुम्हाला कढीपत्ता मिळेल, किंवा मग तुम्हाला टोमॅटो पाहिजे असेल तर तो मिळेल, तुम्ही जे काही लावाल ते तुमच्या घरी येईल. तर हे नर्सरीमध्ये मिळतात, उपलब्ध आहेत, किंवा आपल्या घरी पण तुम्ही करायचं असेल तर करू शकता. आणि कोणाला नाहीच पाहिजे असेल तर आमच्याशी संपर्क साधू शकता आणि आमच्याकडे पण हे सगळं उपलब्ध आहे.
1: वा, खरं तर तुमच्याकडून ऐकण्यासारखं भरपूर आहे, पण वेळेचं बंधन आपल्याला असतं. जाता जाता आमच्या सगळ्या श्रोत्यांना काय सांगाल?
0: जाता जाता हेच सांगेन मी, आता तुम्ही उल्लेख केलात भुईमुंगाच्या शेंगांचा, तर मी सगळ्यांना हाच संदेश देईन की भुईमुंगाच्या शेंगा कुठे लागतात याचा अनुभव घ्यायचा असेल तर आमचं जे आत्ता निसर्ग आणि टिटवाळाचं नवीन प्रकल्प होतो आहे तर तिथे आपण शेती म्हणून पण एक विशेष प्रकल्प सुरू करतो आहोत. की शेती काय असते तर हे फक्त बघण्यापुरतं नाही तर तिथे अनुभवासाठी तुम्ही येऊ शकता की कुठे येतं, काय येतं, कसं येतं. भेंडी पण आहे, भेंडी किंवा गवार आहे, म्हणजे परसबाग पण आम्ही तिथे करतो आहोत. तर मी जाता जाता हेच सांगेन की जिथे अशा पद्धतीच्या गोष्टी चालू आहेत किंवा करता आहेत तिथे जाऊन एकदा भेट द्या. शेतकऱ्याशी पण भेटा, शेतकऱ्याला पण जाऊन भेटा. कारण पर्यावरणामध्ये फक्त आपण म्हणजे धावपळीच्या जगात न राहता आपण अशा गोष्टी पण आजूबाजूला आपल्या सुरू आहेत, चालू आहेत, त्यांना भेट दिल्यास कशा पद्धतीने रक्षणाचं काम चालू आहे आणि विविध संस्था जसं पर्यावरण रक्षता मंडळ संस्था काम करते आहे तसंच विविध संस्था पण अशा रक्षणा संवर्धनासाठी काम करत आहे. तुम्हाला शक्य असेल तर तिथे जाऊन काम करा, त्यांना सपोर्ट करा. आणि नक्कीच मी पुन्हा म्हणेन आजचा विषय की झाडे लावा आणि प्रदूषण टाळा, तर एक छोटीशी कृती आहे आपली झाडं लावायची, तर ते जतन करण्याचं एकदा तंत्र तुम्ही शिकलात ना तर नॅचरली प्रदूषण हे आपल्या घरातील किमान कमी होईल, तर त्याच्यावरती भर देणं गरजेचं आहे.
1: खूप छान.
0: आणि पर्यावरण कृतीकडे तुम्ही जास्त त्याचं अनुसरण करा असंच मी म्हणेन. हा एक शेवटचा संदेश आहे हा मी देईन, म्हणजे ती अंगीकारा असं मी म्हणेन.
1: याच मुद्द्यावर आज आपण इथे थांबूया, कारण झाडे लावा, झाडे जगवा आणि प्रदूषण टाळा असं खरं तर म्हणायला हवं. कारण झाडं बऱ्याच वेळा लावली जातात पण मग पुढच्या वर्षी त्याचं काय होतं इथेही लक्ष देणं खूप आवश्यक असतं. आणि तुमच्या सगळ्या उपक्रमांना

0: खूप शुभेच्छा देते. तुम्ही तुमचा बहुमोल वेळ दिलात, छान अशी माहिती आम्हाला दिलीत, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आपले खूप धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: म्हणजे याचबरोबर आजचा आपला बलसागर भारत हो हा कार्यक्रम इथेच संपवण्याची मला रश्मी महामरेला अनुमती द्या. पुन्हा भेटणार आहोत नवीन कार्यक्रमात छानशा विषयासह. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य रश्मी महामरे यांचं आणि सादर करते रोशन जाधव.

0: आकाशवाणी मुंबई केंद्र ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील. श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
1: भावनेला लपटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होतं. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर.

0: बलसागर भारत हो. वन संवर्धन पर्यावरण संरक्षण ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यातून शाश्वत विकास होतो आणि जैवविविधता राखली जाते.
1: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.

0: आम्ही गप्पाही मारतो,
1: आम्ही मजा मस्तीही करतो.
2: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
3: आपुलकी अहरान
2: प्रत्येक मंगळवारी
0: दुपारी 12 वाजता
1: वनिता मंडळात
2: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
0: आपुलकी या घरात.

आकाशवाणी मुंबई, श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारत जी रामजी कायदा आजपासून देशभरात लागू. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक विधानसभेत सादर. विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची बिनविरोध निवड. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 183.50 रुपये कपात. ज्येष्ठ दिग्दर्शक विजय मेहता यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. आणि राज्यात पावसाचा जोर वाढला. मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरू. रोजगाराची हमी देणारा विकसित भारत जी राम जी अर्थात विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण कायदा 2025 आजपासून देशाच्या ग्रामीण भागात लागू झाला. प्रत्येक आर्थिक वर्षात 125 दिवसांच्या वेतनासह रोजगाराची हमी देणारा हा कायदा ग्रामीण भारताला सक्षम करेल असा विश्वास ग्रामविकास मंत्रालयानं व्यक्त केला आहे. याच्या अंमलबजावणीसाठी यंदाच्या आर्थिक वर्षात 95,692 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विहित मुदतीत काम न मिळाल्यास बेरोजगारी भत्ता देण्याची तरतूद नव्या कायद्यात आहे. हा कायदा जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेणार आहे. पात्र कामगारांना दररोज रोजगार मिळावा हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या समन्वयातून सर्व तयारी पूर्ण केली आहे असं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे. राज्यातल्या महिला शेतकरी आणि शेतात काम करणाऱ्या महिला शेतमजुरांना त्या शेतकरी असल्याचा दाखला देणारं महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक आज विधानसभेत सादर करण्यात आलं. अशा दाखल्यामुळे शेती आणि त्यासंबंधित असणाऱ्या सर्व सुविधा तसंच सेवांचा फायदा या महिला शेतकऱ्यांना मिळू शकणार आहे. यामध्ये कर्जमाफी, शेतीविषयक सवलती, बी बियाणं, खतं, शेतीविषयक कर्ज, पीक विमा आदी सेवांचा समावेश यामध्ये आहे. हे विधेयक कृषीमंत्री दत्ता भरणे यांनी विधानसभेत सादर केलं. पीसीपी एनडीटी कायद्याअंतर्गत आयव्हीएफ सेंटर, सोनोग्राफी सेंटरची तपासणी करण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची घोषणा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेत केली. ठाणे जिल्ह्यात बदलापूरमध्ये झालेल्या स्त्री बीज तस्करी प्रकरणी ते बोलत होते. राज्यातली डॉक्टरांची रिक्त पदे भरण्यासाठी कार्यवाही सुरू असल्याचं ते म्हणाले. राज्यातल्या ठेवीदारांच्या हक्कांचं रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधाचे संरक्षण सुधारणा विधेयक राज्य सरकारनं आज विधानसभेत सादर केलं. फसवणूक करणाऱ्यांच्या संपत्तीचा वर्षभरात लिलाव करून ठेवीदारांचे पैसे जलद परत करणे यामुळे शक्य होईल अशी आशा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधेयक मांडताना व्यक्त केली. राज्य विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची आज एकमतानं निवड झाली. ही नियुक्ती निवडणूक होऊन नाही तर एकमतानं होणं ही या सभागृहाची परंपरा असून ती यंदाही तशीच व्हावी असं सांगून महाविकास आघाडीचे उमेदवार जगन्नाथ अभ्यंकर यांनी आपला अर्ज मागे घ्यावा अशी विनंती संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. त्यानुसार अर्ज मागे घेतल्याची घोषणा अभिजित वंजारी यांनी केली. त्यानंतर आवाजी मतदानानं सचिन अहिर यांची एकमतानं उपसभापतीपदी निवड झाली. पेट्रोलियम कंपन्यांनी आजपासून 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमती 183.50 रुपये कमी केल्या आहेत. त्यामुळे दिल्लीत हा सिलेंडर 2,930 रुपयांना मिळेल. या कपातीमुळे हॉटेल्स, कॅन्टीन तसंच इतर संबंधित व्यवसायांना दिलासा मिळणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सुप्रसिद्ध नाट्य आणि चित्रपट दिग्दर्शक विजया मेहता यांच्या पार्थिवावर आज मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचं काल रात्री त्यांच्या निवासस्थानी निधन झालं. त्या 92 वर्षांच्या होत्या. विजयाबाई या नावानं त्या कलावर्तुळात सुपरिचित होत्या. मराठी प्रायोगिक नाट्य चळवळीचा पाया त्यांनी घातला होता. नाट्य दिग्दर्शनात त्यांनी नवीन जागतिक विचार तसंच नवीन आयाम जोडले. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या बॅरिस्टर, सखाराम बाइंडर, हमीदाबाईची कोठी, महानिर्वाण, पुरुष, हैवदन, वाडा चिरेबंदी इत्यादी नाटकांनी मराठी रंगभूमीवर इतिहास घडवला. रावसाहेब पेस्तनजी यासारख्या चित्रपटांमधून तसंच स्मृतिचित्रे सारख्या मालिकेतून त्यांनी आपला ठसा उमटवला होता. आपल्या दीर्घ कारकिर्दीत त्यांनी अनेक कलाकार घडवले. त्यांच्या या योगदानाबद्दल 1975 सालचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार त्यांना मिळाला होता. तर 1986 साली रावसाहेब या चित्रपटातल्या भूमिकेबद्दल त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. आधुनिक मराठी नाट्यसृष्टीच्या शिलेदार आणि नाट्यक्षेत्रातल्या उत्कृष्टतेप्रती अमिट निष्ठा ठेवणाऱ्या रंगकर्मी आपण गमावले आहेत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. रंगमंच आणि पडद्यावरचा नावाजलेला चेहरा आणि मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ निर्मात्या दिग्दर्शक विजया मेहता यांच्या निधनानं एका पिढीचं प्रतिनिधित्व करणारा एक चेहरा काळाच्या पडद्याआड गेला अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केलं आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनीही दुःख व्यक्त केलं आहे. ज्येष्ठ अभिनेता मोहन आगाशे विजयाबाईंना आदरांजली वाहताना म्हणाले,
1: पूर्ण आयुष्य दरम्यान रंगभूमी करता आणि पुढे इवन रंगभूमी क्रॉस करून नंतर ज्या मीडिया आल्या त्यात त्यांनी रावसाहेब सारखा सिनेमा पण केलेला आहे, एक उत्तम सिरियल पण केलेली आहे. त्यामुळं ऑडिओ व्हिज्युअल या मीडियमचं त्यांना उत्तम भान होतं. ज्यांच्यापासून अनेक लोक शिकलेले आहेत, इवन जब्बार पटेल त्यांना गुरु मानतात, असा एक प्रदीर्घ प्रवास त्यांनी केलेला आहे.
0: राज्यात अनेक ठिकाणी आज पावसानं जोरदार हजेरी लावली. मुंबईतल्या गोरेगाव, जोगेश्वरी, मालाड, बोरीवली आणि मुलुंड या पश्चिम उपनगरांमध्ये तसंच भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला या पूर्व उपनगरांमध्ये आज जोरदार पावसाची नोंद झाली. नवी मुंबई आणि ठाणे येथेही आज जोरदार पाऊस झाला. पावसामुळे नेरूळ, उरण फाटा, कोपरखेरणे, दहिसरगाव, सानपाडा या भागात पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम होऊन जनजीवन विस्कळीत झालं. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर आज सलग तिसऱ्या दिवशी कायम होता. चिपळूण गुहागर मार्गावर अतिपावसामुळे माती रस्त्यावर आली तर लांजा तालुक्यातल्या मुंबई गोवा महामार्गावर वेरळ घाटात दरड कोसळल्याची घटना घडली. पालघर जिल्ह्याला उद्या रेड अलर्ट असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातल्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजही पावसाचा जोर कायम आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 3 ते 5 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. समुद्र खवळलेला असून ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरू आहे. त्यामुळे शहराला पाणी पुरवणाऱ्या 7 तलावात सुमारे 1 अब्ज लिटर इतका पाणीसाठा वाढला आहे. या सर्व तलावात सुमारे 70 लाख लिटर इतकाच पाणीसाठा शिल्लक होता. यंदा पाऊस लांबल्यानं मुंबईकरांसाठी पाणी कपातीचं संकट निर्माण झालं होतं. मात्र या पावसामुळे हे संकट दूर होईल अशी अपेक्षा आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 444 अंकांची वाढ झाली आणि तो 76,923 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 140 अंकांची वाढ नोंदवत 24,006 अंकांवर बंद झाला. ईशान किशन यानं ताज्या आयसीसी क्रिकेटपटू क्रमवारीत आपला सहकारी अभिषेक शर्माला मागे टाकत T20 आंतरराष्ट्रीय फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं आहे. आज जाहीर करण्यात आलेल्या आयसीसीच्या ताज्या क्रमवारीनुसार बेलफेस्ट इथं आयर्लंड विरुद्ध झालेल्या 2 सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेत भारताचा 0-2 असा पराभव झाला असला तरी ईशान किशननं आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम रेटिंग मिळवत अव्वल स्थान गाठलं आहे. अमेरिकेत सुरू असलेल्या फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या राऊंड ऑफ 32 सामन्यात आज रात्री अटलांटा इथं इंग्लंडचा मुकाबला कांगो प्रजासत्ताकाशी होणार आहे. सिएटलमध्ये बेल्जियमचा सामना सेनेगलशी तर कॅलिफोर्नियात सॅन्टाक्लारा इथं यजमान अमेरिकेची लढत बोस्नियाबरोबर होणार आहे. गेल्या 24 तासात बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस पडला तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली. विदर्भ आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस पडला, तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकण, मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य

0: महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारत जी राम जी कायदा आजपासून देशभरात लागू. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक विधानसभेत सादर. विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची बिनविरोध निवड. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 183.50 रुपये कपात. ज्येष्ठ दिग्दर्शक विजया मेहता यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. आणि राज्यात पावसाचा जोर वाढला. मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या ॲपवरील आमचं लाईव्ह स्ट्रीमिंग आपण ऐकत आहात. 7:10 झालेली आहेत.
2: श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधूर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
3: भावनेला लकटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होत. निर्मळ सात्विक असा त्यांचा तो स्वर.
2: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दरवळ सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

श्रोतेहो, महान व्यक्तिमत्व एका दिवसात किंवा रातोरात घडत नसतात. अनेक छोट्या मोठ्या प्रसंगातून ताऊन सुलाखून निघाल्यानंतर आगळ्या जीवन मूल्यांनी ती झळाळून उठतात, तेव्हाच त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. मोहनदास करमचंद गांधींच्या जीवनात असे अनेक कसोटीचे क्षण आले ज्यातून त्यांचं महात्मापण घडत गेलं.

जाणून घेऊया मोहन ते महात्मा हा प्रेरणादायक प्रवास असे होते गांधीजी या यू आर राव लिखित पुस्तकाच्या अभिवाचनातून दर शुक्रवारी सकाळी 10:20 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गांधी

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
0: आणि मी रेवा. आम्ही खूप पाहतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
0: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
0: आपुलकी आधार
1: प्रत्येक मंगळवारी
0: दुपारी 12 वाजता वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर
0: आपुलकी या घरात.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
0: श्रोते हो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवा

0: अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
1: भावनेला लपटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होत. निर्मळ सात्विक असा त्यांचा तो स्वर.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर.

0: संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत. आजचं विधिमंडळ समालोचन. श्रोतेहो, या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत गौरीशंकर घाळे.
1: डॉक्टर्स डेचं औचित्य साधत 1400 डॉक्टरांच्या नियुक्तीचे आदेश जारी. सर्पदंशाला राज्यात नोटिफाईड डिसीज अर्थात अधिसूचित आजार घोषित करण्यासाठी विधी आणि न्याय विभागाला प्रस्ताव पाठवणार. राज्यात सोनोग्राफी तसंच IVF केंद्रातील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी विशेष पथकांकडून राज्यभर तपासणी. ही होती विधानसभेच्या आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. आरोग्य विभागातील मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळानं 5,000 नव्या पदांना मान्यता दिली आहे. या आठवड्यात पदभरतीची प्रक्रिया वेगाने राबवण्यात येईल. तसंच आजच्या डॉक्टर्स दिनी 1400 डॉक्टरांच्या नियुक्तीचे आदेश जारी करण्यात येत आहेत. त्यानंतर आणखी 600 डॉक्टरांची भरती केली जाणार आहे. ही माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सभागृहात दिली. भाजप सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी रुग्णालयातील रिक्त पदांबाबत मांडलेल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. रुग्णालयांच्या बांधकामांबाबत शासनाने प्राधान्यक्रम निश्चित केला असून 50, 70, 75 आणि 90% पूर्ण झालेल्या प्रकल्पांना प्राधान्यानं निधी देण्यात येणार असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. राज्यात सोनोग्राफी तसंच IVF केंद्रांद्वारे होणारे गैरप्रकार तसंच गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याचं उल्लंघन रोखण्यासाठी विशेष पथकं नियुक्त करण्यात आली असून राज्यभर तपासणीची धडक मोहीम राबवण्यात आल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सभागृहात दिली. समाजवादी पार्टीचे सदस्य अबू आझमी यांनी विनापरवाना IVF केंद्रांवरील कारवाईबाबतचा तारांकित प्रश्न मांडला होता. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य हरीश पिंपळे, अजय चौधरी, योगेश सागर आणि राहुल पाटील यांनी उपप्रश्न केले. स्त्रीबीज तस्करी, IVF केंद्रांद्वारे होणारे गैरप्रकार आणि गर्भलिंग निदान प्रतिबंध कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांवर अधिक प्रभावी तसंच कडक कारवाई करता यावी यासाठी मकोका कायद्याच्या तरतुदी लागू करण्यासाठी येत्या हिवाळी अधिवेशनात आवश्यक कायदा करण्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं. राज्यातील सर्व नर्सिंग महाविद्यालयांमध्ये शिस्त, नियमितता आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं प्रमाणित कार्यपद्धती अर्थात SOP लागू केली जाईल अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी भाजप सदस्य प्रवीण दटके यांच्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. राज्यभरातील आपले सेवा केंद्रांमधील ग्रामपंचायत संगणक परिचालकांना दर महिन्याच्या 1 ते 5 तारखेदरम्यान नियमितपणे मानधन अदा केलं जाईल असं आश्वासन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी यासंदर्भातील तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिलं. नागपूर महापालिकेत प्रशासक असताना कचरा उचलण्यासाठी नियुक्त केलेल्या कंत्राटदारांविरोधात झालेल्या चौकशीतून जे समोर आलं असेल त्यानुसार कारवाई करण्याचं आश्वासन नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सभागृहात दिलं. नागपूर महापालिकेतील विकास कामांबाबत काँग्रेस सदस्य नितीन राऊत यांच्या लक्षवेधी सूचनेवरील चर्चेला त्या उत्तर देत होत्या. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतील गैरव्यवहार प्रकरणी 1 जुलै 2024 पासून आतापर्यंत अनेक रुग्णालयांवर कारवाई केल्याची माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सभागृहाला दिली. 1 जुलै 2024 पासून आरोग्य विभागाने गैरव्यवहार करणाऱ्या 19 रुग्णालयांवर कारवाई करून त्यांचे परवाने रद्द केले आहेत. 49 रुग्णालयांचे परवाने निलंबित केले आहेत. 66 रुग्णालयांविरोधात दावे दाखल केले आहेत. 136 रुग्णालयांवर 2,39,00,000 रुपयांची दंड आकारणी केली आहे अशी माहिती आंबेडकर यांनी दिली. सदस्य राहुल आहेर यांच्या लक्षवेधीवरील चर्चेच्या उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. सर्पदंशावर प्रभावी उपाययोजना म्हणून सर्पदंशाला राज्यात नोटिफाईड डिसीज अर्थात अधिसूचित आजार घोषित करण्यासाठी विधी आणि न्याय विभागाला प्रस्ताव पाठवण्यात येईल. तसंच विभागीय सर्पविष बँक म्हणजे वेनम बँक तयार करण्यासाठी हाफकिन, वनविभाग तसंच संबंधित यंत्रणांना घेऊन बैठक घेऊन धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सभागृहात दिली. भाजप सदस्य विक्रम पाचपुते यांनी सर्पदंशाचा तसंच त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंचा

0: आणि सर्पदंशविरोधी लसींमध्ये करावयाच्या सुधारणांचा मुद्दा लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून उपस्थित केला होता. यावेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना आरोग्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्पदंश उपचार लसींचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचंही ते म्हणाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सदस्य जयंत पाटील यांनी हाफकिनला निधीची कमतरता जाणवत असल्याचं, पोलिओ तसंच सर्पदंशविरोधी लसीचं उत्पादन ठप्प असल्याचा मुद्दा मांडला. यासंदर्भात 8 दिवसात बैठक घेऊन निधी उपलब्ध करून देऊ असं आबिटकर म्हणाले. वित्तीय संस्थांमधील ठेवीदारांच्या हितसंबंधांच्या रक्षणाच्या उद्देशानं यासंदर्भातील कायद्यात सुधारणा करण्यास विधानसभेनं मान्यता दिली. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी यासंदर्भातील सुधारणा विधेयक सभागृहात मांडलं. त्यानुसार वित्तीय संस्थांच्या मालमत्ता जप्त करण्यासाठीच्या विशेष न्यायालयांच्या कार्यवाहीत 2 पेक्षा जास्त तहकुबी घेता येणार नाहीत. तसंच अपवादात्मक स्थितीत विशेष बाब म्हणून एका अतिरिक्त तहकुबीची तरतूद या सुधारणेद्वारे करण्यात आली आहे.
1: विधानसभेतील कामकाजाचं समालोचन आपण ऐकत होतात. लेखन केलं होतं गौरीशंकर घाळे यांनी. आता ऐकूया विधान परिषदेतील कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत अनुराग कांबळे.
0: विधान परिषद उपसभापतीपदी सचिन अहिर यांची एकमतानं निवड. पुण्यातील रेडीमिक्स काँक्रीट प्रकल्पांवर प्रदूषण नियंत्रणासाठी कठोर अंमलबजावणी करणार पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची माहिती. नाशिक त्र्यंबकेश्वर व्हीआयपी दर्शनातील गैरप्रकार आणि सुरक्षा रक्षक भाविक वाद प्रकरणाची चौकशी सुरू राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांची माहिती. ठाणे जिल्ह्यातील रेड आणि ऑरेंज झोनमधील उद्योगांबाबत बैठक घेणार पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांची माहिती. ही होती विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाची क्षणचित्र. पुणे शहरातील रेडीमिक्स काँक्रीट प्रकल्पांमुळे मुठा नदीचं प्रदूषण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका इथं बैठक घेऊन नदी पुनर्जीवन प्रकल्प, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प तसंच आरएमसी प्रकल्पांच्या प्रदूषण नियंत्रण उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला आहे. नियमांचं पालन न करणाऱ्या प्रकल्पांवर सातत्यानं कारवाई केली जात असून यापुढेही नियमित बैठका घेऊन परिस्थितीवर लक्ष ठेवलं जाईल असं पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितलं. यासंदर्भात विधान परिषद सदस्य डॉ परिणय फुके यांनी प्रश्न उपस्थित केला होता. पुण्यातील 105 एमआरसी प्रकल्पांपैकी सर्व प्रकल्प बंद करण्यात आलेले नसून केवळ नियमांचं पालन न करणारे, बेकायदेशीरपणे कार्यरत किंवा प्रदूषण नियंत्रणांच्या अटींचं उल्लंघन करणाऱ्या प्रकल्पांवरच कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं एमआरसी प्रकल्पांसाठी नवीन मार्गदर्शक तत्व जारी केली आहेत. त्यानुसार सर्व प्रकल्पांना बंदिस्त व्यवस्था, धूळ नियंत्रणासाठी स्प्रिंकलर, वाहनांच्या टायर धुण्याची व्यवस्था आणि इतर प्रदूषण नियंत्रण उपाययोजना बंधनकारक करण्यात आल्या आहेत. या मार्गदर्शक तत्वांचं पालन न करणाऱ्या प्रकल्पांवर कठोर कारवाई केली जाईल. मुठा नदीच्या प्रदूषणासाठी केवळ आरएमसी प्रकल्प जबाबदार नसून सांडपाणी हेही मोठं कारण असल्याचं नमूद करत त्यांनी सांगितलं की नदी प्रदूषण कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर एसटीपी उभारण्याचं काम सुरू आहे. पाण्याच्या गुणवत्तेचं ऑनलाईन निरीक्षणही करण्यात येत आहे असंही मंत्री मुंडे यांनी नमूद केलं. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपी दर्शनासंदर्भातील गैरप्रकार आणि सुरक्षा रक्षक आणि भाविक यांच्यात झालेल्या वादाच्या दोन्ही प्रकरणांची सखोल चौकशी सुरू असून अहवालानुसार दोषींवर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल अशी माहिती राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी दिली. सदस्य सुनील शिंदे यांनी विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. मंदिरात भाविकांशी सौजन्यपूर्ण आणि सन्मानपूर्वक वर्तन सुनिश्चित करण्यासाठी संबंधित यंत्रणेला आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी मंदिरातील दर्शन व्यवस्था अधिक सुसूत्र करण्यात आली आहे. ऑनलाईन पोर्टलद्वारे दररोज सुमारे 2000 भाविकांना तर ऑफलाईन व्यवस्थेद्वारे सुमारे 7000 भाविकांना दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे अशी माहिती त्यांनी दिली. मंदिर परिसरात शिस्तबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने दर्शन व्यवस्था राबवण्यासोबतच भाविकांना सन्मानाची वागणूक मिळावी यासाठी प्रशासन आवश्यक त्या उपाययोजना करणार असल्याचंही राज्यमंत्री जयस्वाल यांनी स्पष्ट केलं. ठाणे जिल्ह्यात रेड आणि ऑरेंज झोनमधील उद्योगांची संख्या जास्त आहे, त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील रेड आणि ऑरेंज झोनमधील उद्योगांमुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणाच्या प्रश्नांवर लवकरच बैठक घेण्यात येईल असं पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितलं. सदस्य सुनील शिंदे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर त्या बोलत होत्या. मंत्री मुंडे म्हणाल्या की वाढत्या प्रदूषणाच्या तक्रारींची दखल घेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामध्ये मनुष्यबळ वाढवण्याची प्रक्रिया सुरू असून आवश्यकतेनुसार नियमित आणि कंत्राटी पदावर भरती केली जाणार आहे. प्रदूषणाबाबत जनजागृती वाढल्यामुळे तक्रारींमध्ये मोठी वाढ झाली आहे. या तक्रारींवर तातडीने कारवाई करण्यासाठी सध्या उपलब्ध कर्मचारी अपुरे पडत असून एमपीसीबीमध्ये अतिरिक्त

0: मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी कार्यवाही सुरू आहे. स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ यवतमाळ इथून निवडून आलेले सईद खान यांनी बुधवारी परिषदेच्या सदस्यपदाची शपथ घेतली. विधान परिषद सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी सदस्य सईद खान यांना विधान परिषदेच्या सदस्यत्वाची शपथ आपल्या दालनात दिली. विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी निवडणूक प्रश्नोत्तरांच्या तासानंतर सभागृहात घेण्यात आली. या पदासाठी परिषदेचे सदस्य सचिन अहिर आणि जगन्नाथ अभ्यंकर या दोन सदस्यांचे प्रस्ताव प्राप्त झाले होते. संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अभ्यंकर यांचा प्रस्ताव मागे घ्यावा यासाठी विरोधी पक्षांना आग्रह केला. हा आग्रह मान्य करत प्रस्ताव मागे घेण्यास तयार असल्याचं सदस्य अनिल परब यांनी जाहीर केलं. तर अभ्यंकर यांच्या प्रस्तावाला अनुमोदक असलेले अभिजित वंजारी यांनीही हा प्रस्ताव मागे घेत असल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे उपसभापती पदासाठी सचिन अहिर यांचे तीन प्रस्ताव असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर सभापती राम शिंदे यांनी उपसभापती पदाच्या निवडीचा प्रस्ताव मताला टाकला. त्याला सर्व सदस्यांनी एकमतानं पाठिंबा दिला. त्यानंतर सभापती राम शिंदे यांनी सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड झाल्याचं जाहीर केलं. अहिर यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व पक्षांनी सभागृहाच्या उच्च परंपरांचा मान राखत एकमतानं ही निवड करण्याचा निर्णय घेतला. यामुळे संसदीय लोकशाही अधिक बळकट झाली असून सभागृहाच्या सुदृढ परंपरा जपण्याची सामूहिक भावना अधोरेखित झाली आहे. उपसभापतीपदी सचिन अहिर यांच्या झालेल्या निवडीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं अभिनंदन करत त्यांच्या प्रदीर्घ राजकीय अनुभव, संतुलित दृष्टिकोन आणि सर्वसमावेशक नेतृत्वाचा सभागृहाच्या कामकाजाला निश्चितच लाभ होईल असा विश्वास व्यक्त केला. सरसभापती राम शिंदे यांनी उपसभापतीपद हे केवळ सन्मानाचं नसून अत्यंत जबाबदारीचं पद असल्याचं सांगून ते सभागृहाचं कामकाज निष्पक्षपणे, संयमाने आणि संसदीय नियमांचं पालन करून चालवतील, सभागृहातील सर्व सदस्यांना समान न्याय देत लोकशाही मूल्य आणि संसदीय परंपरा अधिक समृद्ध करण्याचं कार्य उपसभापती सचिन अहिर करतील असा विश्वास व्यक्त केला. सर्वसामान्य जनता, कष्टकरी, कामगार आणि महाराष्ट्राच्या मातीशी असलेली माझी बांधिलकी कालही होती, आजही आहे आणि उद्याही कायम राहील. उपसभापती म्हणून पक्षभेद न करता प्रत्येक सदस्याला समान न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीन अशी ग्वाही विधान परिषदेचे नवनिर्वाचित उपसभापती सचिन अहिर यांनी दिली.
1: विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन आपण ऐकत होतात. लेखक होते अनुराग कांबळे. आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होतात.

मंडळी नमस्कार. आजच्या माझा आवार माझा शिवार ह्या कार्यक्रमात मी दिनेश अडावतकर आपलं स्वागत करतो. श्रोते, आज बुधवार भारतीय सौरदिनांक 10 आषाढ शके 1948 दिनांक 1 जुलै 2026. मंडळी, आजच्या कार्यक्रमात जाणून घेऊया हवामानाचा अंदाज. ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात येत्या 48 तासांमध्ये आकाश ढगाळलेलं असेल. बहुतेक सर्व ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आणि श्रोतेव, आजच्या कार्यक्रमात हॅलो शंका समाधान विषय आहे कोकणातील फळझाड लागवड, आणि मार्गदर्शन करणार आहे डॉक्टर राजेश मांजरेकर. सूत्र

0: संचालन सुवर्णा कुलकर्णी यांनी केलेलं आहे. सादर करते रोशन जाधव. ऐकूया तर कोकणातील फळझाड लागवड या विषयावरील हॅलो शंका समाधान.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, हॅलो शंका समाधान कार्यक्रमात मी सुवर्णा कुलकर्णी आपलं स्वागत करते. मंडळी, आज आपण कोकणातील फळझाड लागवड याविषयी बोलणार आहोत आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे कृषी विज्ञान केंद्र किल्ला रोहा जिल्हा रायगड येथील विषय विशेषज्ञ डॉक्टर राजेश मांजरेकर सरांना. सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: सर आता आपण बघतो की कोकणात प्रामुख्यानं बरेच फळझाडांची लागवड ही केली जात असते. आंबा, काजू, फणस, कोकम हे सगळे आहेच, तर यांची लागवड मोठ्या प्रमाणात होत असते आणि आताचा हा जो खरीपचा हंगाम आहे तर या हंगामात साधारण ही लागवड मोठ्या प्रमाणात होत असते. तर ही जी फळझाडांची लागवड आहे म्हणजे आता सध्याची स्थिती कशी आहे त्याची काय सांगाल तुम्ही?
2: हा जो आपल्याकडे आता पावसाळ्यामध्ये फळझाडांची जी लागवड केली जाते तत्पूर्वी आपल्याला ज्या ठिकाणी लागवड करायची आहे तर त्या ठिकाणी आपल्याला जागेची परिस्थिती
1: बरोबर
2: त्याचबरोबर आपल्याकडचं हवामान ह्या गोष्टींचा विचार करून आपल्याला लागवड करणं गरजेचं आहे. आता आपण जे परिस्थिती बघितली तर ह्या वर्षी पाऊस हा उशिराने सुरू झालेला आहे आणि काही ठिकाणी पडत आहे तर काही ठिकाणी मध्येच खंड पडलेला आहे. तर फळबाग लागवड करण्यासाठी पावसाळ्याच्या नंतरची ही जी स्थिती आहे ही योग्य आहे.
1: बरं,
2: परंतु कसं आहे ज्या ठिकाणी पावसाचं प्रमाण अजून पुरेसं पडलेलं नाही त्या ठिकाणी थोडीशी वाट बघितली तरी सुद्धा चालू शकतं.
1: अच्छा.
2: परंतु तत्पूर्वी आपल्याला त्याची तयारी जी आहे ही एप्रिल मे महिन्यापासून करणं गरजेचं आहे. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला संभाव्य फळबाग लागवड करायची आहे आपल्याला त्या ठिकाणी जागेची साफसफाई असेल किंवा फळझाडांच्या लागवडीसाठी खड्डे खणणे असतील त्यांच्यातले लागवडीचं अंतर लक्षात ठेवून ते खड्डे खणून ठेवणं ह्या सगळ्या ज्या बाबी ज्या आहेत ह्या आपल्याला फार पूर्वी म्हणजे एप्रिल मे महिन्यामध्ये करणं गरजेचं आहे.
1: याविषयी सर आपण बोलूया कार्यक्रमातला पहिला फोन घेऊ.
3: नमस्कार.
1: नमस्कार, हॅलो शंका समाधान.
3: माझं नाव आशिष नरेश समर्थ आहे. मी वाडा तालुका मी एक शेतकरी आहे. मला या आपल्या भागामध्ये फळझाडांची लागवडची आहे, परंतु त्यांची लागवड करताना खड्डा नेमका किती खोदावा, म्हणजे आंब्यांची लागवड करायची असेल आणि त्याच्यामध्ये खत कसं टाकावेत, कुठली कुठली टाकावी जेणेकरून झाड चांगलं मजबूत होईल आणि त्याच्या मुळांना कीड धरणार नाही, या व्यवस्थापनाविषयी मला माहिती मिळावी.
1: डॉक्टर राजेश मांजरेकर उपस्थित आहेत, ते उत्तर देतील.
2: नमस्कार. आपण चांगला प्रश्न विचारला. आंब्याच्या लागवडीसाठी आपल्याला ज्या वेळेला आपण खड्डा करत असतो तर साधारणपणे हे खड्डे जे आहेत हे लागवडीपूर्वी 1 ते 1.5-2 महिने अगोदर करणं गरजेचं आहे. आता आंब्याचं आपल्याला जर पारंपरिक लागवड करायची असेल तर 10 मीटर बाय 10 मीटर अंतरावर लागवड करणं गरजेचं आहे आणि आपल्याला घन लागवडीकडे वळायचं असेल तर 5 बाय 5 मीटर अंतरावरती झाडांची लागवड करणं गरजेचं आहे. आता आंब्यासाठी जो खड्डा आपल्याला जो खोदायचा आहे त्याचं जे आकारमान जे आहे ते साधारणपणे 1 घनमीटर आकाराचा खड्डा आपल्याला त्या ठिकाणी खणणं गरजेचं आहे. म्हणजेच 1 मीटर लांब, 1 मीटर रुंद आणि 1 मीटर खोल असा तो खड्डा आपल्याला एप्रिल महिन्यामध्ये खणणं गरजेचं आहे. हा खड्डा खणल्यानंतर एक साधारणपणे 15 ते 20 दिवस उन्हामध्ये चांगला तापू द्यायचा आहे आणि तो तापल्यानंतर मग त्याच्यामध्ये काय करायचं आहे, 2 घमेली शेणखत किंवा कंपोस्ट, 1.5 ते 2 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि मातीने तो खड्डा भरून घ्यायचा आहे आणि ह्या भरलेल्या खड्ड्यामध्ये 1-2 पाऊस पडून गेल्यानंतर मग आपल्याला त्या ठिकाणी तुमचा जी काय जात हवी असेल आंब्याची त्या इच्छित जातीचं कलम त्या ठिकाणी त्या भरलेल्या खड्ड्यामध्ये आपल्याला लावायचं आहे. तर ह्या पद्धतीने आपल्याला खड्डा खणणं हे गरजेचं आहे. त्याचबरोबर खड्डा ज्या वेळेला आपण मातीने भरत असतो तापल्यानंतर त्यामध्ये आपण साधारणपणे 100 ग्रॅम 1.5% क्लोरोपायरीफॉसची पावडर जी आहे ही वाळवीच्या प्रतिबंधासाठी आपण जर टाकली तर त्याच्यामुळं कलमांना वाळवीचा सुद्धा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होणार नाही. तर ही काळजी आपल्याला खड्डा भरताना आपल्याला घेणं गरजेचं आहे आणि आपण सुरुवातीला खतं टाकलेली असल्यामुळं शेणखत किंवा सिंगल सुपर फॉस्फेट तर पहिल्या वर्षी काय आंब्याच्या झाडाला खतं टाकण्याची तेवढी काही गरज नसते, मात्र त्याच्यानंतर मग पुढच्या वर्षापासून आपल्याला मग 1 वर्ष झाल्यानंतर मग त्याला थोडं थोडं खत हे आपल्याला त्या ठिकाणी द्यावं लागतं. ते सुद्धा साधारणपणे समजा जर सुपलासारखं खत देत असाल तर एक साधारणपणे 300 ते 400 ग्रॅम खत त्या ठिकाणी जर दिलं तरी सुद्धा ते पुरेसे ठरू शकतं.
3: झाड लावल्यानंतर साधारणतः तिथे पाणी साचू नये म्हणून काय करता येईल?
2: पाणी त्या ठिकाणी साचू नये म्हणून काय करायचं, आपल्याला खड्ड्याच्या वरती आपण माती जी असते ती झाडाच्या बुंद्यावरती त्या ठिकाणी ओढून घ्यायची आहे, जेणेकरून त्या ठिकाणी पाणी साचणार नाही. समजा जर पाणथळ जमीन असेल तर अशा ठिकाणी आपल्याला शक्यतो फळझाडांची लागवड

0: ही पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या जमिनीतच करणं गरजेचं आहे. समजा जर पाणथळ जमीन असेल किंवा जरासं पाणी साचत असेल पावसाच्या हंगामात, त्या ठिकाणी जरासा मातीचा उंचवटा करायचा आहे आणि त्याच्यावरती झाड लावायचं आहे. तर ह्या पद्धतीची जराशी आपण काळजी घेतली तर त्या ठिकाणचं पाणीचा आपल्याला जो प्रश्न जो आहे तो सोडवता येऊ शकतो.
1: नक्कीच. धन्यवाद समर्थ आपल्या सहभागाबद्दल. सर, आपण बोलत होतो की फळझाडांची जी लागवड आहे, तर आता आंब्याबद्दल आपण बोललो, परंतु प्रामुख्यानं कोकणातलं फळझाड जे आहे तर ते काजू जे आहे, तर या काजूची लागवड जी आहे तर ही साधारण कशा प्रकारे केली जाते?
0: या पद्धतीने आंब्याची आपण लागवड केली तर आंबा काजू ही कोकणातले कोरडवाहू फळ पिकं समजली जातात, म्हणजे पावसाच्या पाण्यावर येणारी पिकं समजली जातात. मात्र झाडाच्या आकारमानानुसार त्यांच्या लागवडीचं अंतर हे विभिन्न आहे, वेगवेगळ्या प्रकारचं आहे. आंब्याला ज्या पद्धतीने आपण 10x10 मीटर अंतरावरती लागवड करतो, तर काजूची लागवड ही साधारणपणे 7x7 मीटर किंवा 8x8 मीटर अंतरावरती केली जाते.
1: सर, कार्यक्रमातला पुढचा फोन घेऊया. नमस्कार, हॅलो शंका समाधान.
2: नमस्कार मॅडम.
1: हा बोला.
2: मी अनिल मोरेश्वर पाटील, राहणार वाणगाव, तालुका डहाणू, जिल्हा पालघर. आमच्या इथे कसं आहे, चिकूची बागा जास्त आहे. चिकूला जो प्रॉब्लेम येतो फायटोथोरा आणि फळमाशीचा प्रॉब्लेम भरपूर येतो.
1: बरं बरं.
2: आणि एक दुसरा प्रश्न आहे, आंबा हा पण आमच्या इकडे होतो. आंबा आमच्याकडे टायमाला ना फळमाशीचा प्रॉब्लेम आहे, तो भरपूर होतो, कंट्रोल होत नाही तो कॅप लावून सुद्धा.
1: डॉक्टर राजेश मांजरेकर उपस्थित आहे, ते उत्तर देतील.
0: चिकूच्या झाडामध्ये फायटोप्थोरा आणि फळमाशीचा जो प्रॉब्लेम होतो, तर फायटोप्थोरा हा बुरशीजन्य रोग आहे आणि त्या ठिकाणी बागा ज्या आहेत त्यांना व्यवस्थित, ज्या ठिकाणी बागांना सूर्यप्रकाश मिळत नाही किंवा पाण्याचा चांगला निचरा होत नाही, त्या ठिकाणी हा फायटोप्थोराचा त्रास हा संभवतो. तर त्यासाठी आपल्या बागेची जी आहे ती योग्य पद्धतीने छाटणी करून सूर्यप्रकाशाचं नियोजन त्या ठिकाणी योग्य पद्धतीने होईल हे पाहणं गरजेचं आहे. त्याचबरोबर बागेमध्ये पाणी साठणार नाही याची सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे. आणि एक प्रभावी नियंत्रण म्हणून 0.1% कार्बेंडेजियमची फवारणी समजा जर आपण बागेमध्ये घेतली तर फायटोप्थोरा बुरशीवरती आपल्याला काहीशा प्रमाणात नियंत्रण हे करता येऊ शकेल. दुसरा आपण जो प्रश्न विचारला होता तो फळमाशीविषयीचा होता. तर फळमाशीविषयी विद्यापीठाने रक्षक सापळा, तर त्या रक्षक सापळ्याचा हेक्टरी आपण समजा जर 4 रक्षक सापळे बागेमध्ये लावलेत तर त्या ठिकाणी आपल्याला फळमाशीचं सुद्धा नियंत्रण हे बऱ्यापैकी करता येऊ शकेल. मात्र फळमाशीने पोखरलेली जी किंवा खाल्लेली जी किंवा गळून पडलेली फळं जी असतील चिकूची, ती बागेतून आपण नित्यनियमाने साफ केली पाहिजेत, म्हणजे बागेमध्ये तशीच पडून न ठेवली पाहिजेत. कारण की फळमाशीचा जीवनक्रम जो आहे हा जमिनीतून किंवा मातीतून सुरू होतो आणि त्याच्यासाठी नियंत्रण जे आहे ते प्रभावीरित्या जर करायचं असेल तर सापळे त्या ठिकाणी लावणं हे गरजेचं आहे. आणि आंब्यामध्ये सुद्धा फळमाशीसाठी सापळे लावणं हे गरजेचं आहे. आणि शक्यतो कसं आहे, ह्या फळमाशी जे आहे ठराविक हंगामामध्ये त्याचं जास्त म्हणजे उपद्रव जाणवतो, तर त्या फळं जी आहेत ही लवकरात लवकर काढली घेणं हे गरजेचं आहे. कधी कधी काय करतो की आंब्याच्या झाडावर जास्त ओव्हर मॅच्युरिटीसाठी फळं जी आहेत ही काढायला आपण उशीर करतो आणि त्याच्यामुळे त्याचा प्रादुर्भाव हा वाढायला लागतो, तर त्याच्यासाठी ती काळजी घेणं गरजेचं आहे. साधारणपणे ऑक्टोबर महिन्यापासून त्या ठिकाणी जर आपण सापळे लावायचं सुरुवात केलं फळमाशीपासून नियंत्रण हे निश्चितपणे मिळू शकतं.
1: धन्यवाद पाटील आपल्या सहभागाबद्दल.
2: आभार.
1: सर, आपण बोलत होतो की काजूची जी लागवड आहे तर ही
0: काजूच्या बाबतीत सांगायचं झालं तर काजूची लागवड ही साधारणपणे 7x7 मीटर अंतरावरती किंवा 8x8 मीटर अंतरावरती केली जाते. आता काजूसाठी लागवड करताना आपल्याला जे खड्डे जे घ्यायचे आहेत हे साधारणपणे 2 फूट लांब, रुंद आणि खोल या आकारमानाचे खड्डे त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचे आहे. आणि त्या खड्ड्यामध्ये सुरुवातीला 1 गमेले शेणखत टाकायचं आहे, त्याबरोबर 1 किलो सिंगल सुपर फॉस्फेट टाकायचं आहे आणि 50 ग्रॅम आपण मुंग्यांची फॉलिडॉल पावडर मिळते ती त्या खड्ड्यामध्ये टाकून ते खड्डे जे आहेत हे पावसाळ्यापूर्वी भरून घ्यायचे आहेत. आणि पावसाळा सुरू झाल्यानंतर मग आपल्याला इच्छित जातीचं चांगलं काजूचं वेंगुर्ला 4 असेल, वेंगुर्ला 7 असेल, वेंगुर्ला 8 असेल, अशा चांगल्या जातीवंत कलम त्या ठिकाणी लावणं हे गरजेचं आहे.
1: बरोबर. आणि सर, आता जेव्हा आपण लागवड करतो परंतु या झाडांची निगा घेणं सुद्धा खूप गरजेचं असतं, तर या बाबतीत काय सांगाल तुम्ही?
0: निश्चितच. आता आपण जी फळझाडांची लागवड करतो तर ती साधारणपणे 1 ते 2 वर्षाची कलमांची आपण लागवड करण्याला प्राधान्य देत असतो. ही लागवड केल्यानंतर त्याची निगा राखणं हे सुद्धा अतिशय महत्वाचं आहे.
1: नमस्कार, हॅलो शंका समाधान.
3: मी दिगंबर गोविंदराव सांगळे, पारडी, तालुका औंढा, जिल्हा हिंगोलीतून बोलतो सर. आमच्या बागात जांभळीचे सुधारित वाण कुठं भेटेल?
1: बर, डॉक्टर राजेश मांजरेकर आपल्या प्रश्नाचं उत्तर देतील.
0: नमस्कार शेतकरी मित्र हो, पण जो प्रश्न विचारलात की आपल्याकडे जांभळाचं वाण नाहीये, जांभळाचं दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठाने

0: जांभळाचं सुधारित वाण प्रसारित केलेलं आहे लागवडीसाठी कोकण बहाडोली नावाने. तर ही कोकण बहाडोलीची कलमं आपल्याला दापोली विद्यापीठात सुद्धा मिळू शकतील किंवा आपल्याकडे ज्या शासकीय नर्सऱ्या ज्या आहेत आपल्या म्हणजे कोकण विभागात
1: परभणी विद्यापीठात मिळेल का?
0: हा मिळू शकेल. म्हणजे आता कसं माहितीये का की त्या ठिकाणी जर त्यांच्याकडे मातृवृक्षाची त्यांनी लागवड केलेली असेल आणि ते त्याचे कलम बांधत असतील तर ते तुम्हाला परभणी या ठिकाणी सुद्धा मिळू शकेल, नाहीतर मग तुम्हाला दापोली इथून कृषी विद्यापीठातून ते मिळू शकेल. कसं असतं की ही कलम जी असतात ही जशी शासकीय रोपवाटिकेत असतात त्याचबरोबर खाजगी रोपवाटिकेत सुद्धा ती विक्रीसाठी उपलब्ध असतात. तुम्हाला त्या पद्धतीने जे कुठलं ठिकाण जवळ पडेल तुमच्या हिंगोलीतून तर त्या पद्धतीने तुम्हाला ते संपर्क साधून त्या ठिकाणी आपली मागणी नोंदवावी लागेल.
2: धन्यवाद आपल्या सहभागाबद्दल. सर आपण बोलत होतो की झाडांची जी निगा आहे.
0: बरोबर, फळझाडांची आपण लागवड केल्यानंतरचा प्रश्न उरतो तो म्हणजे निगा काय घ्यायची याचा. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की ज्या वेळेला आपण लागवड करतो ते लागवड करताना कलम किंवा रोप लावत असतो घेतलेला असेल खड्डा तर तो अतिशय जास्त खोलवर जाणार नाही याची सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे. निदान कलमाचा जोड जो आहे हा मातीच्या वरती राहील याची नेहमी आपण काळजी घेणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कधी कधी काय असतं की कलमाच्या जोडावरती प्लास्टिकची पट्टी बांधलेली असते तर ती प्लास्टिकची पट्टी जी आहे ती समजा जर बांधलेली असेल तर ती सोडणं गरजेचं आहे. तिसरं आपल्याला काळजी घ्यायची आहे की कलमांचं वारापासून रक्षण करण्यासाठी त्या ठिकाणी एखादी काठी किंवा त्या ठिकाणी आधारासाठी एखादं बांबूच्या एखादी पट्टी म्हणा ह्या पद्धतीने त्या ठिकाणी आपली ठेवून त्याला कलम जे आहे
2: म्हणजे जेणेकरून ते
0: कोलमडणार नाही ह्याच्यासाठी आपल्याला ते सैलसर बांधून घ्यायचं.
2: बरोबर.
0: त्याच्यानंतर महत्वाचं आणखी हे आहे पण लागवड करतो पण कोकणासारख्या ठिकाणी काय होतं भटकी जनावर असतात किंवा रानटी प्राणी असतात तर ते लावलेल्या झाडांचं नुकसान करतात.
2: बरोबर.
0: मग त्याच्यासाठी आपल्या लागवडीचं जर क्षेत्र असेल तर त्याला कंपाऊंड असणं किंवा कुंपण असणं गरजेचं आहे. ते शक्य नसेल तर मग प्रत्येक झाडाला आपल्याला त्या ठिकाणी काटेरी झुडपांचं कुंपण करणं आवश्यक आहे. तर ही काळजी आपल्याला घ्यायची आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी आपल्याला समजा पावसाळ्यानंतर त्या कलमाला योग्य पद्धतीने पाणी सुद्धा जे आहे ते 4 दिवसांनी किंवा 8 दिवसांनी पाण्याच्या पाळ्या सुद्धा तिनं हे तेवढं
2: आवश्यक आहे. बरोबर आहे. सर आता कोकणातलं अजून एक म्हणजे कोकम आहे तर कोकमची साधारण लागवड अशाच पद्धतीने केली जाते का?
0: हा, कोकमाच्या बाबतीत सांगायचं झालं तर विद्यापीठाने कोकमाच्या 2 जाती प्रसारित केलेल्या आहेत. एक म्हणजे कोकण अमृता म्हणून एक आहे आणि एक कोकण हातीस म्हणून आहे.
2: बर,
0: हे दोन्ही जाती ज्या आहेत त्या अतिशय लागवडीसाठी चांगल्या आहेत. मात्र कोकमाचे काय झाडाची जी वाढ जी आहे ती अतिशय सावकाश होत असते. त्याच्यामुळे ती कोकमाची लागवड करताना शेतकरी मित्रांनी लागवडीचं अंतर जे आहे हे 6 बाय 6 मीटर अंतर राखणं गरजेचं आहे. लागवडीसाठी खड्डे जे आहेत हे साधारणपणे 1.5 ते 2 फूट आकारमानाचा खड्डा आपण खणून त्याच्यामध्ये कोकमाचा कलम किंवा जर रोप असेल तर ते लावणं गरजेचं आहे. कोकमामध्ये आपण बघितलं तर काही झाडं जी असतात स्थानिक जातींची लागवड केली तर नर मादी असं असण्याचा संभव असतो. तर त्या दृष्टीने समजा जर नर झाडांचं प्रमाण जे असेल ते बागेमध्ये जे जास्त नरांचं प्रमाण असेल तर त्या ठिकाणी कोकमाची फळ मिळू शकत नाहीत. मग त्याच्यासाठी आपल्याला नर झाडांचं प्रमाण जे आहे ते बागेमधलं 10% ठेवणं गरजेचं आहे की त्याच्यामुळे परागीभवन होऊन मादी जे झाड असतील तर त्याच्यापासून फळही मिळू शकतील. तर ती काळजी आपल्याला घ्यायची आहे. आणि समजा कलम लावलं तर काय त्याच्यामध्ये नर मादी असण्याचा संभव नसतो त्याच्यामुळे तेवढी लागवड केली तरी ते चालू शकतं.
2: आणि सर कोकमासाठी खास अशी निगा राखावी लागते का?
0: कोकमासाठी खास अशी निगा नाही जी आपण मगाशी जी चर्चा
2: नेहमीप्रमाणे आहे
0: त्या पद्धतीने फक्त काय की कलमाच्या जोड जो असतो त्याच्या खालची येणारी फूड जी असते ती वारंवार काढून टाकायची. अन्यथा मग काय होतं वरचं जे शेंडाकडचं जे कलमाचा भाग जो असतो तो मग नीट वाढत नाही तर त्याच्यासाठी कलमाच्या जोडाखाली येणारी फूड जी आहे ही सगळ्याच झाडांची वेळोवेळी काढायला
2: पाहिजे. बरोबर आहे. सर आता फणस जो आहे तर ही फणसाची सुद्धा लागवड ही प्रामुख्याने कोकणात मोठ्या प्रमाणावर होते तर यासाठी म्हणजे जाती कुठल्या आणि जमीन कशी लागते याला? सर याविषयी बोलूया, एक फोन घेऊया. नमस्कार. हॅलो शंका समाधान.
3: नमस्कार, मी राजेश पोयवणकर बोलतोय.
0: नमस्कार.
3: इंदापूर रायगड डिस्ट्रिक्ट.
0: बोला.
3: सर कोकणामध्ये जास्त करून आंबा लागवड जी केली जाते तर त्याला कोणत्या प्रकारचं वाण जास्त लागवडीसाठी वापरावं?
0: चांगला प्रश्न विचारला. कोकणातील आपण जर आंब्याची लागवड बघितली तर साधारणपणे हापूस हा वाण जो आहे हा आपल्याकडे कोकणामध्ये लवकर तयार होतो त्याच्यामुळे जास्तीत जास्त हापूस वाणाच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना सांगत असतो किंवा शिफारस करत असतो. आणि दुसरं जे वाण जे आहे केशरी हे वाण सुद्धा लावता येऊ शकतो कोकणामध्ये ते चांगलं होतं. मात्र जरा ती फळ जे तयार व्हायला जरा उशीर होतो. हापूसपेक्षा साधारणपणे 15 ते 20 दिवस

0: लेट असतो. त्याच्यामुळे हे दोन वाहन अतिशय चांगले आहेत. इतर समजा जर काय उद्देश असतील, उदाहरणार्थ लोणच्यासाठी समजा जर हवं असेल तर कोकण रुची हा सुद्धा वाहन विद्यापीठाने शिफारस केलेला आहे, तो सुद्धा आपण लागवडीसाठी वापरला तरी तो चालू शकतो. शक्यतो आपल्याकडे बागेमध्ये जे आहेत हापूसची लागवड करताना किंवा केशर आंब्याची लागवड करताना 100% एकाच वाहनाची लागवड न करता 10-15% झाडं जी आहेत ही इतर वाहनांचीच आपण लागवड केलीत तर झाडांमधलं परागीभवन व्हायला मदत होते आणि त्याच्यामुळे फळदारणा वाढते. तर हा विचार सुद्धा शेतकऱ्यांनी करणं गरजेचं आहे.
1: तर आता जो ट्रेंड चालू आहे अल्ट्रा हाय डेन्सिटी प्रोजेक्ट, अति घन लागवड, आंबा लागवड, तर आपल्या कोकण भागामध्ये अति घन लागवड सक्सेस होईल का आणि केली तर चालते का?
0: तर ते अति घन लागवडीची अजून विद्यापीठामार्फत शिफारस करण्यात आलेली नाही आहे, मात्र घन लागवडीची शिफारस करण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये 5x5 meter अंतरावरती आपण लागवडीची विद्यापीठाने शिफारस केलेली आहे. मात्र ज्या वेळेला आपण घन लागवडीकडे वळतो त्यावेळेला शेतकऱ्यांनी त्याबरोबर त्याचे जे इतर पैलू आहेत, उदाहरणार्थ नियमितपणे आंबा झाडांची छाटणी करणं त्या ठिकाणी आवश्यक राहणार आहे, त्याचबरोबर वेळेच औषधी उपाययोजना करणं गरजेचं आहे, खतांचं त्याला मात्रा देणं गरजेचं आहे. तर ह्या सगळ्याच्या बाबीचा अभ्यास केला किंवा विचार केला घन लागवडीपर्यंत पण जाऊ शकतो. अतिघन लागवडीकडे आपल्याकडे अजून त्या पद्धतीने बागा किंवा आपल्याकडचं क्लायमेट जे आहे ते त्याला सूट होईल की नाही याच्याविषयी तर अजून संशोधन चालू आहे. कारण की अतिघन लागवडीमध्ये अतिशय म्हणजे आपण म्हणतो 2x2 feet किंवा ह्या अंतरावरती लागवडीची आपल्याकडे अजून तशी विद्यापीठामार्फत शिफारस आलेली नाहीये.
1: धन्यवाद.
2: धन्यवाद कोळवणकर आपल्या सहभागाबद्दल. सर आपण बोलत होतो की फणसाची जी लागवड आहे तर यासाठी जमीन आणि एकंदरीत हवामान हे कसं लागतं?
0: फणसाची लागवड करायचं झालं तर फणसाचा आपल्याकडे कोकणामध्ये चांगल्या पद्धतीने फणस येत असतो. जवळपास आपल्याकडे सगळेच जी फळझाडं आहेत तर त्यांचा विचार केला तर जमीन जी आहे ती सर्वसाधारणपणे पाण्याचा निचरा होणारी हलक्या प्रतीची जमीन जी आहे, वर्कस स्वरूपाची, ही फळझाडांना मानवते. आणि आपल्याकडचं हवामान जे आहे ते दमट आणि कोल्ड हवामान किंवा उष्ण हवामान ह्या प्रकारचं आहे. तर अशा प्रकारच्या हवामानामध्ये ही सगळी फळझाडं जे आहेत, आंबा, काजू, फणस, जांभूळ, कोकम, ही अतिशय चांगल्या प्रकारे येतात. आता या फणसामध्ये विद्यापीठाने कोकण प्रॉलिफिक नावाची जात प्रसारित केलेली आहे आणि ही जातीचे फणस जे आहेत की हे चांगल्या पद्धतीने आपल्याला म्हणजे लागवड केल्यानंतर एक साधारणपणे 4-5 वर्षांमध्ये आपल्याला फणसाचं उत्पादन मिळायला सुरुवात होत आणि अतिशय चांगलं फळ आहे, म्हणजे आकारमान सुद्धा चांगलं आहे. त्याशिवाय आपण घेतलं तर फणसामध्ये आपल्याकडे 2 प्रकार मानले जातात, एक कापा फणस आणि बरका फणस. आता बरका फणस जो आहे हा कोवळा असताना भाजीसाठी सुद्धा वापरला जातो, कापा फणस जो आहे तो खाण्यासाठी खुसखुशीत आणि खूप चांगला लागतो. मग शेतकऱ्यांनी त्याची आवड बघून ह्याच्यामध्ये लागवड करायला हरकत नाही. आता फणसाचं जर लागवड करायची झाली तर त्याच्या लागवडीचं अंतर हे 10x10 meter या अंतरावरती लागवड करणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी एप्रिल मे महिन्यामध्ये खड्डे खणून त्या ठिकाणी मग इच्छित जातीचं कलम जे आहे ते पावसाळ्यानंतर आपण
2: लावू शकतो. बरोबर. आता सर कोकणातलं अजून एक म्हणजे आपण त्याला रानमेवा म्हणतो तर जांभूळ जे आहे आणि याच्या जोडीने जे करवंद येतं तर या दोन्हींची कशी आपण लागवड करू शकतो?
0: जांभळाचा जर आपण विचार केला तर कोकणामध्ये जांभूळ सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने येतं आणि आज आपण जर बघितलं तर बाजारभाव बघितला तर ज्या पद्धतीने आंब्यापासून शेतकऱ्यांना उत्पन्न मिळतं तसंच हे रानटी झाडं जे आहेत, फणस असेल, जांभूळ असेल, त्याच्यापासून सुद्धा शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचं उत्पन्न हल्ली मिळायला लागलेलं आहे. आज सुद्धा आपण जर बाजारात बघितलं तर साधारणपणे 200 रुपये किलोने जांभूळ हे हमखास विक्री चांगल्या पद्धतीने केली जाऊ शकते. तर हे जांभूळ हे आहे की जांभळाचं आपण बघितलं तर पूर्वी फारसे जाती उपलब्ध नव्हत्या, परंतु विद्यापीठाने कोकण भाडोली नावाची जात जी प्रसारित केलेली आहे तर त्याच्यामध्ये जांभळाचा आकार जो आहे तो अतिशय मोठा आहे, फळधारणा सुद्धा चांगल्या पद्धतीने होते आणि अशा भरपूरशा यशोगाथा आहेत की काही शेतकऱ्यांनी जांभळाची आपल्याकडून कलम नेऊन बाहेरच्या राज्यांमध्ये त्याची मोठ्या प्रमाणात लागवड केल्याने जांभळाचं उत्पादन सुरू झालेलं आहे. तर त्याच्यामुळं हे जे जांभूळ जे आहे हे सुद्धा आपल्या लागवडीसाठी शेतकऱ्यांनी जरूर विचार करावा आणि त्याची लागवड करताना साधारणपणे त्याच्या लागवडीचं अंतर जे आहे ते 10x10 meter अंतरावरती त्याची लागवड करणं गरजेचं आहे. म्हणजे हेक्टरी आपली 100 झाडं एका हेक्टर मध्ये बसू शकतात. आणि लागवडीच्यासाठी दुसरं महत्त्वाचं म्हणजे जांभळाची लागवड करताना खड्डे जे आहेत हे साधारणपणे 3 फुटाच्या आकारमानाचे लांब, रुंद आणि खोलीचे खड्डे हे जे आहेत हे एप्रिल मे महिन्यात खणायचे आहेत. आणि त्या खड्ड्यांमध्ये आपल्याला सुरुवातीला 2 घमेली शेणखत किंवा कंपोस्ट, 1.5 kilo single superphosphate आणि 100 ग्रॅम फॉलिडॉल पावडर मुंग्या किंवा वाळवीचा त्रास होऊ नये या पद्धतीने टाकून खड्डे भरून घ्यायचे.

0: त्याच्यात आणि पावसाळ्यानंतर त्या ठिकाणी जांभळाची जी कोकण बहाडोली असेल तर त्याची कलम त्या ठिकाणी लावणं गरजेचं आहे. त्याचबरोबर करवंदासारखं जर पीक असेल तर करवंदाचं पीक जे आहे हे शेतकरी शक्यतो कुंपणाला लावणं पसंत करतात, कारण की ते काटेरी असतात. तर करवंदाची लागवड करायची झाली तर करवंदाच्या स्थानिक सुद्धा आपण रोपांची सुद्धा लागवड करू शकतो, किंवा मग विद्यापीठाने करवंदामध्ये सुद्धा एक जात प्रसारित केलेली आहे कोकण बोल्ट नावाची. तर त्याचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या जातीचे करवंद जे आहेत हे अतिशय मोठ्या आकाराचे आहेत. साधारणपणे आपल्याकडे जसं आपण लिंबाची साईज म्हणतो तर त्या लिंबा एवढ्या आकाराचे करवंद आहे.
1: अच्छा,
0: त्याची लागवड करायला हरकत नाही. मात्र करवंदाची लागवड करताना आपण समजा जवळच्या अंतरावर करत असू, कुंपणाला करत असू, तर साधारणपणे एक मीटर अंतरावर लागवड करू शकतो. किंवा शेत म्हणून आपण लागवड करत असू तर 3x3 मीटर किंवा 4x4 मीटर अंतरावर त्याची लागवड करायला हरकत नाहीये.
1: आणि मग करवंदासाठी आणि जांभळासाठी अशी काही निगा वेगळी राखावी लागते?
0: या फळझाडांच्या बाबतीत तशी फारशी काही निगा राखावी लागत नाही. फक्त काय की पावसाळ्यानंतर त्यांच्या भटक्या जनावरांपासून नुकसान होऊ नये याची काळजी घ्यावी लागते. आणि एकदा पाऊस संपला की त्याच्यानंतर मग नित्यनेमाने पाण्याच्या त्या ठिकाणी पाळ्या ज्या आहेत ह्या द्याव्या लागतात.
1: सर, आता कोकणामध्ये प्रामुख्याने आवळ्याची सुद्धा लागवड ही चांगल्या प्रकारे होत असते, तर आवळ्यासाठी कसं नियोजन असायला हवं?
0: कोकणामध्ये काही ठिकाणी आपण बघितलं तर आवळ्याची लागवड सुद्धा काही शेतकरी बांधव करत असतात. आवळ्यामध्ये काही जाती ज्या आहेत, उदाहरणार्थ कांचन आहे, कृष्णा आहे, NA7 आहे, NA10 आहे, तर ह्याच जाती ज्या आहेत ह्याच जातींची लागवड शेतकरी करतात. आवळ्याची लागवड करताना साधारणपणे त्याचं जे लागवडीचं अंतर जे आहे हे 7x7 मीटर या अंतरावरती त्याची लागवड केली जाते. आणि त्याच्यासाठी खड्डे जे आहेत हे साधारणपणे 1.5 ते 2 फुटाच्या खड्डे जे आहेत हे एप्रिल मे महिन्यात केले जातात. आणि त्याच्यामध्ये आवळ्याची जी झाडं जी आहेत किंवा कलम जे आहेत ही इच्छित कलम जे आहेत ही पावसाळ्यामध्ये लावली जातात.
1: बरोबर.
0: आवळ्यामध्ये लागवड करताना हे महत्वाचं करणं गरजेचं आहे की शेतकऱ्यांनी 2 ते 3 जाती ज्या आहेत ह्या त्या ठिकाणी एकत्रित लावणं गरजेचं आहे. आणि झाडांची संख्या बऱ्यापैकी त्या ठिकाणी राखणं गरजेचं आहे, कारण की एकटं दुकटं झाड लावलं तर त्याच्यामध्ये परागीभवनाचा प्रश्न निर्माण होतो आणि मग त्याच्यामुळे फळधारणा मिळत नाही. तर त्याच्यासाठी झाडांचे तर साधारणपणे एक बऱ्यापैकी
1: संख्या थोडी जास्त
0: लावणं गरजेचं आहे. आणि मिश्र जातींच्या त्या ठिकाणी लागवड केली तर कारण की काही आवळ्याची झाडं जी आहेत ही वर्षातून 2 सुद्धा उत्पन्न देत असतात. उदाहरणार्थ 12 किंवा बनारसी आवळा आहे तर त्याच्यामध्ये ते आहेत की ते वर्षातून 2 येत असतात. पण त्याच्यासाठी आपल्याला झाडांची संख्या त्या ठिकाणी योग्य राखणं गरजेचं
1: आहे. जाती परत्वे आपण वेगवेगळी झाडं लावली तर उत्पन्न जास्त
0: मिळू.
1: नक्कीच नक्कीच. सर, एकंदरीतच कोकणातले जी फळझाडं आहेत, आंबा, काजू आहे, कोकम आहे, तर या सगळ्यांच्या दृष्टीने तुम्ही जी निगा राखायला पाहिजे किंवा कशी लागवड करायला पाहिजे आणि शेतकऱ्यांनी काय काय काळजी घेणं आवश्यक आहे या सगळ्याविषयी अतिशय योग्य असं मार्गदर्शन केलं आणि प्रश्नांना अतिशय समर्पक अशी उत्तरं दिलीत. आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बांधवांतर्फे मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद.
2: हॅलो शंका समाधान या कार्यक्रमात आपण ऐकत होतात कोकणातील फळझाड लागवड याविषयी डॉक्टर राजेश मांजरेकर यांनी केलेलं मार्गदर्शन. सूत्रसंचालन सुवर्ण कुलकर्णी यांनी केलं होतं आणि सादर करते रोशन जाधव.

हापूस या चित्रपटातलं गीत आपण ऐकत होतात. उर्मिला धनगर, राहुल सक्सेना आणि सहकलाकारांच्या आवाजात. श्रोते, उद्याच्या कृषीवाणीमध्ये जनावरांना होणारा जंताचा प्रादुर्भाव याविषयीची माहिती ऐकता येईल 6:40 आणि 2:02. आणि संध्याकाळी माझा आवार माझा शिवारमध्ये चक्रीय अर्थव्यवस्था आणि ग्रामसमृद्धी याविषयी अक्षय खोब्रागडे यांची मुलाखत आपण ऐकू शकाल. पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमात. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. नमस्कार.

माझं आवार माझं शिवार शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. रात्रीचे 8 वाजले आहेत. ऐकूया बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान गीत.

0: यानंतर थोड्याच वेळात मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित होईल.
1: आकाशवाणी मुंबई. श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. डिजिटल इंडिया उपक्रमानं नागरिकांना सक्षम बनवत सर्वांगीण विकासाला गती दिली असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 183.50 रुपये कपात. महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला. मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरू. ज्येष्ठ दिग्दर्शक विजय मेहता यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. आणि ICC क्रिकेट क्रमवारीत T20 आंतरराष्ट्रीय फलंदाजामध्ये ईशान किशन अव्वल स्थानावर. डिजिटल इंडिया उपक्रमानं सुशासनाची नव्यानं व्याख्या केली असून नागरिकांना सक्षम बनवत सर्वांगीण विकासाला गती दिली आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. डिजिटल इंडिया उपक्रमानं जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रावर प्रभाव टाकला आहे असं प्रधानमंत्र्यांनी या उपक्रमाला 11 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त दिलेल्या संदेशात म्हटलं आहे. गरीब आणि वंचित घटकांना सक्षम करण्याबरोबरच नागरिकांचं दैनंदिन जीवन अधिक सुलभ करण्यात डिजिटल इंडियाची भूमिका महत्वपूर्ण आहे असंही ते म्हणाले. ऑप्टिकल फायबर जाळ्याचा विस्तार आणि डिजिटल व्यवहारात झालेली वाढ यामुळे या उपक्रमाच्या अभूतपूर्व यशाकडे संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं गेल्याचं त्यांनी सांगितलं. अखंड आणि सुलभ डिजिटल पेमेंट प्रणाली तसंच थेट लाभ हस्तांतरणामुळे लाभार्थ्यांपर्यंत पारदर्शकपणे शासकीय लाभ पोहोचत आहेत असं ते म्हणाले. तंत्रज्ञान नागरिकांचं जीवन अधिक सुलभ करणारं प्रभावी साधन बनल्याचं त्यांनी सांगितलं. रोजगाराची हमी देणारा विकसित भारत G-RAMG अर्थात विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी ग्रामीण कायदा 2025 आजपासून देशाच्या ग्रामीण भागात लागू झाला. प्रत्येक आर्थिक वर्षात 125 दिवसांच्या वेतनासह रोजगाराची हमी देणारा हा कायदा ग्रामीण भारताला सक्षम करेल असा विश्वास ग्रामविकास मंत्रालयानं व्यक्त केला आहे. याच्या अंमलबजावणीसाठी यंदाच्या आर्थिक वर्षात 95,692 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विहित मुदतीत काम मिळालं नाही

0: तर बेरोजगारी भत्ता देण्याची तरतूद नव्या कायद्यात आहे. हा कायदा जुन्या मनरेगा कायद्याची जागा घेणार आहे. पात्र कामगारांना दररोज रोजगार मिळावा हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या समन्वयातून सर्व तयारी पूर्ण केली आहे, असं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी आजपासून 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमती 183.50 रुपये कमी केल्या आहेत. त्यामुळे दिल्लीत हा सिलेंडर 2930 रुपयांना मिळेल. या कपातीमुळे हॉटेल्स, कॅन्टीन तसंच इतर संबंधित व्यवसायांना दिलासा मिळणार आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आज पावसानं जोरदार हजेरी लावली. मुंबईत गोरेगाव, जोगेश्वरी, मालाड, बोरीवली आणि मुलुंड या पश्चिम उपनगरांमध्ये तसंच भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला या पूर्व उपनगरांमध्ये जोरदार पावसाची नोंद झाली. नवी मुंबई आणि ठाणे येथेही जोरदार पाऊस झाला. पावसामुळे नेरूळ, उरणफाटा, कोपरखेरणे, दहिसरगाव, सानपाडा या भागात पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम होऊन जनजीवन विस्कळीत झालं. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर आज सलग तिसऱ्या दिवशी कायम होता. चिपळूण गुहागर मार्गावर अतिपावसामुळे माती रस्त्यावर आली तर लांजा तालुक्यात मुंबई गोवा महामार्गावर वेरळ घाटात दरड कोसळली. पालघर जिल्ह्याला उद्या रेड अलर्ट असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातल्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजही पावसाचा जोर कायम आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 3 ते 5 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. समुद्र खवळलेला असून ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे. मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरू आहे. त्यामुळे शहराला पाणी पुरवणाऱ्या 7 तलावात सुमारे 1 अब्ज लिटर इतका पाणीसाठा वाढला आहे. नवी दिल्ली उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशाला जोडणाऱ्या विविध रस्ते प्रकल्पांना आज केंद्र सरकारनं मंजुरी दिली. यात वसंत कुंज, नवी दिल्ली ते द्वारका महामार्गासाठी 6 पदरी रस्त्याच्या बोगद्याला तसंच उत्तर प्रदेशात कानपूर कबराई विभागाच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 34 वर 117 किलोमीटरपेक्षा जास्त प्रवेश नियंत्रित मार्गालाही सरकारनं मंजुरी दिली. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. द्वारका महामार्गासाठीच्या बोगद्याबाबत त्यांनी सांगितलं.
1: पहला प्रोजेक्ट 6 लेन द्वारका टनल दिल्ली के लिए एक बहुत बड़ा वरदान साबित होगी. 8 किलोमीटर की ये टनल एक तरीके से कम्प्लीट ये एक नया कॉरिडोर बन जाएगा. ये रिज है, इस रिज को बिना डिस्टर्ब किए सारा काम करना है. इस रिज को, रिज हमारे दिल्ली की एक तरीके से लंग्स ऑफ दिल्ली है, इसलिए उसको बिल्कुल भी डिस्टर्ब किए बिना इसके नीचे से ही टनल लेके जाने का है. ये प्रपोजल है.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सुप्रसिद्ध नाट्य आणि चित्रपट दिग्दर्शक विजया मेहता यांच्या पार्थिवावर आज मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचं काल रात्री त्यांच्या निवासस्थानी निधन झालं. त्या 92 वर्षांच्या होत्या. विजयाबाई या नावानं त्या कला वर्तुळात सुपरिचित होत्या. मराठी प्रायोगिक नाट्य चळवळीचा पाया त्यांनी घातला होता. नाट्य दिग्दर्शनात त्यांनी नवीन जागतिक विचार तसंच नवीन आयाम जोडले. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या बॅरिस्टर, सखाराम बाइंडर, हमीदाबाईची कोठी, महानिर्वाण, पुरुष, हैवदन, वाडा चिरेबंदी इत्यादी नाटकांनी मराठी रंगभूमीवर इतिहास घडवला. रावसाहेब, पेस्तनजी यासारख्या चित्रपटांमधून तसंच स्मृतिचित्रेसारख्या मालिकेतून त्यांनी आपला ठसा उमटवला होता. आपल्या दीर्घ कारकिर्दीत त्यांनी अनेक कलाकार घडवले. त्यांच्या या योगदानाबद्दल 1975 सालचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार त्यांना मिळाला होता तर 1986 साली रावसाहेब या चित्रपटातल्या भूमिकेबद्दल त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. आधुनिक मराठी नाट्यसृष्टीच्या शिलेदार आणि नाट्यक्षेत्रातल्या उत्कृष्टतेप्रती अमिट निष्ठा ठेवणाऱ्या रंगकर्मी आपण गमावल्या आहेत, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनीही दुःख व्यक्त केलं आहे. ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे विजयाबाईंना आदरांजली वाहताना म्हणाले,
2: पूर्ण आयुष्य रंगभूमी करता आणि पुढे इवन रंगभूमी क्रॉस करून नंतर ज्या मीडिया आल्या त्यात त्यांनी रावसाहेब सरकार सिनेमा पण केलेला आहे, एक उत्तम मीडियम पण केलेली आहे. त्यामुळं ऑडिओ व्हिज्युअल या मीडियमचं त्यांना उत्तम भान होतं, ज्यांच्यापासून अनेक लोक शिकलेले आहेत. इवन जब्बार पटेल त्यांना गुरु मानतात असं.

0: एक प्रदीर्घ प्रवास त्यांनी केलेला आहे.
1: ईशान किशन यानं ताज्या आयसीसी क्रिकेटपटू क्रमवारीत आपला सहकारी अभिषेक शर्माला मागे टाकत टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय फलंदाजाच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं आहे. यावर्षी झालेल्या पुरुषांच्या आयसीसी टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत ईशान किशननं शानदार फलंदाजी करत सुमारे 200 स्ट्राईक रेटनं 317 धावा केल्या होत्या. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला क्रमवारीत मोठी झेप घेता आली. राज्यातल्या महिला शेतकरी आणि शेतात काम करणाऱ्या महिला शेतमजुरांना त्या शेतकरी असल्याचा दाखला देणारं महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक आज विधानसभेत सादर करण्यात आलं. अशा दाखल्यामुळे शेती आणि त्यासंबंधित असणाऱ्या सर्व सुविधा तसंच सेवांचा फायदा या महिला शेतकऱ्यांना मिळू शकणार आहे. यामध्ये कर्जमाफी, शेतीविषयक सवलती, बी बियाणं, खतं, शेतीविषयक कर्ज, पीक विमा आदी सेवांचा समावेश आहे. हे विधेयक कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी विधानसभेत सादर केलं. पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत आयव्हीएफ सेंटर, सोनोग्राफी सेंटरची तपासणी करण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची घोषणा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेत केली. राज्यातल्या ठेवीदारांच्या हक्कांचं रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण सुधारणा विधेयक राज्य सरकारनं आज विधानसभेत सादर केलं. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदी सचिन अहिर यांची आज एकमतानं निवड झाली. ही नियुक्ती निवडणूक होऊन नाही तर एकमतानं होणं ही या सभागृहाची परंपरा असून ती यंदाही तशीच व्हावी असं सांगून महाविकास आघाडीचे उमेदवार जगन्नाथ अभ्यंकर यांनी आपला अर्ज मागे घ्यावा अशी विनंती संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. त्यानुसार अर्ज मागे घेतल्याची घोषणा अभिजित वंजारी यांनी केली. त्यानंतर आवाजी मतदारानं सचिन अहिर यांची एकमताने उपसभापती म्हणून निवड झाली. राज्यस्तरीय कृषी पुरस्कार 2023 आणि 24 वितरण आज मुंबईत समारंभपूर्वक करण्यात आलं. या 2023 91 आणि 2024 98 अशा एकूण 189 पुरस्कार्थींना सन्मानित करण्यात आलं. डॉ संजय ज्ञानदेव पाटील आणि यज्ञेश वसंत सावे यांना डॉ पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार देण्यात आला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. डिजिटल इंडिया उपक्रमानं नागरिकांना सक्षम बनवत सर्वांगीण विकासाला गती दिली असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 183.50 रुपये कपात. महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला. मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरू. ज्येष्ठ दिग्दर्शक विजया मेहता यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. आणि आयसीसी क्रिकेट क्रमवारीत टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय फलंदाजामध्ये ईशान किशन अव्वल स्थानावर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍपसह आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजले आहेत. ऐकूया ज्येष्ठ रंगकर्मी, लेखिका आणि दिग्दर्शिका विजया मेहता यांना वाहिलेली श्रद्धांजली.

श्रोते हो प्रायोगिक रंगभूमीच्या आघाडीच्या शिलेदार शिल्पकार ज्येष्ठ दिग्दर्शिका आणि अभिनेत्री विजया मेहता यांचं निधन झालं आणि मराठी रसिक एका अत्यंत गुणवंत प्रयोगशील अशा कलावतीला मुकले. 6 दशकांहून अधिक काळ रंगभूमीवर वावरत असताना विजयाबाईंनी आपल्या नाट्य प्रतिभेनं आणि चिंतनशील प्रयोगांनी रंगभूमीला समृद्ध करण्यात मोलाचं योगदान दिलं. November 1934 या दिवशी बडोद्याच्या जयवंत परिवारात त्यांचा जन्म झाला. मुंबई विद्यापीठामधून पदवीधर झाल्यानंतर दिल्लीत इब्राहिम अलकाजी आणि आदि मजबान यांच्याकडे त्यांनी नाट्यशास्त्राचं शिक्षण घेतलं. 1960च्या दशकात विजय तेंडुलकर, अरविंद देशपांडे आणि डॉ श्रीराम लागू यांच्या सहकार्यानं रंगायन ही प्रायोगिक रंगभूमीची पायाभूत संस्था विजयाबाईंनी स्थापन केली आणि पुढे त्या माध्यमातून अनेक उत्तमोत्तम नाटकं रसिकांना दिली.

0: सुप्रसिद्ध अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि लेखिका मीना नाईक विजयाबाईंना श्रद्धांजली वाहताना म्हणाल्या,
1: रंगा यांच्या बाईंबरोबर काम करण्याआधी मी रंगा यांच्या अनेक लोकांबरोबर काम केलं होतं. नाटककाराच्या शोधात सहा पात्र या नाटकासाठी आणि त्याचं दिग्दर्शन केलं होतं बाईंचे साध्य माधव वाटरे यांनी. बाईंकडे मी 19 वर्षाची असताना मी त्यांच्याकडे काम करायला गेले, म्हणजे त्यांनीच बोलवलं. महेश एलकुंचवारांचं नाटक होतं यातना घर, एकांकिका होती, पण त्यावेळेस आम्ही रंगायनतर्फे 3 एकांकिका करायचो. यातना घर, सुलतान आणि तिसरी एक कुठली होळी, या 3 एकांकिका. आणि बाई नुकत्या इंग्लंडहून आल्या होत्या परत इंडियात आणि वर्कशॉप प्रोडक्शन करायचं असं त्यांनी ठरवलं होतं आणि त्याप्रमाणे ही 3ही वर्कशॉप प्रोडक्शन होती. सगळे नवीन लोक होते आणि आम्ही ते एकांकिका अनेक ठिकाणी करायचो, विल्सन कॉलेजमध्ये किंवा लॅमिंग्टन रोडच्या महापालिकेच्या शाळेत. त्यानंतर बाईने देवाजीने करुणा केली हे ब्रेकचं नाटक आपले व्यंकटेश माडगुळकरांनी मराठीत केलं होतं. देवाजीने करुणा केली ओरिजिनल गुड वुमन ऑफ सेट्सवान, त्या गुड वुमनचा रोल मी केला होता. तेव्हाही मी बाईंच्या बरोबर खूप बरोबर होते. या 2 नाटकात बाईंच्या दिग्दर्शनाखाली मी काम केलं, पण त्यानंतर मी अनेक काळ त्यांच्या बरोबर होते. म्हणजे त्या नाटक बसवायचा बाई खुळाबाई रंगण्यांतर्फे किंवा प्रोफेशनल माता द्रौपदी या नाटकाचे तर मी कॉस्ट्युम्स केले होते, तेव्हा मी बाईंच्या बरोबर सतत असायचे. तर अशा अनेक नाटकांच्या वेळेस मी बाईंच्या बरोबर सतत राहून, बाई एक अतिशय उत्कृष्ट अभिनेत्री होत्या, पण मी त्यांच्याकडनं शिकले दिग्दर्शन. दिग्दर्शिका म्हणून त्या किती ग्रेट होत्या हे मी फार जवळून पाहिलेलं आहे. त्यांची इतकी मेहनत त्यांची असायची त्या दिग्दर्शनामागे की दररोजच्या नोट्स छोट्या छोट्या कागदांवर त्या काही गोष्टी लिहून आणायच्या आणि त्या फॉलो करायच्या. अतिशय काटेकोरपणे त्या दिग्दर्शन करायच्या, ते मला खूप शिकायला मिळालं आणि म्हणून मी त्यांना विनम्र अभिवादन करते की त्यांच्याकडून मी दिग्दर्शन शिकले.
0: भारतीय आणि पाश्चात्य नाट्य परंपरेचा सुरेख मेळ विजयाबाईंनी अनेक प्रायोगिक नाटकांमधून साधण्याचा प्रयत्न केला आणि रंगभूमी इतकंच सिनेक्षेत्रात सुद्धा त्यांनी काम केलं. त्यामध्ये आपल्या दिग्दर्शनाचा आणि अभिनयाचा अमीट असा ठसा त्यांनी उमटवला. ज्येष्ठ रंगकर्मी विजय केंकरे विजयाबाईंना आदरांजली वाहताना म्हणाले,
2: विजय मेहता आधुनिक रंगभूमीवरचं एक महत्वाचं नुसतं दिग्दर्शन म्हणून नाही तर रंगकर्मी म्हणून. त्यांना माझ्या लहानपणापासून तरी मी बाईच म्हणते आणि बाईंच एकंदर कार्य फक्त ते फक्त मराठी रंगभूमी पुरतं मर्यादित नाही तर ते भारतीय रंगभूमीवरच्याच तुमचं महत्व आहे. इतकंच नव्हे तर अजबन्या वर्तुळासारखं नाटक घेऊन बाई जर्मनीला सुद्धा गेला आणि त्यांना तिथून आमंत्रित केलं होतं ते नाटक करायला. वर्तुळ ब्रेकच कॉफिशन चॉक सर्कल मुंबई मराठी साहित्य संघाबरोबर बाईंनी केलं. तर विजयाबाईच्या बाबतीत मला नेहमी होती त्यांची फॅसिलिट होते, त्यांचं काम पाहून त्यांच्या बरोबर काम करून की बऱ्याचदा काही बऱ्याचदा लोक थिअरी एक्सपर्ट आहेत ते प्रॅक्टिकल मध्ये एक्सपर्ट असतात त्याच्याकडे, कारण ते बाई या दोन्ही ठिकाणी एक्सपर्ट होत्या. म्हणून बाईंनी नुसतं नाटक केलं नाही तर त्याचं प्रशिक्षण सुद्धा वेगळी शिबिर घेऊन केलंय. त्यानंतर त्या उत्तम आयोजक जर का बाईंच रंगाळ्यांमधलं काम किंवा त्यानंतर बाईंनी बाई इव्हन बाई दर्शन करायचं त्याची सगळी संयोजनाची जबाबदारी बाई इतकं मेटिक्युलसली करायचं. त्या काळामध्ये बाईंचा प्रयोग सुरू असताना ज्या लिहिलेल्या डायऱ्या फार प्रसिद्ध आहेत, इतकं मेटिक्युलस वर्किंग. म्हणजे मी बाईंबरोबर लाईफलाईन नावाच्या सिरियलला त्यांचा चीफ असिस्टंट होतो, बट आश्चर्य वाटावं इतकं मेटिक्युलस का. आणि दुसरं बाईंच होतं की बाई ना पेरवी आपल्याशी वागताना थोड्याशा डिटॅच असायच्या, इतक्या त्या फोकस असायच्या कामात. म्हणजे कामा व्यतिरिक्त ज्या बाई आणि काम करत असतात त्या बाई फार इंटरेस्टिंग कॉम्बिनेशन.

आणि मला असं वाटतं की त्यांचं महत्वाचं योगदान जे आहे मराठी रंगभूमीचं ते बाई आणि जयवंत दळवी या कॉम्बिनेशन आपल्याकडे वास्तववादी नाटक होत होती त्या आधी, पण जेव्हा दळवी आणि बाई एकत्र आल्या त्यानंतर आपल्याकडे माझ्या दृष्टीने खऱ्या अर्थाने वास्तववाद पुरले आणि बाईंचं माझ्या दृष्टीने खूप म्हणजे बाईंनी संस्कृत नाटक केलं, दिशाकुंकल केलं, मदरा राक्षस केलं, मग बाईने कार्नाडाचं हैवदन केलं, नागमंडल केलं, तर हे सगळं करत असताना माझ्या दृष्टीने बाईंनी जो ऋष महासागर म्हणजे अगदी कविकारांच्या जास्वंदीपासून पुढे जो रुजवला तो माझ्या दृष्टीने महत्वाचा आणि वैयक्तिक पातळीवरती अत्यंत जवळचे म्हणजे माझे वडील रामू केंद्रे आणि विजयाबाईंची घट्ट घट्ट मैत्री होती, तर त्यामुळे ते संबंध होते म्हणजे त्या दृष्टीने इतकी मोठी बाई पण त्या फॅमिली मेंबर असल्यासारखंच होत म्हणजे माझ्यासाठी तरी. आणि आमच्या तरुणपणामध्ये यांनी नाट्यविषयक जाणीवा समृद्ध केला अशा नाटककाराने दिग्दर्शक मंडळी बाई विजयाबाई हे महत्वाचं नाव आहे. त्यांनी प्रत्यक्ष कधी शिकवलं नाही परंतु त्यांनी जे शिकवलं ती शिदोरी आयुष्यभर पुरण्यासारखी होती. आणि त्यानंतर बाईंनी जे काही शिबिरं घेतली त्यातल्या काही शिबिरांमध्ये मी बाईंबरोबर म्हणजे त्यांनी सांगितलेलं काम करून घेणे वगैरे अशी कामं केली आणि एकंदर रंगभूमी समृद्ध होण्याचं काम त्या बाईने विजयाबाईंनी केलं. आणि मला त्यांचं एक वाक्य फार महत्वाचं आहे असं वाटतं, त्या असं म्हणायच्या की चित्रपट हे दाखवण्याचं आणि नाटक हे सुचवण्याचं माध्यम आहे. मला असं वाटतं अतिशय महत्वाचं विधान बाईंनी केलं. आणि बाईंनी रावसाहेब किंवा विस्तंजी सारखे सिनेमे डायरेक्ट केले, पार्टी सारख्या सिनेमातून काम केलं. आणखीन एक महत्वाची गोष्ट माझ्या दृष्टीने म्हणजे आपण बऱ्याचदा दिग्दर्शक विजया मेहतांबद्दल बोलतो पण मला असं वाटतं की विजया मेहता या अत्यंत श्रेष्ठ दर्जाच्या अभिनेत्री होते. तुम्ही विजया मेहतांची कामं जर का बघितली, बॅरिस्टर मधली मावशी, संध्याछाया मधली नानी, ते अगदी सवाई माधवराव यांच्या मृत्यूसारख्या नाटकापर्यंत, अखेरचा सवाल मधली डॉक्टर मुक्ता, तर बाईंनी अभिनेत्री म्हणून अप्रतिम अमिताबाईची कोठी बाईंनी दिग्दर्शित केलेलं नाटक. तर या प्रकारे आता बाईंची श्रीमंत मधली मथू बघण्याचा योग नाही आला पण अंदाज बांधता येतो की त्यांनी काय केलं असेल. त्यामुळे असं एक परिपूर्ण रंगकर्मी, उत्तम संस्थाचालक, उत्तम दिग्दर्शक, उत्तम अभिनेत्री, नाटकाच्या एकंदर संरचनेविषयीची उत्तम समज, उत्तम दिग्दर्शिका. आणखीन एक बाई नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या चेअरमन पण होत्या जशा बाईंनी एनसीपी चालवली, तर अशी अशा आमच्या विजयाबाई हे एका अर्थाने सगळ्या या गोष्टींचं नाटकातलं त्यांना विद्यापीठ म्हणायला काहीच हरकत नाही तर अशा बाई. आणि मला आनंद असा आहे की त्यांच्याशी क्रिएटिव्ह आणि वैयक्तिक हे दोन्ही संबंध आले. म्हणजे बाईंचे रवी देवेन तर लहानपणापासून ओळखीचे आणि नंतर अनाहिता, त्यामुळे जर ते उत्तम संबंध होते. मला असं वाटतं की आज एक बऱ्याच लोकांनी म्हटलंय ते खरं आहे की पर्व संपलं आणि विजयाबाई इतकं नाटकाकडे अकॅडमिक एक्सरसाइज म्हणून बघायच्या आणि त्यामुळे बाईंबरोबर काम करत असताना इतकं अलर्ट राहायला लागायचं की एक महत्वाची बहुआयामी आपण म्हणून नाट्य क्षेत्राच्या बाबतीत अशा एका महान दिग्दर्शिका अभिनेत्रीचं निधन झालं, त्यांना माझ्याकडून आदरांजली. आणि लोक असं म्हणत असत की बाई नाटकं बघायला जात नाही, पण मी अत्यंत सुदैवी आहे, बाईंनी माझी 8 ते 10 नाटकं तरी पाहिली, त्यामुळे मला प्रेक्षक म्हणून बाई किती समृद्ध आहे तेही लक्षात आलं. त्या पद्धतीने इतक्या वर्षांचं सहवास जवळजवळ जे माझ्या स्मरणातला 60 वर्षाचा तरी सहवास, बाईंना आदरांजली.

0: प्रसिद्ध सिने नाट्य अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि लेखिका प्रतिमा कुलकर्णी।
1: काल रात्री विजया मेहता ज्या माझ्या गुरु होत्या नाट्य क्षेत्रातल्या आणि इतरही अनेक क्षेत्रातल्या सुद्धा अनेक स्थानी आयुष्यातल्या सुद्धा त्या आपल्यात राहिल्या नाहीत असं मला कळलं। आणि खरं सांगायचं तर त्या क्षणी त्याला काय वाटतंय मला लक्षात आलं नाही। त्याच्यावरती बाईंचीच मला एक आठवण आली की त्या नेहमी म्हणायच्या अभिनयाच्या संदर्भात म्हणायच्या की

0: आठवण आली की त्या नेहमी म्हणायच्या, अभिनयाच्या संदर्भात म्हणायच्या की कुठचीही भावना अशी एकदम अशी वरवर दाखवू नका, सरफेस वरती दाखवू नका, कारण कुठची भावना आपल्याला कशी स्पर्श करते, किती आज झिरपत जाते आणि मग नंतर कशी अनपेक्षितपणे अनपेक्षित प्रकारे बाहेर पडते, हा एक अभ्यास करण्याची गोष्ट आहे, ती आपल्याला माहिती नसते. त्याच्यामुळे त्यांच्या अभिनयात पण जर तुम्ही बघितलं तर ही गोष्ट होती, त्यांच्या दिग्दर्शनात होती, आणि म्हणून माणसं माणसासारखी वागायची. लेखकाने दिलेली वाक्य भेटून त्या पद्धतीने किती भावना अपफ्रंट वरच्यावरती सरफेसवरती दाखवून आता त्यांचा अभिनय कधीच नव्हता, तो तसा नसल्यामुळे लोकांच्या तो मनात खोल उतरायचा आणि उतरल्यानंतर तो तिथे दीर्घकाळ राहायचा. एक महत्वाची गोष्ट मी विजया बँकेने शिकले, मी माझ्या दिग्दर्शनात आणण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करते, पण ते जे मी बाईंबद्दल सांगितलं ते मला आत्ताही वाटतंय की बाई नाही हे अर्थात खरं नाही वाटणार, नाहीच वाटत आहे. ती ती वेळ येईल जेव्हा बाईंची आठवण येईल तेव्हा जाणवेल की बाई आपल्यात नाहीत. तसं मी आता म्हटलं तसं ती भावना कधीतरी झिरपली आहे, कधीतरी ती बाहेर येणार आहे, ती कधी येणार ते माहिती नाही, आणि कुठची भावना आणि कुठच्याही परिस्थितीत बाई नेहमीच आठवत राहतील, कारण बाईनी हे अभिनयाचे आणि त्यामुळे किंवा जीवनाचे आणि त्यामुळे अभिनयाचे हे धडे दिलेले आहेत ते कायम लक्षात राहतील. बाईंच्या जाण्याने मराठी नाट्यसृष्टीचं एक पर्व हरपलेलं आहे. लास्ट ऑफ द टायटल शी इज गॉन, मला अजून खरं नाही वाटत की शी इज गॉन, कारण त्या राहतील कायम आमच्यात, पण आता फोनवर त्यांचा आवाज ऐकणार नाही, घरी गेले तर त्या भेटणार नाही, हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा माहित नाही, खूप एकटं वाटतं.
1: नाटक आणि चित्रपट क्षेत्रातले विविध मानसन्मान आणि पुरस्कार विजयाबाईंना लाभले. झिम्मा हे त्यांचं आत्मवृत्त म्हणजे खरं तर मराठी रंगभूमीचा इतिहासच. या पुस्तकाला महाराष्ट्र साहित्य परिषद आणि भैरुरतन दमाणी साहित्य पुरस्कार प्राप्त झाला. सांस्कृतिक चळवळीतले कार्यकर्ते आणि आयोजक विद्याधर निमकर यांनी विजयाबाईंना या शब्दात आपली आदरांजली व्यक्त केली.
2: विजयाबाई मेहता आज अनंतात विलीन झाल्या. म्हणजे बाई गेल्या हे न पटणारी गोष्ट आहे. खर तर त्या गेल्या 3-4 वर्षात फारशा कोणाला भेटत नव्हत्या, पण तरीही बाईंचा सर्वांबरोबर असलेला आधीचा संपर्क हा आजही सुरू असेल असा एक आधार देणारा समाधान देणारा होता. रंगभूमीवरच्या संदर्भात म्हणायचं तर रंगभूमीचा दीपस्तंभ गेला, आधारस्तंभापेक्षा सुद्धा रंगभूमीचा मानदंड हरपला असं म्हणावं लागेल, कारण बाईंनी आपलं स्वतःचं स्थान निर्माण केलेलं होतं. जसं बाळ कोलटकर स्कूल आहे, सत्यदेव दुबे स्कूल आहे, दारव्हेकर स्कूल आहे, तसं एक विजया मेहता हे स्वतंत्र एक स्कूल होतं नाट्याचं, रंगभूमीचं, म्हणजे ज्याच्यामधून विक्रम गोखले, नाना पाटेकर, नीना कुलकर्णी, प्रतिमा कुलकर्णी, सुहास जोशी, प्रदीप पेलणकर, भारती आचरेकर यासारखे अनेक मोठे आज नामवंत असलेले कलाकार या स्कूलमधनं तयार होऊन पुढे आलेत आणि जे अभिमानानं बाईंचं शिष्यत्व मिरवतात तशा अर्थानं. पण बाईंबद्दल रंगभूमीवर अनेकांच्या म्हणण्याच्या प्रतिक्रिया जर वेगवेगळ्या वेळच्या म्हणजे चतुरंगला त्यांना जीवनगौरव पुरस्कार द्यायची संधी मिळाली तर त्या काळात अनेकांनी त्यांच्याबद्दल काढलेले उद्गारे फार वेगवेगळ्या पद्धतीचे आपल्याला विस्मयचकित करणारे आहेत. विजय केंकरे म्हणत होते रंगभूमीवरचं एक अजब रसायन आहे, कळतच नाही बाईंची ही एवढी बुद्धिमत्ता इतक्या सर्व टोकांपर्यंत कशी पोहोचते. विजय तेंडुलकरांनी तो उल्लेख केला होता की एक युग आहे, एक पर्व आहे रंगभूमीवरचं जे कित्येक काळ लोकांच्या स्मरणात राहील. वृंदावन दंडवते म्हणाले ते बाई याचे बाई आणि बाई दोणे बाई, रंगभूमीवरील कुलदैवत असा उल्लेख उदय धोरदांनी केला होता आणि नाट्यक्षेत्रातील ऋणानुबंधाचा अद्भुत आविष्कार असा अत्यंत प्रेमाने आदराने उल्लेख गोवा हिंदू असोसिएशनच्या रामकृष्ण नायकांनी केला होता. त्यावेळेला शशिकांत नार्वेकरांसारख्या प्रख्यात संपादकांनी रंग उद्यानातील ब्रह्मकमळ असा एक उल्लेख केला होता. म्हणजे किती वेगळ्या प्रकारच्या बाईंच्या ह्या आयामी भूमिका आहेत हे या सगळ्या विशेषणांवरनं लक्षात येतं. कमलाकर नाडकर्णींसारखा सव्यसाची समीक्षक तर म्हणत त्यांच्या वाडा चेहरेबंदी या नाटकाबद्दल म्हणताना म्हणाले होते एलकुंच वारात मिसळले कोल्हटकर. म्हणजे त्यांनी त्यांच्या त्या दिग्दर्शन कौशल्याकडे या नजरेनं पाहिलं की ज्याच्यात एलकुंच वारही आहेत आणि बाळ कोल्हटकरही आहेत. चतुरंगाला 2012 साली आपला जीवनगौरव पुरस्कार

बाईंना गौरवपूर्वक समर्पित करता आला तर 3-4 महिन्यातला आमचा अनुभव तर अत्यंत सुखद आहे. अनेक कार्यकर्त्यांशी बाईंचं वैयक्तिक संपर्क त्यानिमित्ताने होत राहिला, पण या सगळ्यांना बाईंनी अत्यंत प्रेमानं अत्यंत लाघवानं वागवलं होतं. अगदी छोट्यातला छोटा कार्यकर्ता सुद्धा आज चतुरांच्या फोनवर म्हणताना दिसला की बाई त्यावेळी बोललेली 4 वाक्य, बाईंनी त्यावेळी पाठीवर न चिरवलेला हात, बाईंनी त्यावेळी केलेलं कौतुक आजही विस्मरणात गेलेलं नाही. आज 2026 साल आहे असं बाईंचं एकूण व्यक्तिमत्व होतं. आणि सर्वंकष सर्वस्पर्शी असे नाट्यगुण असलेला, म्हणजे त्यांच्या लेखनाकडेही उत्तम लक्ष असायचं. तर एखादी संहिता आवडली नाही तर लेखकाला हक्काने सांगून त्याच्यामध्ये हे हे बदल आवश्यक आहेत तर आपलं नाटक उत्तम होईल हे म्हणण्याची एक धाडस नुसतं नाही ते ती हिंमत त्यांची क्षमता होती. दिग्दर्शनाच्या बाबतीत तर त्यांनी जागतिक नावलौकिक कमावलेला होता आणि अभिनेत्री म्हणून तर त्या प्रसन्न अशा होत्याच. पण सगळ्यात लोकांना आवडलं काय असेल तर कुटुंब प्रमुखासारखं त्यांचं सगळ्यांमध्ये वागणं, स्वभावानी अतिशय गोड लाघवी माणूस प्रिय असं त्यांचं कायमचं बोलणं. मी स्वतःला थोडा अधिक भाग्यवान म्हणेन कारण माझे काका मुकुंद निमकर दुर्वांचे जुळीचे नाट्य निर्माते, तर हमीदाबाईची कोठी हे नाटक सुरुवातीला दुर्वांचीच्या जुडीखाली बॅनरखाली आलं होतं आणि त्याच्या तालमी आमच्या घरात झाल्या होत्या. म्हणजे आमच्या घरातली एक मोठी खोली तालमींसाठी कायम उपलब्ध केलेली असायची आणि त्यावेळी नाना पाटेकर, भारती आसरेकर, नीना आणि ही सगळी मंडळी अमिताबाईच्या कोठीच्या तालमीसाठी बाईंबरोबर आमच्या घरातही त्या काळात वावरल्याचं मला खूप प्रेमाने आठवतात. त्यांना व्यक्तिगत स्नेह व्यक्तिगत प्रेम हा एक भाग त्यांच्या स्वभावाचा होता, पण नुसताच तेवढा नसे तो तर वडीलकीचा एक आधार आणि धाक. म्हणजे मला संस्था या अर्थाने विचार करताना असं नेहमी वाटतं की चतुरंगला त्यांच्या वडीलकीचा एक आधार तर होताच, पण कुठलीही एखादी गोष्ट आपल्यातून गैर होणार नाही याच्याबद्दल त्यांचा एक शिस्तीचा, नेटक्या शिस्तीचा आग्रह हा धाकासारखा आम्हाला वाटत असते. नव्या पिढीतल्या अभिनेत्रींसाठी किंवा नव्या होणाऱ्या रंगकर्मींसाठी त्या एक आदर्श व्यक्तिमत्वाचा किंवा आदर्श रंगकर्मीचा कित्ता म्हणून त्यांना पुढे कित्येक वर्ष गिरवता येईल. त्यामुळे ह्या सगळ्या गुणांनी बाई आपल्यातनं विस्मरणात जाणार नाहीत तर त्या दीर्घकाळ सगळ्यांच्या मनात वास करतील असं मला वाटतं. चतुरंग जीवनगौरव पुरस्काराच्या निमित्तानं आम्हाला मिळालेली संधी ही आमच्या आयुष्यातली खूप मोठी सुवर्ण संधी आहे आणि त्यानिमित्तानं बाईंची लाभलेली जवळीक ही आम्हा सगळ्यांना मिळालेला खूप मोठा रंगभूमीचा प्रसाद आहे. बाईंच्या स्मृतीला मनःपूर्वक अभिवादन.

ज्येष्ठ रंगकर्मी लेखिका आणि दिग्दर्शिका विजया मेहता यांना वाहिलेली श्रद्धांजली आपण ऐकत होतात. श्रोते आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:36 आणि 20 सेकंद होत आहेत.

0: श्रोतो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
1: भावनेला लपटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होतं. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
0: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण, सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

भावधारा या कार्यक्रमात ऐकूया. पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं शंकर रामाणी यांचं गीत.

शंकर रामाणे यांची गझल आपण ऐकलीत. संगीतकार आणि गायक पंडित जितेंद्र अभिषेकी. यानंतर थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारी बातमीपत्र. सुरुवातीला हिंदीतून समाचार संध्या, त्यानंतर इंग्रजीतून न्यूज ॲट 9, रात्री 9:15 स्पॉटलाईट हा कार्यक्रम, 9:30 चर्चा का विषय है हा कार्यक्रम देखील दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

0: and in men's cricket, India were 124 in 13.3 overs against England in the first T20 international of the five-match series at the Riverside Ground in Chester Street when reports last came in. Earlier, Indian skipper Shreyas Iyer won the toss and opted to bat first. Spinners Varun Chakravarti and Ravi Bishnoi have returned to the playing 11 for India, while Vaibhav Suryavanshi has been kept on bench. The men in blue will look to bounce back from the shocking 2-0 defeat to Ireland in the last series. And that is the end of this news bulletin.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे ठीक 11:10 झाली आहेत. आमची दुसरी सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट उद्या सकाळी 5:55 अस्मिता वाहिनीच्या प्रातकालीन सभेत. दरम्यान एआयआर मुंबई या डीटीएच उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आपण संपूर्ण रात्र ऐकू शकाल. नमस्कार, शुभरात्री. जय हिंद.